सुप्रभात, नमस्कार श्रोते हो. 229° नोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, आज रविवार, भारतीय सौरतिथी 14 आषाढ शके 1948 अर्थात 5 जुलै 2026. आमच्या प्रथम प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. पहाटेचे 5:56 होत आहेत. श्रोते हो, एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर देखील विविध भारतीचं तसंच प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण आमचं प्रसारण ऐकू शकता. सनईच्या मंगलसुरांनी सुरुवात करीत आहोत आजच्या प्रथम प्रसारण सभेला. ऐकूया राग प्रभात.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांचं सनईवादन आपण ऐकत होतात. राग होता प्रभात. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिले जाणारे हिंदीतून समाचार

0: मर्टेंस ने कल महिला सिंगल्स के तीसरे दौर में कजाकिस्तान की एलेना रायबाकाइना को हराकर अंतिम 16 में जगह पक्की कर ली है। एक अन्य मुकाबले में फिलीपींस की अलेक्जेंड्रा एला ने तीसरी वरीयता प्राप्त पोलैंड की ईगा स्वियाटेक को हराकर अंतिम 16 में प्रवेश किया। पुरुष सिंगल्स में दूसरी वरीयता प्राप्त जर्मनी के अलेक्जेंडर ज्वेरेव ने तीसरे दौर में अमेरिका के मार्कोस गिरोन को हराकर अगले दौर में प्रवेश किया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोतेहो सकाळचे 6:05 झाली आहेत। नमस्कार, परभणी अंतर्गत प्रसारित करीत आहोत विचारांना प्रगल्भ करणारा कार्यक्रम विचार शलाका। यात स्वावलंबन याविषयी प्राध्यापक धाराशिव शिराळे यांचे विचार ऐकूया।
2: रसिक श्रोत्यांनो नमस्कार। विचार शलाकाच्या आजच्या भागात स्वावलंबन याविषयी आपण चिंतन करणार आहोत। आपली क्षमता आणि आपले प्रयत्न यावर अवलंबून राहून कार्य करणे म्हणजे स्वावलंबन। स्वावलंबी असणाऱ्यास दुसऱ्याच्या आधाराची गरज भासत नाही। स्वावलंबनासाठी दृढ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमांची आवश्यकता असते। स्वावलंबनाचे धडे शाळा महाविद्यालयात शिकवले जात नाहीत किंवा कोणी उपदेश केल्यामुळे स्वावलंबी होता येत नाही। जीवनातील गरजा स्वावलंबनाच्या विकासास कारणीभूत ठरतात। स्वावलंबन मनुष्याला वास्तववादी आणि आशावादी बनविते व यशाचा मार्ग खुला करते। आपल्या अपेक्षापासून धडा घेऊन पुन्हा यश मिळवण्यासाठी नवे मार्ग आपण शोधतो। स्वावलंबी व्यक्ती जमिनीवर राहून आकाशात झेप घेण्याचा प्रयत्न करते। स्वावलंबनाचा असाही एक अर्थ आहे की स्वतःवर विश्वास ठेवणे, नशिबावर अवलंबून न राहता आपल्या क्षमतांचा विकास करणे, परिश्रम केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही ही भावना दृढ करणे। सिंह जर आपली शिकार केली नाही तर त्याला काही सहजपणे कुठलं काही खायला मिळणार नाही। म्हणूनच म्हटले आहे की दुसऱ्यावरी जो विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला। परिश्रमाने सर्व काही पूर्ण हातात आपल्या प्राप्त होते, इच्छांनी नाही, कारण झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण स्वतःहून जात नाही, म्हणजे शिकार मिळवण्यासाठी त्याला परिश्रम करावेच लागतात। जगात जितके महापुरुष होऊन गेले त्या सर्वांनी स्वावलंबनाचा धडा गिरवला। त्यांना त्या महापुरुषांची इतरांना प्रेरणा मिळाली। अब्राहम लिंकन झोपडीतून निघून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले। नेपोलियन गरीब कुटुंबात जन्माला आले पण त्यांनी अर्ध्या जगावर राज्य केले। एकलव्य स्वप्रयत्नाने धनुर्धर बनले। ईश्वरचंद्र विद्यासागर गरीब असूनही महान शिक्षण तज्ज्ञ बनले। लालबहादूर शास्त्री निर्धनतेची नदी पार करून भारताचे पंतप्रधान बनले। हा सर्व स्वावलंबनाचाच परिणाम आहे। जी व्यक्ती स्वतःला मदत करते तिला ईश्वर मदत करतो। अशी व्यक्ती जीवनात कधीच कुठे अयशस्वी होत नाही। जीवनात मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा ती फायदा घेते। जराशी संधी आली तरी ती उत्पन्न करते। स्वावलंबी व्यक्तीची आपल्या प्रत्येक कार्यावर निष्ठा असते, कारण तिचे प्रत्येक कार्य तिच्या प्रयत्नावर अवलंबून असते। उद्दिष्ट प्राप्तीची तिची भावना अडचण दूर करते। हीच व्यक्ती त्वरित निर्णय घेण्यासाठी स्वावलंबनाचा मार्ग महानतेकडे घेऊन जातो। ज्यांनी सत्य अहिंसेच्या बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, देशांमध्ये मानवता रुजवली, ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आयुष्यभर स्वावलंबी होते। ज्यांचा जन्म 21व्या शतकात झाला ते राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज वयाच्या 104व्या वर्षापर्यंत स्वावलंबनानं जीवन जगले। सांगण्याचे तात्पर्य, मानवाच्या जीवनामध्ये स्वावलंबन जर असेल तर निश्चितच माणूस आयुष्यामध्ये निराशेची दुःखाची झालर बाजूला सारून हे जीवन सुंदर संपन्न केल्याशिवाय राहत नाही। म्हणून आपण स्वावलंबी व्हावं, आपली कामं आपण करावीत आणि आपल्या या जीवाला, आपल्या या मनाला, आपल्या या शरीराला स्वावलंबनाचा खरा विचार देण्यासाठी तो विचार अंतःकरणात रुजवावा। खऱ्या अर्थानं जी माणसं स्वावलंबी असतात ती माणसं निश्चितच या जगामध्ये आपल्या स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करत असतात। स्वावलंबी माणसं या जीवनामध्ये योग्य मार्गदर्शनासह सातत्यपूर्ण नियोजनबद्ध कठोर परिश्रमाला कधीच मागेपुढे पाहत नसतात। म्हणून या मानवी जीवनामध्ये आपल्या शरीरावर जेवढे अलंकार आहेत त्या सर्व अलंकारापेक्षा स्वावलंबन हा एक मानवाचा अत्यंत महत्त्वाचा अलंकार आहे। जगात जी माणसं आज उच्च पदावर कार्यरत आहेत किंवा ज्या व्यक्तींनी खऱ्या अर्थाने या विश्वामध्ये महामानव म्हणून स्वतःला सिद्ध केलं आहे ते सर्व लोक स्वावलंबी होते। प्रत्येक महापुरुषांचं चरित्र आम्ही

0: जेव्हा वाचतो तेव्हा त्यांच्या चरित्राचा एक महत्त्वाचा आणि सर्वांसाठी उपयुक्त असणारा भाग असतो तो म्हणजे स्वावलंबन. म्हणून आज या 21व्या शतकामध्ये जीवन जगत असताना आम्ही स्वावलंबी राहणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या गरजा वाढत आहेत आणि गरजा वाढल्यामुळे आम्ही इतरांवर अवलंबून वेगवेगळ्या पद्धतीने राहत आहोत, पण त्याला कमी करून आम्ही स्वावलंबी राहिलं पाहिजे. पूर्वी या देशामध्ये स्वावलंबनाची अत्यंत महत्त्वाची पद्धत होती आणि त्या पद्धतीमुळं आपला देश जगावर राज्य करू शकणारा होता. म्हणून आपण सर्वांनी स्वावलंबी भावनेनं वागलं पाहिजे, स्वावलंबनाचा विचार प्राप्त केला पाहिजे. तूच तुझ्या जीवनाच्या कार्यासाठी सिद्ध हो, तू इतरांवर अवलंबून न राहता तूच तुझा शिल्पकार हो, अर्थात तू तुझे काम स्वतः कर, ही भावना म्हणजे स्वावलंबन. निश्चितच आपण स्वावलंबनाचा स्वीकार करूया, स्वावलंबी बनूया आणि या जगामध्ये या विश्वामध्ये स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण करूया.
1: नमस्कार. परभणी अंतर्गत विचार शलाका या कार्यक्रमात स्वावलंबन याविषयी प्राध्यापक धाराशिव शिराळे यांचे विचार आताच आपण ऐकलेत. श्रोतेहो, आता या प्रभातसमयी भक्तिगीतांनी आळवूया भगवंताला. ऐकूया मंगल प्रभात आणि ही सकाळ अधिकच सुप्रसन्न करूया.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत होतं वसंत निनावे यांचं, तर संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. श्रोते हो, आपण आनंद घेत आहात मंगल प्रभात या कार्यक्रमाचा. आता आमचे कार्यक्रम 102 मेगाहर्ट्सवर देखील आपण ऐकू शकता.

आरती अंकलीकर टिकेकर आणि अश्विनी भिडे देशपांडे यांच्या स्वरात डॉक्टर लक्ष्मण शंकर भावे यांचं गीत आपण ऐकत होतात. संगीत होतं श्रीधर फडके यांचं.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं किशोर पाठक यांचं भक्तिगीत आपण ऐकत होतात.

श्रोतहो वामन कर्डक यांचं हे भीमगीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचा, तर स्वर होते प्रल्हाद शिंदे यांचे. कार्यक्रमात आता ऐकूयात देशभक्तीपर गीत.

श्रोते हो, या देशभक्तीपर गाण्यानंतर मंगल प्रभात या कार्यक्रमात सरतेशेवटी ऐकूयात हिंदी भक्तिगीत।

0: पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं संत कबीर यांची ही भक्तिरचना श्रोते हो आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आणि या गाण्यासह मंगल प्रभात या कार्यक्रमात इथंच थांबूयात. आता वेळ झाली आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठीचा खास कार्यक्रम कृषीवाणी याची. यात कमी पाण्याच्या उपलब्धतेत सिंचन व्यवस्थापन याविषयी माहिती देत आहेत डॉक्टर मधुकर मोरे.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर मधुकर मोरे, प्राध्यापक मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आज आपणास कमी पाण्याच्या उपलब्धतेत सिंचन व्यवस्थापन याविषयी माहिती देणार आहे. साधारणपणे कमी पाण्याच्या उपलब्धतेत म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीत पिकांना उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून पिके आपल्याला जगविता येणे गरजेचे आहे. कमी पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात पिकांना सिंचन व्यवस्थापन करण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना अवलंबिने खूप गरजेचे आहे. जमिनीत पडणाऱ्या भेगामधून जमिनीतील ओलाव्याचे बाष्प होऊन वातावरणात निघून जाते. हा ओलावा टिकविण्यासाठी जमिनीवरील भेगा मशागतीमुळे बुजविणे आवश्यक आहे. शेताच्या दक्षिण व पश्चिम बाजूने उष्ण वारे रोखण्यासाठी शक्य असेल तर झाडाझुडुपांचे कुंपण करणे आवश्यक ठरते. झाडांच्या बुंद्यापाशी पालापाचोळा ठेवल्यास किंवा पिकांच्या अवशेषांचे आच्छादन ठेवल्यास बाष्पीभवनामुळे होणारा पाण्याचा ऱ्हास कमी होतो आणि ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. झाडांची सर्व बाजूंनी छाटणी करून पानांची संख्या कमी केल्यामुळे बाष्प पर्णोत्सरण मंदावते आणि पिकांची पाण्याची मागणी कमी होते. पिकांना सायंकाळी पाणी दिल्यास बाष्पीभवनाची प्रक्रिया मंदावते आणि रात्रभर पाणी झाडाजवळ मुरून जमिनीचा पृष्ठभागाखाली साठते. झाडांच्या मुळांना व उपयोगी सूक्ष्म जीवजंतूंना प्राणवायूचा पुरवठा होण्याकरिता हवेची नितांत आवश्यकता असते. कायम वापसा ठेवल्यास झाडांची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने होते. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास पाणी देण्यासाठी एका आडी एक सरी पाणी देऊन उपलब्ध पाण्यात जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणता येते. उघड्या दांडाने पाणी देण्याऐवजी शक्यतोवर पाईपने पाणी देणे लाभदायक ठरते. त्यामुळे बाष्पीभवनामुळे आणि पाणी जमिनीत मुरल्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय कमी होतो. पाईपला झडपा लावल्यास आवश्यकतेनुसार झडप उघडून पाणी सरळ चरात किंवा सरीत किंवा लहान अळ्यात देता येते व पाण्याचा अपव्यय टाळता येतो. तसेच तुषार सिंचन, ठिबक सिंचन या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब करून कमी पाण्याच्या परिस्थितीत कार्यक्षमपणे पाणी वापर करता येतो. पिकांच्या पाण्याच्या ताणाच्या संवेदनशील अवस्था लक्षात घेऊन पाणी नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास किफायतशीर शेती करता येते. गहू पिकात मुगुटमुळे फुटण्याची सुरुवात, फुटवे अवस्था, कांडी धरण्याची अवस्था, फुलोरा अवस्था व धाने भरण्याची अवस्था या काळात ओलीत करावे. हरभरा पिकास पाण्याच्या दोन पाळ्या द्याव्यात. पहिली पाळी पीक फुलोऱ्यावर असताना आणि दुसरी पाळी घाटे धरतेवेळी दिली असता उत्पादनात 25-50% वाढ झाल्याचे संशोधन निष्कर्ष सांगतात. भुईमुगाची लागवड 4 ओळीच्या रुंद वरंबासरी पद्धतीने करणे फायदेशीर ठरते. उन्हाळी भुईमुगासाठी सूक्ष्म तुषार सिंचन पद्धती वापरल्यास रुंद वरंबासरी पद्धतीपेक्षा साधारणपणे 20% पाण्याची बचत आणि उत्पादनात 50% वाढ आढळून आल्याचे संशोधन निष्कर्ष

0: सांगतात. कमी पाण्याच्या उपलब्धतेत रबी हंगामात सूर्यफूल हा चांगला पर्याय आहे. सूर्यफूल या पिकाला पीक चार पानाचे असताना कळीची अवस्था, फुलोरावस्था आणि दाणे भरण्याची अवस्था या पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थात पाणी देणे गरजेचे असते. तसेच करडई पिकाला पेरणीनंतर 35 दिवसांनी पहिले तर 55 दिवसांनी दुसरे ओलीत केल्यामुळे 30 क्विंटल प्रति हेक्टरी, तर पेरणीनंतर 55 दिवसांनी केवळ 1 ओलीत केल्यामुळे 25 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळाल्याचे संशोधन निष्कर्ष सांगतात. धन्यवाद.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 मिनिटांनी

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते, मातीचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. पावसाळा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पावसामुळे निसर्ग ताजा तवाना होतो, त्याच पावसाळ्यात आपली त्वचा आणि केस मात्र अनेकदा का त्रस्त होतात? हा ऋतू आपल्या त्वचा आणि केसांसाठी काही आव्हानेही घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका काय परिणाम होतो. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस खूप गळायला लागतात. हे नेमके का होते? आयुर्वेदात वर्षा ऋतू हा अत्यंत महत्वाचा ऋतू मानला आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दमट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचनशक्ती

0: मानलं आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दमट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचनशक्ती यांचा परिणाम होतो. वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचा प्रकोप होतो आणि पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावतो. पचन नीट न झाल्यास शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्वचा आणि केस हे आपल्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. अनेकांना चेहरा तेलकट होणे, मुरूम येणे, त्वचेवर चिकटपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू होतात. काही व्यक्तींमध्ये मात्र त्वचा निस्तेज दिसणे, खाज येणे किंवा त्वचा नाजूक होणे अर्थात संवेदनशीलता वाढणे असे बदल दिसू शकतात. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे पोषण आपण जे खातो त्यातून मिळते. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा धातूंचे पोषण नीट होत नाही. त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचा, केस आणि नखांवर दिसून येतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. या दमट वातावरणामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरूम, पुरळ यांची समस्या वाढू शकते. पायाच्या बोटांमध्ये, काकेत, मानेच्या घड्यांमध्ये खाज किंवा लालसरपणा दिसू शकतो. याचे कारण केवळ बाह्य स्वच्छता नसून अंतर्गत असंतुलनही असू शकते. केसांबाबतीतही असेच आहे. पावसाळ्यात केस वारंवार ओले होतात. वातावरणातील ओलावा आणि घाम यामुळे टाळूवर तेल साचते, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा वाढणे, खाज येणे आणि केस गळती वाढणे या समस्या निर्माण होतात. आयुर्वेद आपल्याला सांगतो की ऋतू बदलला की ऋतुचर्या, दिनचर्याही बदलली पाहिजे. तशीच त्वचा आणि केसांची काळजीही बदलायला हवी. एक महत्वाचा गैरसमज आहे, तो म्हणजे पावसाचे पाणी शुद्ध असते. प्रत्यक्षात वातावरणातील धूळ, धूर, प्रदूषण आणि विविध कण पावसाच्या पाण्यात मिसळलेले असू शकतात. त्यामुळे वारंवार पावसात भिजल्यास केसांची गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी ही केवळ बाहेरून लावायच्या उत्पादनांवर अवलंबून नसते. योग्य आहार, स्वच्छता, पुरेशी झोप आणि ऋतुचर्या पाळणे तितकेच आवश्यक असते. लक्षात ठेवा, ऋतू बदलतो तेव्हा शरीराच्या गरजाही बदलतात. त्या ओळखून काळजी घेतली तर पावसाळाही आरोग्यदायी आणि आनंददायी ठरू शकतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
3: परिसर

0: इतकं आनंददायक तितकंच ही अस्वच्छता दूर करून त्यावर उपाय शोधून पुन्हा तो परिसर स्वच्छ करणं ही पण ईश्वर भक्तीच सेवा आहे असे विचार करणारे ही पांडुरंग भक्त आहेत. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी ही अशीच एक सेवाव्रती संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान शोधण्याचं कार्य सेवा म्हणून करते. गेली 13 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. याचे अध्यक्ष प्रशांत अवचटजी आपल्या परिसर कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा तपशील आपल्याला देणार आहेत. नमस्कार अवचट सर.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. अवचट सर, वारी मार्गावर होणारं जे निरनिराळं प्रदूषण आहे ज्याबद्दल मी आता बोललो, ही समस्या किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं?
1: एकतर वारी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक गाभा आहे. तर वारी ही 40 वर्षापूर्वी पण होती, वारी ही 40 वर्षानंतरही राहणार आहे. पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही थर्माकोलचं ताट नव्हतं, एकही प्लॅस्टिकची पिशवी नव्हती आणि खऱ्या अर्थानं ती निसर्ग वारी होती.
0: खरं
1: म्हणजे कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण न करता हा सगळा समाज एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. वारकरी हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक वाहक आहे. म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली हा वारकरी लोकांना शिकवतो. आता हे कसं काय, तर स्वाभाविकपणे वारीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस चालायचं असतं त्यावेळेस तुमच्या गरजा कमीत कमी पाहिजेत, कारण रोज तुम्हाला 15-20 किलोमीटर चालायचंय. त्याचबरोबर तुमचा आहार नियंत्रित पाहिजे, कारण तुम्हाला तुमची तब्येत नीट राखायची आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एका अर्थानं परचेसिंग जे आहे हे परचेसिंग होत नाही, आणि परचेसिंग जिथे कमी आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय कमी आहे. त्यामुळं एका अर्थानं वारकरी हा पर्यावरणपूरक जीवनशैली जी आहे ही जीवनशैली जगायला शिकवतो. आणि खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला हाच विचार दिलाय की संयमी जीवन जगा. संयम म्हणजे काय, की ज्या गोष्टींची मला गरज नाहीये अशा अनावश्यक गोष्टी मी माझ्या जीवनातून त्याचं परचेसिंग टाळलं पाहिजे. मला वाटतं हेच एका अर्थानं पर्यावरणपूरक जीवन वारकरी आपल्याला शिकवत असतो. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की ज्या गावातून वारी पुढे निघून जाते त्या गावात टनेजवर प्लास्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा केला जातो.
0: हो.
1: आणि हा सगळा कचरा जो आहे हा सगळा कचरा अविघटनशील आहे. हा सगळा कचरा निसर्ग चक्रात कुठेही विघटन पावत नाही. ज्या वेळेस ही सगळी जनावरं, भटकी जनावरं असेल, त्या आसपासच्या गावातली जनावरं असतील, ती जनावरं ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या प्लेट सहित ते अन्न खातात.
0: बरोबर.
1: आणि हे त्यांचं अन्न नाहीये. आणि हे पोटात गेल्यामुळे जवळजवळ 550 जनावरं आतापर्यंत या वारी मार्गावर मृत झालेली आहेत.
0: बरोबर.
1: कुणी या गोष्टी जाणून बुजून करतंय असं नाही.
0: बरोबर.
1: पण सहज उपलब्धता
0: नकळत होत आहे.
1: नकळत होत आहे. आणि याचे दुष्परिणाम काय होणार आहेत.
0: बरोबर.
1: हे आमच्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळं ही समस्या अतिशय गंभीर बनलेली आहे.
0: बरोबर. अवसट सर, आपण या समस्येचं निराकरण करण्यासाठी जे काही तुम्ही
2: आकाशवाणी त्याबद्दल संप्रति वार्ता हा श्रूयंताम प्रवाचक जतीन शर्मा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना ह्यः गुजरातस्य सानन्दक्षेत्रे सिजि सेमि संस्थायाः अत्याधुनिकस्य ओसेट् सेमिकण्डक्टर् संयन्त्रस्य उद्घाटनं कृतम्. अत्रावसरे जनसभां सम्बोधयन् प्रधानमन्त्रिणा प्रतिपादितं यत् अयं विकासः भारतस्य प्रगाढ इलेक्ट्रानिक्स् क्रान्तेः आगामि चरणमस्ति, येन देशः पूर्वमेव विश्वस्य द्वितीयः बृहत्तमः दूरभाषनिर्मातृत्वेन समेधितः. सः दृढविश्वासं प्रकटितवान् यत् सानन्दक्षेत्रं वैश्विक सेमिकण्डक्टर् केन्द्रत्वेन समेधिष्यते.
3: आज का ये कार्यक्रम इस बात का प्रमाण है कि भारत जो ठान लेता है वो करके दिखाता है. 5 साल पहले भारत ने संकल्प लिया था कि देश को सेमी कंडक्टर हब बनाएंगे. हम डिजाइन इन इंडिया, मेक इन इंडिया के मंत्र को लेकर आगे बढ़े और आज देश के तीसरे सेमीकंडक्टर प्लांट में भी चीप पैकेजिंग का कमर्शियल प्रोडक्शन शुरू हो रहा है.
2: तेन गदितं यत् सानन्दं प्रतिवर्षं 20 कोटि चिप्स निर्माणार्थं सज्जमस्ति. तेन 500

श्रोतो हो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपला आजपासून चार भागांसाठीचा विषय आहे पर्यावरण पूरक पंढरीची वारी. काय श्रोतो हो, आता आषाढी वारीचे दिवस अगदी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि पांडुरंग भक्तांची तयारीसाठी लगबग सुरू आहे. आपण ऐकतो की पालखी सोहळा म्हणजे एक चालतं बोलतं वाचतं गाजतं शहरच. हे शहर वारी मार्गावर पुढे पुढे मार्गक्रमण करत असतं. ज्या ज्या गावातून शहरातून ही भक्तांची मांदियाळी जात असते तिथे तिथे भक्तिभाव अगदी उचंबळून येत असतो. पण त्याचबरोबर या वारकऱ्यांसाठी ज्या सोयीसुविधा करतात त्या करत असताना वारी पुढे सरकल्यावर या मार्गावरती अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्लॅस्टिक आणि निर्माल्याचे ढीग याही समस्यांना सामोरं जावं लागतं. वारीत वारकरी होऊन चालणं हे

श्रोतेहो, रूपरेषेनंतर सकाळी 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 7:50 कथामृत यात खरंच मी अपंग नाही साहित्यिक बबन शिंदे यांची ही कथा कथाकथन करतील सुमेधा कुलकर्णी. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई

0: केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 मेहराब या कार्यक्रमाअंतर्गत गझलांचा आनंद आपण घेऊ शकता आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतेहो, आता आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता 102 मेगाहर्ट्सवर सुद्धा. तेव्हा FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर अवश्य ट्यून करा आणि परभणी केंद्राचं विविध रंगी माहितीपूर्ण असे कार्यक्रमाचा आनंद घ्या. सकाळी 9 प्रादेशिक उर्दू बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9:10 लखलख चंदेरी या कार्यक्रमाअंतर्गत हिंदी चित्रपट गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकता आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळी 9:35 उर्दू कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 मिश्र संगीत, 10:15 एक ही फिल्म के गीत, यात दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील गाणी आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, आनंद बक्षी यांच्या गीतरचनांना संगीतबद्ध केलंय जतीन ललित यांनी. तेव्हा सुपरहिट असलेला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा चित्रपट आणि या चित्रपटातील सगळीच गाणी अतिशय गाजलेली आहेत, तेव्हा अवश्य आनंद घ्या आमच्या एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाचा सकाळी 10:15. 10:30 आपल्या सगळ्यांच्या आवडीचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. कार्यक्रमाचा आजचा विषय आहे, श्रोते हो, मला वाटतं विषय आत्ताच सांगण्यापेक्षा थोडीशी उत्सुकता तुमची ताणून धरते. तेव्हा 10:30 अवश्य ऐका गाता रहे मेरा दिल. 11:05 युवा कट्टा, यात जीवनसेवा नर्सिंग महाविद्यालय परभणी येथील युवकांशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आम्ही प्रसारित करू. 11:35 बालमंडळ, यात वृक्ष माझी माता वृक्ष माझे पिता ही नाटिका आपण ऐकू शकाल. सहभाग आहे श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू या शाळेतील विद्यार्थ्यांचा. सहनिवेदन वैशाली जोशी यांचं. श्रोतेहो, 12 वनिता मंडळ आणि त्यानंतर प्रसारित होणारे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 मेगाहर्ट्ज वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
0: श्रोते हो, आज सायंकाळी 7:30 ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड स्टेडियम लंडन इथे खेळल्या जात असलेल्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचं ऑफट्यूब वर्णन आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर असे होते आमचे दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणारे कार्यक्रम. रूपरेषा आपण ऐकलीत.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
0: हॅलो आकाशवाणी.

0: श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त विशेष समन्वित रूपक आपण ऐकणार आहात हायटेक शेती प्रगतीची गती. दिनांक 7 जुलै 2026 रोजी सकाळी 8:40 महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका हायटेक शेती प्रगतीची गती हे विशेष समन्वित रूपक.
1: यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक
2: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
3: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
4: श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये, ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी ते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.

आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवर काल ही माहिती दिली. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे. सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणासंदर्भातील अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAIनं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत

0: केली. काल मुंबईत राज्य सरकारच्या सहकारी संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या GDP मध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत असं फडणवीस म्हणाले. दरम्यान आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या वतीनं सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. TET पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघं परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्रा इथल्या छापखान्यातले कर्मचारी आहेत. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक झाली आहे. वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन हे सखोल चाचण्यांनंतर वापरण्यात आणलं असून वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. काल पुण्यात ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ARAIचे संचालक डॉ रेजी मथाई यांनी याबाबत माहिती दिली. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतरच वापरात आणली जातात असं मथाई यांनी सांगितलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या मान्यतेनंतर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती 21 ऑगस्ट हा दिवस राज्य सरकार जलसंधारण दिन म्हणून साजरा करणार आहे. मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारानं शासनानं हा बदल केला आहे. यापूर्वी 10 मे हा सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिन जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जात होता. आषाढी एकादशीनिमित्त मुक्ताईनगरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या संत मुक्ताबाई पालखीचं काल जालना शहरात आगमन झालं. आज सकाळी 9:30 वाजेपर्यंत JES महाविद्यालयाच्या प्रांगणात पालखीचा रिंगण सोहळा होणार आहे. वारकरी भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेगाव इथल्या संत श्री गजानन महाराज यांची पालखी काल हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात 0 फाटा इथं दाखल झाली. श्री क्षेत्र त्रिधारा इथं पालखीचा मुक्काम होता. वारी विठोबाची साथ आरोग्याची या उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्या वतीनं वारकऱ्यांची तपासणीही करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून संत नामदेव महाराज पायी पालखी सोहळ्याचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. नरसी ते पंढरपूर दरम्यान 19 ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम होणार असून 5 ठिकाणी अश्वरिंगण सोहळा होणार आहे. यापैकी पहिला पालखी रिंगण सोहळा उद्या 6 जुलै रोजी हिंगोलीच्या रामलीला मैदानावर होणार आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातला पहिला गोल रिंगण सोहळा काल नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातल्या दातली इथं उत्साहात पार पडला. सुमारे 30 ते 35 हजार वारकरी यावेळी उपस्थित होते. यवतमाळहून दिव्यांगांची वारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे 3रं वर्ष आहे. पूर्णत दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही राज्यातली पहिलीच वारी असून ती 22 दिवसात 521 किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूरला पोहोचणार आहे. अहिल्यानगर बीड परळी रेल्वे प्रकल्पातल्या वडवणी ते परळी वैद्यनाथ या शेवटच्या मार्गाचं काल आता काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. या मार्गावर रेल्वे रूळ टाकण्याचं काम 75% पूर्ण झालं असून सिग्नल यंत्रणा उभारणं आणि विद्युतीकरणाचं काम 80% पूर्ण झालं आहे. हे काम पूर्ण होताच या मार्गावरून थेट विजेच्या इंजिनची चाचणी घेता येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी काल मतदान झालं.

0: बँकेच्या 21 संचालकांपैकी 8 सदस्य बिनविरोध निवडून आले असून उर्वरित 13 संचालकांसाठी काल मतदान घेण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ अध्यासन केंद्रातर्फे काल मराठी भाषा चिंतन परिषद घेण्यात आली. यावेळी 10वीत मराठी विषयात अनुत्तीर्ण, कारण मीमांसा, चिंतन आणि उपाययोजना या विषयांवर उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केलं. भारत सरकारचे प्रतिनिधी तथा साहित्य अकादमीचे डॉ नरेंद्र पाठक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अयोध्या इथल्या श्रीराम मंदिराच्या देणगीत झालेल्या अपहाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज राज्यव्यापी श्रीराम रक्षा घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली गुलमंडी इथल्या सुपारी हनुमान मंदिरात जिल्हाव्यापी घंटानाद आणि महाआरती करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यात राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं जिल्ह्यातल्या 11,166 थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा तपशील शासनाच्या ऑनलाईन कर्जमुक्ती पोर्टलवर अपलोड केला आहे. जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे यांनी ही माहिती दिली. या पात्र शेतकऱ्यांवरील थकीत कर्जाची एकूण रक्कम 95,92,00,000 रुपये इतकी आहे. लातूर महापालिकेकडून नागरिकांना थकीत कराचा भरणा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उद्या 6 जुलैपासून 20 जुलैपर्यंत या कालावधीत थकीत कराचा एकरकमी भरणा करणाऱ्या नागरिकांना व्याज शास्तीमध्ये 100% सवलत देण्याचा निर्णय आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी जाहीर केला. पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत जास्तीत जास्त घरांवर सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी उद्या 6 जुलैपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सूर्यरथ या फिरत्या जनजागृती मोहिमेला प्रारंभ होत आहे. नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे PWC आणि एनर्जीवा व्हेंचर्स यांच्या सहकार्यानं हा सूर्यरथ सुरू केला जात आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रणालीद्वारे 1 कोटी घरांना मोफत वीज उपलब्ध करून देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, नाशिक, बुलढाणा, गोंदिया, जळगाव, गडचिरोली आणि इतर भागात जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती, रस्ते पाण्याखाली जाणं, दरडी कोसळणं आणि वाहतुकीवर परिणाम झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहाटेपासूनच सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे सूर्यदर्शन झालं नाही. दरम्यान हवामान विभागानं आज मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून कोकणासह पुणे, सातारा, घाटमाथा परिसरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू. केंद्र सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात 13% वाढ. सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी सहकार शिक्षण निधी उभा करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत संसदेचं पावसाळी अधिवेशन. आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या पालख्यांनी मराठवाडा गजबजला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1305 KHz आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून श्रोते हो आम्ही बोलत आहोत.
2: मनोरंजनाची खान असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.

श्रोते हो, तुमच्या आग्रहास्तव आकाशवाणी परभणी केंद्रावरून हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम नव्याने आम्ही सुरू केलेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरभरून असा संवाद तुम्ही सगळे श्रोते साधत आहात आणि छानशा गीतांची मेजवानी देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. पण श्रोते हो, जास्तीत जास्त आमच्या सर्व श्रोत्यांना यामध्ये सहभागी करून घेता यावं यासाठी हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे कार्यक्रम आपण आता जुलै महिन्यापासून 1 तासाचा झालेला आहे तेव्हा यासाठी आपल्याला 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तुमच्या आवडीचं बहारदार असं मराठी आणि हिंदी गाणं आम्हाला सांगायचं आहे. चला तर मग आता वेळ कसली बघताय, लावा पटकन फोन आणि संवाद साधा.

बालमित्रांनो, दिनांक 5 जुलै रविवार रोजी सकाळी 11:35 आपण ऐकू शकाल बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली वृक्ष माझी माता वृक्ष माझे पिता ही बालनाटिका

0: पॉडकास्ट असावा अशी कल्पना मांडून खंड संपादित करण्याची योजना आखली गेली. जगातील सर्व ज्ञान शाखांचं ज्ञान भांडार मुलांसाठी उपलब्ध करावं हा त्यामागचा उद्देश होता. कुमार विश्वकोशाच्या या नियोजित 12 खंडीय प्रकल्पांविषयी ओळख आज आपण आपल्या विश्वकोश मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्या व्यासंगी सहाय्यक रवींद्र घोडराज सर आलेले आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला कुमार विश्वकोश प्रकल्प काय आहे, हा प्रकल्प साकार करण्यामागची कोशकर्त्यांची भूमिका नेमकी कोणती होती, विविध विषयांवर 12 खंडांमध्ये कोणकोणत्या माहितीचा अंतर्भाव असणार आहे, हे सर्व आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. घोडराज सर, नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश हा देखील एक प्रकल्प आहे आणि शासन स्तरावर असा कोश निर्मितीचा म्हणजे कुमार विश्वकोश निर्मितीचा हा पहिलाच प्रयत्न असावा. तर आम्ही उत्सुक आहोत की कुमार विश्वकोश हा नेमका काय आहे, त्याची भूमिका काय आहे आणि तो तयार करावा असं का वाटलं.
1: नक्कीच. का कसं आहे की पश्चिमी देशामध्ये कोश निर्मितीची अनेक शतकांची परंपरा आहे, आपल्याकडे तसं नाही. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याबरोबर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं काम सुरू झालं आणि हे काम सुरू असतानाच कुमार विश्वकोश म्हणजे मुलांसाठी सुद्धा एक कोश असावा अशी संकल्पना एक कल्पना मांडली गेली आणि तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखालीच हा कुमार विश्वकोशचा एक प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला, जे मुख्यतः कुमारांसाठीच म्हणजे उद्याच्या नागरिकांसाठीच तयार केलेला हा कोश आहे. याचा मुख्य वाचक वर्ग 9वी ते 12वी इयत्तांमध्ये शिकणारी ही मुलं, सर्वसाधारणपणे 14 ते 18 वयोगटातील मुलं मुली हा आहेत. म्हणजे कुमार विश्वकोशाचा विचार करता हे खंड ज्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत आहेत, हा कोश करण्यामागची भूमिकाच ही होती की मुलांना विविध विषयांचा सर्वांगीण परिचय व्हावा, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांविषयी एक तर्कनिष्ठ आणि विवेकबुद्धीनं विचार करता यावा, सभोवतालच्या घटनांचं कुतूहल मुलांमध्ये निर्माण व्हावं,

0: अशा सारखे अशा पद्धतीनं म्हणजे विज्ञान आणि मानव्य या विषयांची अभिरुची निर्माण व्हावी आणि मुख्य म्हणजे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा या भूमिकेतून या प्रकल्पाकडे त्यावेळी बघितलं गेलेलं आहे.
1: सर मग यावेळेला देखील संपादन मंडळावर कोण अध्यक्ष म्हणून होतं आणि पहिल्या खंडाचं काम कधी सुरू झालं किंवा कसं सुरू झालं?
0: खऱ्या अर्थानं डॉक्टर विजया वाड जेव्हा विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष झाल्या त्यांच्या कारकिर्दीत या कामाला गती मिळाली आणि प्राध्यापक डॉक्टर हेमचंद्र प्रधान जे होते होमिओबाबा विज्ञान शिक्षण केंद्राचे तत्कालीन संचालक त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष संपादन समिती स्थापन केली गेली आणि जीवसृष्टी आणि पर्यावरणाचं वाढतं महत्व लक्षात घेता पहिला खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण अशा नावानं त्याची निवड होऊन त्याचं काम हाती घेण्यात आलं आणि या पहिल्या खंडाच्या समन्वयाची जबाबदारी सुद्धा होमिओबाबा विज्ञान शिक्षण केंद्राने स्वीकारली आणि या खंडाचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा असा एक विचार पुढे आला की कुमार विश्वकोशाचा प्रत्येक खंड जो आहे तो विशिष्ट विषयाला वाहिलेला असल्यामुळे 500 पृष्ठांमध्ये ते काय माहिती बसवणं शक्य होणार नसल्याने प्रत्येक खंडाचे एकापेक्षा अधिक भाग होतील असंही त्यावेळेस ठरवण्यात आलं होतं.
1: सर मग पहिला जो खंड त्याचा तयार झाला तर तो कसा आहे आणि त्यामध्ये काय काय आहे किंवा त्याचं स्वरूप कसं आहे?
0: आता पहिला खंड जो प्रकाशित झालेला आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण म्हणजे या खंडाबद्दल जर म्हणाल तर या खंडातील प्रत्येक नोंदी ह्या सुटसुटीत आहेत सोप्या भाषेत लिहिलेल्या आहेत आणि रसपूर्ण झालेल्या आहेत यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. म्हणजे खंडातील प्रत्येक तुम्ही बघाल ना चित्र जे आहेत तर ती रंगीत आहेत प्रत्येक नोंदीला चित्र आहेत असाही कटाक्ष त्यावेळेस ठेवण्यात आलेला होता म्हणजे मुलांना हाताळणं सुद्धा सोपं जावं या दृष्टीनेही खंडाचा आकार कसा असावा त्याची मर्यादित पृष्ठ संख्या याचाही विचार करण्यात आलेला आहे आणि असा हा जो पहिला खंड आहे जो की 4 भागामध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे तो ग्रंथरूपाने उपलब्ध आहे मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर तो मोफत उपलब्ध आहे आपण ते वाचू शकता www.vishwakosh.marathi.gov.in आणि दुसरं जे संकेतस्थळ आहे www.marathivishwakosh.org. विशेष म्हणजे अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीमधील आवृत्तीसुद्धा या खंडाची प्रसिद्ध आहे तसंच ध्वनिमुद्रित स्वरूपातही हा खंड आपल्याला संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1: खूपच छान. सर आत्ताच आपण म्हणालात की कुमार विश्वकोशाचा पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी आहे तर या खंडामध्ये काय काय आलेलं आहे किंवा कशा कशाचा उल्लेख आहे?
0: हा खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड आपल्याला पर्यावरण आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीची माहिती व्हावी यासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे निर्जीव घटकांपासून सजीवांची निर्मिती कशी होत गेली तसंच प्राथमिक अवस्थेतील जीवाणूंपासून मनुष्यासारख्या बुद्धिमान प्राण्यांपर्यंत उत्क्रांती कशी होत गेली इथपर्यंतची माहिती या खंडामध्ये आलेली.
1: सर आता ह्या कुमार विश्वकोशाचे एकूण किती खंड तयार होतील असं अपेक्षित आहे आणि त्यापैकी कोणते प्रकाशित झालेले आहेत किंवा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत?
0: आता कसं आहे की एकूण 12 खंडाचा हा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये 2003 पासून हे काम सुरू झालेलं परिचय ग्रंथ प्रकाशित झाल्यापासून तर पहिल्या खंडाचे 4 भाग प्रसिद्ध झालेत आणि याच्यानंतरचा जो आम्ही काही खंड जो आता दुसरा खंड हाती घेत आहोत भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान कसं आहे कोष तयार करणं हे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जगातलं सर्व महत्वपूर्ण ज्ञान थोडक्यात अचूकपणे देणं हे खूप मोठं आव्हान आहे त्यामुळे एका खंडाला 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. आता आम्ही जो आता दुसरा खंड हाती घेतोय त्यामध्ये भौतिकी आणि रसायनशास्त्र या शास्त्रांच्या सर्व शाखांतील उपपत्ती आणि प्रमुख संकल्पना यांचं विवरण असणार आहे. म्हणजे भौतिक विज्ञानातील उपपत्ती गणिताच्या परिभाषेत मांडल्या जातात आणि गणिताच्या आधारानेच त्या उपपत्तींचा विकास होतो म्हणून या खंडात गणिताच्या प्रमुख शाखा त्यातील सिद्धांत आणि संकल्पना याचंही विवेचन येईल त्याचबरोबर रसायनशास्त्राच्या विविध शाखा त्यातील उपपत्ती आणि संकल्पना याचं विवरण या खंडात येणार आहे. नंतरचा जो खंड असणार आहे विश्व आणि पृथ्वी या खंडात अंतराळात पसरलेल्या भौतिक विश्वाचं त्याच्या ग्रह तारे सूर्यमालिका दीर्घिका इत्यादी घटकांचं वर्णन समाविष्ट असेल.

0: विश्वाचा उगम, विकास आणि त्याचा इतिहास इत्यादी विषयींची माहिती सुद्धा यात दिली जाईल. त्यानंतरचा चौथा खंड असणार आहे तो प्राचीन संस्कृती या विषयांवरचा. या खंडात आदिम मानवी समाजाचं स्वरूप, मानवी संस्कृती आणि सभ्यता यांचा झालेला उदय, त्याचबरोबर प्राचीनकालीन विविध संस्कृतींचा, काही इतिहास जमा झालेल्या संस्कृतीसुद्धा आहेत, त्याचा सुद्धा परिचय या खंडामध्ये असणार आहे. आता आपण चार खंडाची माहिती घेतली. पाचवा खंड जो आहे आधुनिक जग या नावाचा, आधुनिक संस्कृतीचा उदय, विकास आणि विस्तार याविषयीची माहिती या खंडात संकलित केलेली आहे.
1: नक्कीच सर, कारण शालेय विद्यार्थ्यांना जिज्ञासा वाढवणारे हे विषय एकंदरीत आहेत.
0: हो,
1: आणि ज्या जगामध्ये मुलांना जीवन घडवावं लागणार आहे त्या जगाचा देखील त्यांना परिचय होणं आवश्यकच आहे. ज्ञान आणि माहितीचा हा जो संग्रह होईल तो त्यांना उपयुक्त होईल. यापुढच्या खंडांचे विषयही असेच वेगळे असतील तर त्या उर्वरित खंडांविषयी देखील आम्हाला सांगा.
0: आता जो सहावा खंड असणार आहे तो उद्योग धंदे आणि व्यापार.
1: हा,
0: आज जगभरात जे उद्योग धंदे आणि व्यापार प्रचलित आहेत ना, त्यांच्याविषयीची माहिती या खंडात संकलित करण्यात येईल. नंतरचा जो खंड आहे सातवा खंड, तो जगभरातील शेतीची जी व्यवस्था आहे तिची सर्वांगीण माहिती शेती आणि शेतकी या खंडातील, म्हणजे आधुनिक जैविक तंत्रज्ञानानं शेतीवर जे परिणाम घडून आलेले आहेत त्याचं विवेचन विश्लेषण याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे शेतीविषयक अर्थशाखांचंही विवरण त्यातील, आणि पुन्हा घरगुती आणि सार्वजनिक बागकामाचं सुद्धा या खंडामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे.
1: सर, हे खूपच छान आहे, कारण की हे जे शब्द विविध शास्त्रातले आहेत त्याचं माहिती तर मिळेल, पण आपण मगाशी म्हटलात की ही सचित्र देखील हा खंड आहे.
0: हो, हो.
1: आणि रंगीत आणि प्रत्येक नोंदीला जर चित्र असतील तर
0: मुलांना समजायला
1: आवडेल, आणि ती वस्तू त्यांनी बघितली नसेल, म्हणजे शेतकी विषयी असेल, अवकाशातली असेल, तरी त्यांना ती कल्पना याद्वारे नक्की स्पष्ट होण्यास मदत होईल.
0: अगदी अगदी.
1: श्रोते, विषयावरून देखील आपल्या लक्षात येईल की विषयांची ओळख होणं ही किती महत्त्वाचं आहे, आणि मुलांची जिज्ञासा जागृत होणं, त्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करणं हे देखील एक महत्त्वाचं काम कुमार विश्वकोशाच्या माध्यमातून केलं जात आहे. तर सर, यामध्ये आणखीन आपल्याला नवीन विषय कोणते असणार आहेत याविषयी आम्हाला सांगा.
0: मला सांगायला आवडेल की साहित्य, कला, क्रीडा, खेळ, मनोरंजन, थोरांची चरित्रे, महाराष्ट्र, भारत या विविध विषयांवरील माहितीसुद्धा असलेले खंड यानंतरचे असणार आहेत. म्हणजे आपण म्हणता तसं मुलांची जिज्ञासा वाढविणारच हे विषय आहेत. म्हणजे एक विषय असा आहे की जागतिक साहित्य असा नावाचा जो खंड आहे त्याच्यामध्ये प्राचीन अभिजात भाषा, आधुनिक भाषा, आधुनिक भारतीय भाषा याची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन आणि आधुनिक भाषातील ललित साहित्याचा सुद्धा आढावा घेत घेत याच्यामध्ये ती माहिती अंतर्भूत असणार आहे. तशाच प्रकारचा एक खंड आहे ललित कला नावाचा, जो नववा खंड असणार आहे. या खंडात नाट्य, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला आदी कलांच्या श्रेष्ठ कृती आणि कलावंत यांची माहिती येणार आहे. प्राचीन संस्कृती तसंच आधुनिक काळात भारतीय आणि पाश्चात्य देशात निर्माण झालेल्या विविध ज्या काही श्रेष्ठ कलाकृती आहेत त्याचीसुद्धा माहिती याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या कलात आणि वेळोवेळी जे काही कलाप्रकार उदयास आले त्याच्यासुद्धा नोंदी या खंडामध्ये असणार आहेत. आणि दहावा खंड जो असणार आहे क्रीडा, खेळ आणि मनोरंजन या विषयावरचा.
1: खूपच छान सर, क्रीडा, मनोरंजन, खेळ हे देखील आपल्याला मुलांना खूप आवश्यक होत जाणार आहे. हो, कारण ती काळाची गरज आहे. तर विशेष असं काय असणार आहे?
0: म्हणजे या खंडात भारतीय आणि पाश्चात्य खेळ जे आहेत त्याचं स्वरूप, नियम, सर्व प्रकारच्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा, त्या संघटित करणाऱ्या संस्था, व्यायामी खेळांचे स्थान, आधुनिक काळातील ऑलिम्पिक सारखे जे सामान्य ते जे आहेत खेळ किंवा प्रसिद्ध खेळाडूंचे योगदान याविषयीची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. अकरावा जो खंड आहे थोरांची चरित्र, यात मानवी इतिहासात ज्यांनी ज्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे त्यांचासुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि शेवटचा जो खंड असणार आहे महाराष्ट्र आणि भारत, म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताची जी भौगोलिक रचना असेल त्याच्याबद्दलची माहिती आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली अशा सर्व महाराष्ट्रीयन आणि भारतीयांच्या चरित्ररेखासुद्धा यात समाविष्ट असणार आहेत.
1: नक्कीच सर, मुलांना आवश्यक असं सगळं बौद्धिक खाद्य या खंडांमधून आपल्या

0: पुढच्या पिढीला मिळणार आहे. श्रोते हो, रवींद्र घोडराज सर मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश प्रकल्प याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेत आणि त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. त्यांचे खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratihi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी,
4: अभिजात मराठी.

0: श्रोते हो अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.
1: दोनशे 29° नऊ मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
2: आकाशवाणी परभणी केंद्राचे रंगतदार बहारदार कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz वर. ऐकत रहा परभणी आकाशवाणी.

बालमित्रांनो, दिनांक 5 जुलै रविवार रोजी सकाळी 11:35 आपण ऐकू शकाल बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली वृक्ष माझे माता वृक्ष माझे पिता ही बालनाटिका.

0: श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी ऐकूयात काही जाहिराती.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
5: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
4: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
5: सर, हे NPS संचय काय?
4: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार. NPS संचय सोबत.

0: श्रोते हुन अरुण दाते यांच्या आवाजामध्ये शंकर वैद्य यांचं गीत आपण ऐकलं. ऐकूया एक जाहिरात.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार.

0: अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. आणि श्रोते हो, या गाण्याबरोबरच या कार्यक्रमात इथंच थांबूयात. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कथामृत. यात खरंच मी अपंग नाही साहित्यिक बबन शिंदे यांची ही कथा कथन करतात सुमेधा कुलकर्णी.
1: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमाअंतर्गत आपण ज्येष्ठ साहित्यिक बबन शिंदे लिखित खरंच मी अपंग नाही ही कथा ऐकणार आहोत. एक छोटीशी वाडी होती, अगदी 60-65 झोपड्यांची वस्ती. तेथे लोक प्रामाणिक आणि कष्टाळू होते. उदरनिर्वाह शेती आणि शेतमजुरी होता. लोकांना कष्टाचा घास खाणे आणि राब राब राबणे ठाऊक होते. छोटी लोकवस्ती असल्यामुळे गावात एकोपा होता. सणवार साधेपणाने पण उत्साहाने एकत्र साजरे करत असत. राग द्वेष मत्सर वस्ती

जातीत शिरले नव्हते. लोक फारसे सधन नसले तरी पण प्रेमळ आणि समंजस होते. ते पैशांपेक्षाही आपुलकीला जपत असत. वस्तीतील पुरुष महिला सकाळी सर्व आटोपून शेतकामाला जात असत. गावातील बालमंडळी शाळेत जात असत. त्या गावात 5वीपर्यंत शाळा होती. शाळेच्या 2 खोल्या होत्या. जवळच अंगणवाडी भरत असे. दुपारी वस्ती अगदी सामसूम असायची. म्हातारी मंडळी अंथरुणास खिळलेली असायची. सायंकाळी मात्र सर्वत्र गजबजाट असायचा. दिवस मावळताना शेळ्यांचे गुरांचे कळप हंबरत येत असत. मुलं वाडीत भटकायची. खेळणं धावणं आरडाओरडा अगदी चालूच असायचा. छोटी मंडळी सगळ्या कामात आघाडीवर होती. ते सर्वजण समूहाने राहत असत. त्याच वाडीमध्ये नामदेव नावाचा एक अपंग मुलगा होता. तो 5व्या वर्गात शिकत होता. तो इतर मुलांसोबत मिसळण्याचा प्रयत्न करत असे. पण सर्व मुलं आडदांड होती. त्यामुळं त्यांचे खेळही तसेच असायचे. कधी झाडावर डाफ खेळायचे, तर कधी नदीत विहिरीत पोहायचे. मैदानी खेळात रंगायचे, तर कधी डोंगर टेकड्यांच्या दरीतून फिरायचे. त्यांना भीती म्हणजे माहीतच नव्हती. मुलांसोबत मजल दरमजल करत फिरण्याची नामदेवला इच्छा होत असे. त्याचा खूप जीव तुटायचा. मात्र अपंग असल्यामुळे इतर मुलं त्याच्याशी फटकून वागत असत. हे त्याला खटकत असे. मुलं खेळताना पाहून नामदेव जोशात येई. तो मुलांना विटी दांडू खेळताना विटी आणून देई. क्रिकेट खेळताना लंगडत धावत चेंडू आणून देई. पण छे, मुलं त्याच्यावर खेकसत असत. त्याला खूप वाईट वाटे. आपण सुदृढ असतो तर, असे त्याला वाटायचे. एके दिवशी सुरेश, आनंद, धोंडोबा, नारा ही मंडळी बोरे आणायला निघाली. शनिवारची अर्धी सुट्टी होती. शाळा सुटताच अनेक जण शेतात आईबाबांच्या मदतीला गेले होते. आनंदाला लहान भाऊ होता. त्याचं नाव किसना होतं. त्याला सांभाळण्याची जबाबदारी आनंदावर होती. किसना बाजूच्या अंगणवाडीत जात असे. अधून मधून आनंदाच्याही वर्गात बसत असे. नामदेवला मुलांसोबत रानावनात बागडण्याची तीव्र इच्छा झाली होती. खूपच मज्जा येईल असं नामदेवला वाटलं. तो आनंदाला म्हणाला, मी येऊ का तुझ्यासोबत बोरं आणायला? अरे, तू तेथे येऊन काय दिवे लावणार आहेस? आमच्या बरोबर तुला जमणार नाही. आनंदाने नामदेवला उत्तर दिलं. तो फारच खट्टू झाला होता. मुलं बोरं आणायला गेली होती. नामदेव त्याच्या झोपडीत शिरला. आनंदाची झोपडी नामदेवच्या शेजारीच होती. त्याचं लक्ष आनंदाच्या झोपडीकडे गेले. त्याला अंगणात किसना गाढ झोपलेला दिसला. तो म्हणाला, काय हा आनंदा? त्याला लहान भावाची पर्वा नाही. आपले तर सोडाच. नामदेव झोपडीसमोर खेळू लागला. त्याची झोपडी सर्वात शेवटी होती. पलीकडे पडीत जमीन होती. झाडं झुडपं वाढलेली होती. थोड्या अंतरावर पाझर तलाव होता. त्याला पानांची सळसळ ऐकू आली. तो सच्च झाला. त्यानं निरखून पाहिलं. एक झुडूप सारखंच हलत असल्याचं त्याला दिसलं. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. एक खडा त्यानं त्या दिशेनं भिरकावला. लगेच झुडपातून काहीतरी पळाल्याचं त्याला जाणवलं. पुन्हा तो खेळात तल्लीन झाला होता. परत एकदा त्याच झुडपातून आवाज आला. त्यानं बारकाईनं हेरलं. त्याला जंगली जनावर असल्याचं कळून चुकलं. तो बचावासाठी तिथून सटकण्याच्या बेतात होता. त्याला किसनची आठवण झाली. तो स्वतःशीच म्हणाला, जाऊ दे, आपणाला काय करायचंय? आनंदानं एकतर बोरं आणायला येण्यास हरकत घेतली. किसनावर लक्ष ठेव, हेही तो म्हणाला नाही. त्याची खोड त्याच्या हाताने मोडू दे. तो थोडा पुढे सरकला. पण किसनाला सोडून त्याचा पाय ओढेना. त्यानं आजूबाजूला बघितलं. तेथे त्याला सगुणा दिसली. ती पण 5वीतच शिकत होती. तो म्हणाला, सगुणा, अंगणात किसना झोपलाय. त्या झोपडी पल्ल्याआड जंगली जनावर आलं आहे. आपण किसनला उठवून आणूया. त्याचा भाऊ आनंदा बोराला गेलाय. नग बाबा, मला भीती वाटते. अरे आनंदा, तुला नेहमीच चिडवतो ना, त्याच्या भावाला कशाला वाचवतोस? जा निघून दूर. सगुणा, बिचारा लहानगा किसना, त्यानं काय बिघडवलं कुणाचं? आनंदानं चिडवलं तर चिडवू दे. एकानं मूर्खपणा केला म्हणून दुसऱ्यानं करू नये. हा नग दादा, मला भीती वाटतेय बघ. नामदेव द्विधा मनस्थितीत अडकला. पळावे तर किसनाचे काय, थांबावे तर मरणाच्या खाईत सापडू.

0: असं त्याला वाटू लागलं. अख्ख्या वाडीत कुणीच धडधाकट माणूस नव्हतं. थकले भागले जीव, काय मदत करणार? तो म्हणाला, सगुणा, तुला जायचं असेल तर जा झटकन, मी पहिलाच अपंग, मेल्यात न जित्यात. अरे दादा, तू पण चल माझ्यासोबत, आपण हळूहळू वाडीतून बाहेर पडू. नको सगुणा, किसनासाठी माझा प्राण गेला तरी चालेल, माणसानं साथ सोडू नये. मी बघतो माझं, तू जा लवकर. त्यानं चौफेर नजर फिरवली, त्याला बाजूला एक खाट दिसली. त्वरेने सुंब काढून त्याने लांब दोरी बनवली. दोरी एकत्र गुंडाळून तो झाडावर चढण्याचा प्रयत्न करू लागला. अटोकाट प्रयत्न केल्यावर तो कसा बसावर चढला. ज्या फांदीवर किसना झोपला होता त्या फांदीवरून नामदेवनं दोरीचा फास खाली सोडला. दबकत दबकत पुढे येणाऱ्या लांडग्यावर तो नजर रोखून होता. लांडग्याचे पुढचे पाय दोरीत अडकताच त्यानं फास आवळला. लांडगा सुटकेसाठी धडपडत होता, जोराचे हिसके देत होता, पण त्यानं दोरी फांदीला बांधली होती. झाडावरून त्यानं मोठ्याने आरोळी ठोकली, वाचवा वाचवा, वाडीत लांडगा शिरला, धावा धावा. त्याचा आवाज कानावर पडताच शिवारातील मंडळी धावत आली. नामदेवानं पकडलेला लांडगा पाहून लोकांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. गोंगाटाने दचकून किसनाही जागा झाला. लोकांनी किसनाला उचलून बाजूला केलं. नामदेवालाही झाडावरून उतरण्यास आधार दिला. लांडगा सुटण्यासाठी धडपड करत होता. आतापर्यंत लांडग्याने अनेक शेळ्या बकऱ्या लंपास केल्या होत्या. अपंग मुलाने वाडीला हुलकावणी देणारा लांडगा पकडला याचं सर्वांना नवल वाटू लागलं. जो तो त्याची वाहवा करत होता. वाडीतील बरीच मंडळी तिथं जमली होती. किसनाचे वडील कृतज्ञता व्यक्त करताना कळवळून म्हणाले, धडधाकट माणसांपेक्षा नामदेव सामर्थ्यवान आहे.
1: मी अपंग नाही. साहित्यिक बबन शिंदे यांची ही कथा कथाकथन करत होता सुमेधा कुलकर्णी. श्रोते हो, हा कथामृत कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धोरणात आवश्यक ते बदल करणार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल दिली. या अधिवेशनात महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा, विचार विनिमय आणि निर्णय घेण्यावर भर दिला जाईल असंही रिजिजू यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या सानंद इथं सीजी सेमीच्या अत्याधुनिक आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 7,500 कोटींहून अधिक रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प भारताचा तिसरा मोठा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प ठरला असून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातला एक महत्वपूर्ण टप्पा आहे. राजस्थानमधील पायाभूत सुविधा, ऊर्जा, परिवहन आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 1,05,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही काल

यांच्या हस्ते झालं. त्यानंतर बालोतरा जिल्ह्यातल्या पचपत्रा इथं त्यांनी देशातल्या अत्याधुनिक ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स देशाला समर्पित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून ते या दौऱ्यावर जात आहेत. मोदींची इंडोनेशियाला भेट देण्याची ही चौथी वेळ आहे. तसंच मे 2018 भारत इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा असेल. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहरीन, कुवैत आणि ओमानच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल. तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात येईल. डॉ जयशंकर 13 जुलैला न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा शुभारंभ करतील. त्यानंतर 14 आणि 15 जुलैला ते ब्रुसेल्सला आयोजित भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या 3रा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे असं सांगत सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणांसंदर्भातल्या अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. ते काल राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAI ने काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. यामध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं ARAI संचालक डॉ रेजी मथाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट पसरली असून त्यामुळे वीज वितरण प्रणालीवर मोठा ताण येत आहे, ज्यामुळे फिफा विश्वचषक सामन्यांच्या तयारीमध्ये सुद्धा व्यत्यय येत आहे. न्यूयॉर्क शहर प्रशासनानं या तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागानं आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेतील भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या 651 जवानांना प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स मेडल प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीदारात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले आहेत. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातल्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित सोमनाथ स्वाभिमान यात्रेतले जम्मू काश्मीरमधले यात्रेकरू जम्मू तावी रेल्वे स्थानकावर काल परतले. ही यात्रा आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव असल्याचं मत या यात्रेकरूंनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात लष्कर तैयबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 7 गावांचा समावेश असलेल्या मिमंदर भागातल्या एका फळबागेत हे 2 दहशतवादी आढळून आल्यानंतर शुक्रवारी ही मोहीम हाती घेण्यात आली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज कॅनडावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवत मोरोक्कोनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गतविजेत्या अर्जेंटिनानंही राऊंड ऑफ 32 एका सामन्यात कॅबो वर्देचा 3-2 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. कॅन्सस सिटी स्टेडियमवर काल खेळल्या गेलेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा निसट्टा पराभव करून राऊंड ऑफ 16 स्थान निश्चित केलं. ICC महिला T20 विश्वचषक अंतिम क्रिकेट सामना आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं

0: अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. तर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून इंग्लंडनं सलग 6वा विजय नोंदवला आणि विजेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान पक्क केलं. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड इथं आलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडनं 19 षटकात 6 गडी गमावून 191 धावा केल्या. जेकब बेथेला सामनावीर घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी वैभव सूर्यवंशी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. 15 वर्ष आणि 99 दिवस वयाच्या वैभवनं भारतीय संघात पदार्पण केलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळ असलेला विक्रम मोडला. सचिननं 16 वर्ष आणि 205 दिवस वय असताना भारतासाठी पदार्पण केलं होतं. हवामान. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासह आज गुजरात, गोवा आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि विदर्भातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माहे इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये आज हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या 3रा मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धरणात आवश्यक ते बदल करणार. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: 229.9 meters अर्थात 1305 kilohertz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मेहराब. सुरुवातीला ऐकूयात तलत अजीज यांच्या स्वरात ही गझल.

सूरज सानिम यांची ही गझल. स्वर होते तल्लत अजीज यांचे. तर ही गझल संगीतबद्ध केली होती ललित सेन यांनी.

मंसूर अनवर यांची गझल गात होते मेहदी हसन. संगीत होतं ललित सेन यांचं. आपण ऐकत आहात मेहराब हा कार्यक्रम. या अंतर्गत गझलांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

गुलाम अली यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही गझल होती हबीब यांची. कार्यक्रमात सरतेशेवटी ऐकूयात जगजीत सिंग यांना.

0: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्झवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून श्रोते हो आम्ही बोलत आहोत. सकाळचे 9:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लखलख चंदेरी. तत्पूर्वी ऐकूयात काही जाहिराती.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
4: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
5: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
4: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
5: सर, हे NPS संचय काय?
4: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

श्रोते हो, उदित नारायण यांच्या सदाबहार आवाजातलं हे गीत आपण ऐकलं. डर चित्रपटातलं आनंद बक्षी यांच्या सुंदर गीतरचनेला संगीताचे साज चढवले होते शिवहरी यांनी.

0: कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं डाग द फायर या चित्रपटातलं हे गीत श्रोते हो आपण ऐकलं. समीर यांच्या गीतरचनेला संगीत होतं राजेश रोशन यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात एक जाहिरात.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अव सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

0: दिल ने जिसे अपना कहा या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी. श्रोते हो, या गाण्याबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05 ते 12:00 पर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
0: हॅलो आकाशवाणी.

श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त विशेष समन्वित रूपक आपण ऐकणार आहात हायटेक शेती प्रगतीची गती. दिनांक 7 जुलै 2026 रोजी सकाळी 8:40 महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका हायटेक शेती प्रगतीची गती हे विशेष समन्वित रूपक.

बालमित्रांनो, दिनांक 5 जुलै रविवार रोजी सकाळी 11:35 आपण ऐकू शकाल बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली वृक्ष माझी माता वृक्ष माझे पिता ही बालनाटिका. वृक्षवल्ल

0: श्रोते हो, तुमच्या आग्रहास्तव आकाशवाणी परभणी केंद्रावरून हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम नव्याने आम्ही सुरू केलेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरभरून असा संवाद तुम्ही सगळे श्रोते साधत आहात आणि छानशा गीतांची मेजवानी देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. पण श्रोते हो, जास्तीत जास्त आमच्या सर्व श्रोत्यांना यामध्ये सहभागी करून घेता यावं यासाठी हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे कार्यक्रम आपण आता जुलै महिन्यापासून 1 तासाचा झालेला आहे तेव्हा यासाठी आपल्याला 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तुमच्या आवडीचं बहारदार असं मराठी आणि हिंदी गाणं आम्हाला सांगायचं आहे. चला तर मग आता वेळ कसली बघताय, लावा पटकन फोन आणि संवाद साधा आमच्या हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: श्रोते हो, यानंतर ठीक 9:35 उर्दू कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: तुमने गाना सीख लिया, इसे अब तुम सब मिलकर गाओ देखें।
1: 1 2 3 4

0: तो अब यह गाना तो आपने सीख लिया, इसे याद रखना, भूलना नहीं। यह गाना तुम भी गाओ, अपने भाई बहनों से गवाओ तथा स्कूल में भी गाओ। नमस्कार।
1: श्रोते आपण ऐकलत उडिया भाषेतील सामुदायिक गायनपाठ आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 9:47 झाली आहेत। ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रकाश घांगरेकर यांच्या आवाजात यशवंत नारायण टिपणीस यांचं नाट्यपद।

नाट्यपरक कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं आहे कल्पिता खरे यांच्या आवाजात, कवी विद्याधर गोखले यांचं. नाटकाचं नाव आहे संगीत सुवर्ण तुला.

0: श्रोते हो, या गाण्याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र
1: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत. यात सुरुवातीला ऐकूयात हे नाट्यगीत.

श्रोते हो, राम मराठे यांनी गायलेलं हे नाट्यगीत लिहिलं होतं विद्याधर गोखले यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी.

श्रोतेहो साधना सरगमा यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. कार्यक्रमात आता ऐकूयात कोळी गीत.

श्रोतेहो, विजय कठीण यांनी संगीतबद्ध केलेलं हे कोळीगीत आपण ऐकलं आणि याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 10:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. यात आज आपण दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील गाण्याचा आनंद घेणार आहोत.

लता मंगेशकर आणि कुमार सानू यांच्या सदाबहार आवाजात हे गाणं आपण ऐकत होतात. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं. श्रोते हो, यानंतर ऐकूयात उदित नारायण यांचा स्वर.

उदित नारायण यांच्या स्वरात हे बहारदार गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण आनंद घेत आहात दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील गाण्यांचा. एक ही फिल्म के गीत या आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात

0: आशा भोसले आणि अभिजीत यांनी गायलेलं हे गीत दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटासाठी त्यांनी गायलं होतं. आनंद बक्षी यांच्या गीतरचनांना संगीताने सजवलं होतं जतीन ललित यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात इथेच थांबूया. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार कार्यक्रम आता तुम्ही ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
0: आणि श्रोते हो, आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या कार्यक्रमाची. अर्थातच प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल या रंगतदार बहारदार कार्यक्रमात मी क्रांती दैठणकर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या माध्यमातनं आपण अगदी रोज कोणत्या ना कोणत्या विषयांवर माहिती जाणून घेत असतो. कधी गीतकारांविषयी, कधी संगीतकारांविषयी, तर कधी गायक गायकांविषयी, तर कधी एखादा छानसा विषय घेऊन त्याच विषयाची माहिती आणि गाणी ऐकत असतो. बहारदार गाण्यांनी हा कार्यक्रम नित्य नव्याने फुलतोय, बहरतोय आणि विशेष म्हणजे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनोरंजनही यामुळे नक्कीच होत असेल यात शंकाच नाही, होय ना?

तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण कोणाविषयी जाणून घेणार आहोत याबद्दल पुसटशी कल्पना आलीच असेल हे गाणं ऐकल्यानंतर, हो ना? तर सोनू निगम हे हिंदी चित्रपटसृष्टीतले एक लोकप्रिय पार्श्वगायक. केवळ युवा मनावरच नाही तर वयोवृद्धांनाही ज्यांची गाणी आवडू लागली आहेत असे सोनू निगम. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडनं त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं. असे सुप्रसिद्ध गायक ज्यांच्या आवाजामध्ये एक प्रकारचा ठहराव आहे, गोडवा आहे, तर असे सोनू निगम यांच्या कारकिर्दीविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत.

त्यात पाहुण्या कलाकाराची भूमिकाही त्यांनी केली. तो चित्रपट होता नवरा माझा नवसाचा, आणि याच चित्रपटातलं एक सुपरहिट गाणंसुद्धा त्यांनी गायलं. श्रोते हो, सध्या पावसाला सगळीकडे सुरुवात झाली आहे. आभाळ दाटून येतं आहे, कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. धरित्रीनं हिरवीगार शाल पांघरायला सुरुवात केली आहे, आणि अशा सुंदर मनमोहक वातावरणात सोनू निगम यांनी गायलेलं हे गीत अगदी प्रत्येकाच्या ओठावर येतं. आणि हे गीत म्हणजे नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं हिरवा निसर्ग. चला आपणही ऐकूयात.

श्रोतेहो, फरीदाबाद येथील हरियाणा इथं सोनू निगम यांचा जन्म झाला. चित्रपटांसोबतच त्यांनी काही स्वतंत्र अल्बमसुद्धा केले आहेत. सचिन पिळगावकर या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या आग्रहाच्या विनंतीला मान देत त्यांनी त्यांच्यासोबत एका मराठी चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं आहे. आणि

श्रोते हो, मोहम्मद रफींच्या आवाजातलं क्या हुआ तेरा वादा हे गाणं सोनू निगम यांनी पहिल्यांदा स्टेजवर गायलं. सोनू निगम यांनी साधारण वयाच्या 4 वर्षापासनं आपल्या वडिलांसोबत म्हणजेच अगम कुमार निगम यांच्यासमवेत समारंभात तसंच

श्रोते हो, मोहम्मद रफींच्या आवाजातलं क्या हुआ तेरा वादा हे गाणं सोनू निगम यांनी पहिल्यांदा स्टेजवर गायलं. सोनू निगम यांनी साधारण वयाच्या 4th वर्षापासनं आपल्या वडिलांसोबत म्हणजेच अगम कुमार निगम यांच्यासमवेत समारंभात तसंच लग्न सोहळ्यात गायला सुरुवात केली. बालपणात त्यांनी बऱ्याच गायन स्पर्धांमधूनही यशस्वी सहभाग नोंदवला. वयाच्या साधारण 19व्या वर्षी ते आपल्या वडिलांसोबत मुंबईत आले. मुंबईतले त्यांचे सुरुवातीचे दिवस थोडेसे संघर्षमय गेले. एका कंपनीच्या मालकांनी त्यांना अल्बमसाठी गाण्याची संधीही दिली होती, पण त्यातही त्यांना मोहम्मद रफींचीच गाणी गायला मिळाली. त्यामुळे बऱ्याच लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचूनही त्यांची खरी ओळख, त्यांच्या आवाजाची जादू लोकांच्या मनापर्यंत पोहोचायला मात्र बराच काळ जावा लागला.

1990 मध्ये जानम या चित्रपटासाठी सोनू निगम यांनी पहिलं गाणं गायलं, पण काही कारणामुळे तो चित्रपट बंद पडला. दरम्यान त्यांनी आकाशवाणीवरच्या जाहिरातींसाठी आवाज दिला. नंतर दूरचित्रवाणीवरच्या एका वाहिनीच्या कार्यक्रमाने त्यांना नवी ओळख जगाला करून दिली. सर्वजण त्यांच्या आवाजाचं भरभरून कौतुक करू लागले. युवा मनावर तर जणू त्यांनी आपल्या गायकीचं अधिराज्यच गाजवलं. असंख्य तरुण तरुणी त्यांच्यावर फिदा असायच्या. अहो एवढंच काय, त्यांच्या विविध स्टाईल्समधले त्यांचे पोस्टर्स युवक युवतींच्या घरच्या भिंतींवर सजलेले असायचे. दिवसेंदिवस अधिकाधिक यशाची वाटचाल ते करू लागले. त्यानंतर मात्र श्रोते हो, त्यांनी मागे वळून कधीच बघितलं नाही.

श्रोतेहो, सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या कारकिर्दीविषयी खरं तर इतक्या कमी वेळात आपल्यापर्यंत त्यांची माहिती पोहोचवणं केवळ अशक्यच आहे. आणि म्हणूनच त्यांच्या कारकिर्दीविषयी, त्यांची सुमधूर अशी गाणी ऐकण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीतले अनेक किस्से जाणून घेण्यासाठी आपण नक्कीच पुन्हा भेटणार आहोत. सोनू निगम यांच्याविषयीचं जाणून घ्यायला येत्या शनिवारी म्हणजेच 11 जुलै रोजी, तेव्हा येत्या शनिवारी 11 जुलै रोजी गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम माझ्यासोबत ऐकायला विसरू नका. सोनू निगम यांची बहारदार गाणीसुद्धा नक्कीच तुम्हाला आनंद देऊन जातील. तेव्हा आज मात्र वेळेअभावी आपण इथेच थांबूयात. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी क्रांती आपल्या सगळ्यांचा निरोप घेते आहे.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: मनोरंजन करणारी वाणी आकाशवाणी, ज्ञानरंजन करणारी वाणी आकाशवाणी, आपल्या सर्वांची लाडकी परभणी आकाशवाणी. आता आपल्या या आकाशवाणी परभणीचं प्रसारण आपण ऐकू शकता FM बँड 102 MHz वर.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
0: हॅलो आकाशवाणी.

श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त विशेष समन्वित रूपक आपण ऐकणार आहात हायटेक शेती प्रगतीची गती. दिनांक 7 जुलै 2026 रोजी सकाळी 8:40 महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका हायटेक शेती प्रगतीची गती हे विशेष समन्वित रूपक.

बालमित्रांनो, दिनांक 5 जुलै रविवार रोजी सकाळी 11:35 आपण ऐकू शकाल बालमंडळ या कार्यक्रमाअंतर्गत श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली वृक्ष माझी माता वृक्ष

श्रोतेहो, सकाळचे 11:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत युवा दोस्तांसाठीचा खास कार्यक्रम युवा कट्टा. यात आज आपण जीवनसेवा नर्सिंग महाविद्यालय परभणी येथील युवकांशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा ऐकणार आहात.

युवा मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, छाया मन्यस्य कुर्वन्ती स्वयं तिष्ठन्ति आतपे फलानि अपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषाः इव, असे वृक्षांचे सत्पुरुषांबरोबर तुलना करणारे एक सुभाषित आहे. या सुभाषिताचा अर्थ असा आहे की वाट चालून थकलेला पांथस्थ वृक्षाच्या सावलीत काही काळ विश्रांती घेऊन मग परत मार्गक्रमण करतो. ही अशीच विश्रांती शेतात राबणारे शेतकरी, पाथरवट, मजूर घेत असतात असा विसावा शारीरिक थकवा दूर करणारा असतो. पण मनाच्या थकव्याचं काय? आयटी क्षेत्रात कार्यरत असणारे इंजिनियर पूर्ण वेळ लॅपटॉपमध्ये बिझी असतात. टार्गेटनुसार काम झालंच पाहिजे, नाहीतर त्याचा हवा तसा आर्थिक मोबदला कसा मिळणार? त्यांनाही केवढा मानसिक ताण असतो. मग त्यांना विसावा कुठे मिळतो अशी शंका मनात येत असेल. आणि अशीच परिस्थिती हल्ली सर्वच क्षेत्रात आहे. विसाव्याचे क्षण शोधायला फुरसत तरी असते का? हे आजचं चित्र खरं तर खूप गंभीर आहे. अर्थार्जनामागे धावता धावता आपलं शारीरिक आणि मानसिक दोनही प्रकारचं स्वास्थ्य गमावलेली तरुण पिढी आनंदशून्य जगणं जगते की काय असं वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे जीवनामध्ये कार्यरत राहण्यासोबतच विसाव्याचे क्षण आनंदाने अनुभवा, याच आशयाचा एक तुकोबांचा अभंग आहे. जाऊ देवाची या गावा घेऊ तेथेची विसावा, जाऊ देवाची या गावा घेऊ तेथेची विसावा, देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. या अभंगाच्या मनन चिंतनासह जीवनामध्ये कार्यरत असताना विसाव्याचे काही क्षण जरूर आनंदानं अनुभवूया या विचारासह आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमाकडे वळूया. फ्रेंड्स, आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमा अंतर्गत आपण जीवनसेवा नर्सिंग कॉलेज परभणी येथील मित्रमैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी यांनी साधलेला संवाद आता ऐकणार आहात.

0: आजच्या या युवा कट्टा कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी
1: आणि मी वैशाली जोशी
0: आम्ही दोघीही सर्व मित्रमैत्रिणींचं अगदी सहर्ष स्वागत करत आहोत. तर आपण आता संवादाला सुरुवात करूया. तुझं नाव सांग मित्र.
2: मॅडम, माझं नाव शुभम बोबडे. मी पहिली ते 10वी गावी शिकलो जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि नंतर 11वी 12वीत हॉस्टेलला आलो छात्र भवन गुरुकुल म्हणून गंगा खेडवडकर बन आणि नंतर फर्स्ट इयरला इथंच ॲडमिशन घेतलं.
0: बर, तुझा हा मित्र केव्हा झाला?
2: कॉलेजचा फर्स्ट दिवस
0: म्हणजे नर्सिंग कॉलेजला आल्यानंतर. मला तर वाटलं तुम्ही दोघे एक गावचे आहात, एका हॉस्टेलमध्ये शिकलात, म्हणजे मला जाणवलं हां असं तुमच्या ट्युनिंगमधून. आणखी एक सामाजिक समस्या आहे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आणि यूथही त्यात खूप जास्त इन्वॉल्व आहेत, ती म्हणजे व्यसनाधीनतेची. तर हे व्यसनाधीनतेची जी कीड आपल्या समाजाला पोखरती आहे कैक वर्षापासनं, तर ही कीड जर आपल्याला काढून टाकायची असेल, तिचं समूळ उच्चाटन करायचं असेल, तर एक यूथ म्हणून, एक युवक म्हणून तू काय करू शकतोस बरं?
2: मॅडम, आम्ही यूथ म्हणून म्हणजे आता जे तुकाराम मुंडे सर करायले त्याप्रमाणेच सगळ्या विद्यार्थ्यांनी समजा त्यांच्या विचारांचा उलट

0: चाल करून समजा हे करायला पाहिजे, कारण तुकाराम मुंडे सर जे करायचे गुटखा बंदी असो काही असो ते व्यसनाही आपण होऊ शकतोस, समजा हे करू शकतोस.
1: पण या व्यतिरिक्त एक महाविद्यालयाचा विद्यार्थी आहेस, युथ शक्ती आहे तुझ्याकडे, तू यांना घेऊन काय करू शकतोस? पथनाट्य करू शकतोस, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करू शकतोस, हो की नाही सांग ना मग, त्याच्याविषयी मोकळेपणाने बोलत.
0: मॅडम पथनाट्य नक्कीच करू, समजा आता खूप जण आहेत, समजा वेगवेगळ्या प्रकारचे नाट्य आहेत, ते नाट्य सादर करावे, तंबाखू सेवनाबद्दल नाटक आहेत, सोशल मीडिया असो, पोस्टर्स वगैरे खूप असं आहे.
1: अशा माध्यमातून सामाजिक जनजागृती करण्याचा तू प्रयत्न करशील, छान. आता जसा व्यसनाधीनतेचा प्रश्न आहे ना, तसा आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छतेचा प्रश्नही एक सामाजिक समस्या बनलेला आहे आपल्या पूर्ण भारतवर्षामध्ये, विशेषतः आपल्या महाराष्ट्रात, महाराष्ट्रातील मराठवाड्यात, मराठवाड्यातील परभणी शहरात, हो की नाही? कारण आपण बघतोय नियमांची पायमल्ली करून व्यवस्थितरित्या अस्वच्छता पसरलेली आपण बघतोय. तर एक युवा म्हणून तू कशाप्रकारे यासाठी हे कार्य करशील? तुम्ही तर युथ आहात, शनिवार रविवारचा बऱ्यापैकी वेळ तुमच्याकडे फ्री असतो, तर मग तू एक युथ म्हणून स्वतः तुझ्या मित्रमैत्रिणींना घेऊन काय बरं स्वच्छतेचे उपक्रम राबवू शकशील?
0: मॅडम पहिले म्हणजे नक्कीच मीच कचरा कुठं टाकणार नाही, ज्या ठिकाणी समजा आपण आपल्या घरात जसं व्यवस्थित करतो तसंच आपल्या घराच्या बाजूला पण करेल, बाजूला करून गल्लीत पण करेल, गल्लीत करून असं होऊन शहरात होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणले युथ, तर युथ आम्ही तर समजा नवयुवकच आहोत, आम्ही नवयुवक नक्कीच प्रयत्न करतो मोठ्या मोठ्या संख्येनं. समजा तुम्ही म्हणले की तसं डॉक्टरांचे समजा गेले तसं एखादी जागा घेतो ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो.
1: तू खूप छान सांगितलंस हं, की मी स्वतः आधी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करेल, स्वच्छता राखेल. आपण आपल्यापासून सुरुवात केली तर आपण दुसऱ्यांना सांगू शकतो अगदी हक्काने. खूप छान तू हा विचार मांडलेला आहेस. तुझ्या एमविषयी किंवा तुझ्या आयुष्यातील महत्त्वाकांक्षेकडेही आपण वळूया, त्याविषयीही जाणून घेऊया. काय करायचं आहे तुला भविष्यात, काय एम्स आहेत तुझे?
0: मॅडम आता GNM झाल्यानंतर नक्कीच BSc नर्सिंग करेल. BSc नर्सिंग केल्यानंतर गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. आणि दुसरी गोष्ट ॲब्रॉड जाण्याचं पण स्वप्न आहे माझं खूप, नक्कीच ते प्रयत्न करेल ॲब्रॉड जाण्याचे, नक्कीच जाईलच, हे 100% पहिले प्लस पॉईंट आहे.
1: परदेशात जायचं आहे तुला, तिथे जाऊन शिक्षण घ्यायचं आहे. खूप छान, तुझ्या आयुष्यातील संपूर्ण वाटचालीसाठी आमच्या आकाशवाणी परिवारातर्फे तुला खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या.
2: अजून कोण बोलताय? पवन, तुझं आजच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. तुझं पूर्ण नाव सांग.
3: माझं नाव पवन रामेश्वर जुमडे आहे, माझं गाव कुंभारी आहे.
2: शाळेचं नाव काय तुझं?
3: जिप प्राथमिक शाळा कुंभारी.
2: तिथे मित्र मैत्रिणी हे पण असतील ना शाळेत? मग ते मित्र इथं आलेले आहेत नर्सिंगसाठी. मग एखाद्या मित्राचं नाव वगैरे उठू शकता?
3: हो.
2: तुझा प्रिय मित्र कोण होता?
3: शुभम.
2: आता तो कुठे आहे?
3: ते गावाकडे.
2: काय करतो तो?
3: ते आता हे वाले प्लंबर.
2: योगा विषयी काय सांगू?
3: सकाळी दररोज उठून सूर्यनमस्कार करा, व्यायाम करा थोडा, अशा भरपूर गोष्टी आहेत.
2: छान, खूप छान. या मित्रासाठी टाळ्या वाजवा एकदा.
1: मित्रमैत्रिणींसोबतचा हा संवाद सुरू असताना आता मात्र कार्यक्रमामध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि या ब्रेकमध्ये ऐकणार आहोत एक बहारदार गीत.

0: आता स्वतःहून बोलण्यासाठी कोण तयार होईल? बरं बघा हां, तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे स्वतःला, कोण बरं स्वतःहून बोलेल? ओके, तुझं नाव सांग.
1: माझं नाव स्नेहा मारुती पाचपुंजे, मी ब्राह्मणगावमध्ये राहते आणि माझं पहिली ते आठवीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये ब्राह्मणगावमध्ये झालेलं आहे आणि मी 9वी ते 10वी तरोडा या गावी होते शिकायला आणि 11वी 12वी माझं ज्ञानोपासक कॉलेजला झालेलं आहे आणि मी आता 12वीनंतर जीवनसेवा नर्सिंग इन्स्टिट्यूटला आलेली आहे GNM या कोर्ससाठी करायला.
0: आता संपूर्ण वर्षभर तुम्ही इथे चांगलं ज्ञान घेतलंय, हो की नाही? वर्ष संपत आलंय तुमचं, परीक्षा झाल्यानंतर तुम्ही नर्सिंगचं पहिलं वर्ष पूर्ण केलेलं असणार, मग या संपूर्ण वर्षभरात खूप छान अनुभव घेतलं असेल तुम्ही नर्सिंगच्या अभ्यासक्रमाचा, तर एकंदरीत तुमचा या डिप्लोमाचा अभ्यासक्रम कसा आहे याविषयी काय सांगाल?
1: GNM फर्स्ट इयरचा अभ्यास मॅडम खूप असा इंटरेस्टिंग आहे. सगळेच विषय, ॲनाटॉमी, फंडामेंटल ऑफ नर्सिंग, बायोसायन्स, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, खूप छान प्रकारचे आमचे विषय आहेत आणि खरं म्हणलं तर ॲनाटॉमी एवढी इंटरेस्टिंग आहे की मॅडम त्याच्याबद्दल आम्हाला आणखीन उत्सुकता होती की त्या विषयामध्ये आणखीन काय आहे आणि काय कशाप्रकारे आम्ही त्याच्यामधून जाणून आणखीन माहिती घेऊ शकतो ना, तर तो विषय खूप चांगला आहे. आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग असं आहे की आम्हाला समाजामध्ये कशा प्रकारे वावरायचं आहे एक परिचारिका म्हणून आणि आम्हाला कशाप्रकारे लोकांबरोबर संवाद करायचा आहे, तर कम्युनिटी नर्सिंग आम्हाला हे शिकवते. आणि फंडामेंटल नर्सिंग अशी आहे की त्या रुग्णांबरोबर आम्हाला कसा संवाद ठेवला पाहिजे, त्यांना परिचर्या कशी दिली पाहिजे, त्यांच्या भावना ओळखून घेतल्या पाहिजे, त्यांच्यासोबत आमचं वागणं बोलणं आमचं बिहेवियर एका रुग्णाबरोबर कसं पाहिजे, तर हे आम्हाला फंडामेंटल ऑफ नर्सिंग सांगते.
0: किती छान, मस्त. तू एक उत्तम शब्द उच्चारलास किंवा उत्तम शब्द तुझ्या बोलण्यात आला, तो म्हणजे परिचारिका. मुळात हा शब्द म्हणजे खूप मोठी

0: जबाबदारी आहे, हो की नाही? तर काय बरं, एक परिचारिका झाल्यानंतरचं तुझं लाईफ कसं असेल? म्हणजे आपण एखाद्या क्षेत्रामध्ये, करिअर क्षेत्रामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण एक आपलं माइंडसेट बनवलेलं असतं की, किंवा कल्पना केलेली असते की आपण पुढे काय करणार आहेत, कसं काम करणार आहेत, हो की नाही? मग परिचारिका झाल्यानंतरचं तुझं लाईफस्टाईल किंवा तुझं लाईफ याविषयी काय सांगशील?
1: मी याबद्दल एवढं सांगेल की माझ्या परीने रुग्णांना जेवढी चांगल्या प्रकारे सेवा देता येईल तेवढं मी प्रयत्न करेन त्यांना द्यायचा, आणि जेवढे सामान्य लोक आहेत आणि गरीबातले गरीब, त्यांना काही सुविधा अशा अफोर्ड होत नाही आहेत, कोणी नाही घेऊ शकत, तर मी त्यांना माझ्या पद्धतीने त्या सुविधा, आरोग्य स्थिती त्यांची सुधारवण्याचा प्रयत्न करेन.
0: वा, खूप छान.
1: आणि मला एवढं म्हणायचं की मॅडम, ही जी परिचारिका आहे, सगळे खूप साऱ्या मुली आहेत यामध्ये, पण लोक ना त्यांच्या अशा चांगल्या दृष्टिकोनानं या कोर्सकडे, प्रोफेशनकडे बघत नाही. खूप चांगला प्रोफेशन आहे आणि पण लोक ना याच्याकडे चांगल्या दृष्टीने बघत नाही. त्या कशा आहेत हे त्यांना इम्पॉर्टंट नाही आहे, पण ते जे काम करतात ना ते त्यांच्यासाठी, लोकांसाठी एवढंच इम्पॉर्टंट आहे.
0: खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न मांडलास तू इथे. खरं म्हणजे लोकांची ही मेंटॅलिटी हळूहळू बदलायला हवी असं मलाही वाटतं प्रामाणिकपणे. कारण परिचारक, परिचारिका जे काम करतात ना, अनेक वेळा असं होतं की पेशंट जागचा हलवूही शकत नाही, त्याचं सलाईन बदलायचं असं तो जाऊन सांगूही शकत नाही. अनेक वेळा त्याचे नातेवाईक सोबत असतातच असं नाही, पण आपल्या घरचा एक व्यक्ती, आपले आईवडील, आपला भाऊ, आपली बहीण असं समजून जे परिचारिका असतात त्या काम करत असतात, किंवा त्या रुग्णांची त्या प्रमाणात, त्याप्रमाणे देखभाल घेत असतात, तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खरंच आपला विकसित व्हायला हवा. आणि हेही एक प्रोफेशन, खरं सांगायचं तर उत्तम प्रोफेशन आहे. यात तुम्ही सांगितल्याप्रमाणे जॉब ऑपॉर्च्युनिटीज ही भरपूर आहेत. आज विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचले पाहिजेत, म्हणजे प्रत्येकानेच इंजिनियर, डॉक्टर, CA, शिक्षक, प्राध्यापक व्हायचा विचार केला तर हॉस्पिटल्समध्ये काम करणारे परिचारिका, परिचारक तुम्हाला भेटणार कुठून आहेत, भेटतील का? सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट आहे की हे उत्तम ट्रेंड असतात, हे लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, हो की नाही? आता अनेक वेळा आपण असं बघतो, विशेषतः ग्रामीण भागांमध्ये, आता तू म्हणालीस की परिचारिका म्हणून मला काम करायचं आहे, उत्तम काम करायचं, तर ग्रामीण भागामध्ये एक परिचारिका म्हणून तू खूप उत्तमरित्या समाज जनजागृती घडवून आणू शकतेस. म्हणजे आपण आजही बघतो की ग्रामीण भागामध्ये एखाद्या जर महिलेची डिलेव्हरी करायची असेल तर तिला पटकन दवाखान्यात आणलंच जात नाही, घरीच डिलेव्हरी करण्याचा प्रयत्न केला जातो. मग आता घरचे तर ट्रेंड नसतात, मग काय म्हणतात, एखादी नर्स येते का, बोलवा, फोन करा आणि मग डिलेव्हरी करू. मग बऱ्याच वेळा, आता पहिले तर जास्त प्रमाणात असंच व्हायचं, मग त्यात महिलांचा जीव जायचा. आता बऱ्या प्रमाणात ह्यात फरक पडला आहे, पण तरी पूर्णतः नाही. किंवा एखाद्या ठिकाणी अशी परिस्थिती असते, किंवा गाव असं असतं की नदी पलाड जायचं असतं, पावसाळ्याचे दिवस असतात, तर ही अपवादात्मक परिस्थिती पण काही वेळा असते. तर मग याविषयीचे तुझे विचार काय आहेत आणि त्याविषयी तू काय जनजागृती करशील?
1: यामध्ये जी एक गरोदर माता आहे तिला घरी न डिलेव्हरी करता, तिला एखाद्या शासकीय रुग्णालयामध्ये, ज्यांची परिस्थिती अफोर्डेबल नसेल त्यांना एका शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन जाऊन तिथे त्याची चांगल्या पद्धतीने प्रसूती करायला हवी. अशा पद्धतीने केल्यानंतर त्या बाळालाही आणि त्या बाळाच्या आईलाही काही प्रकारचा धोका नसतो. आणि बाळ कसं आहे जन्मल्यानंतर, त्याला काही आहे का, तर हे आपण दवाखान्यामध्ये, म्हणजे ते डॉक्टर सांगतात की आपल्याला तुमचं बाळ कशा प्रकारे आहे, माता कशी आहे, हे आपल्याला सगळ्या गोष्टी त्यातून समजतात.
0: अगदी खरं आहे. आपल्या या मैत्रिणीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. खूप छान, उत्तम असे विचार आपल्या या मैत्रिणीने मांडलेत आणि तिची मराठी भाषा खूप छान आहे बरं, मला खूप छान वाटलं, मस्त एकदम.

फ्रेंड्स, आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमा अंतर्गत आताच आपण जीवन सेवा नर्सिंग महाविद्यालय परभणी येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी या आपल्या मैत्रिणींनी साधलेला संवाद ऐकला.

फ्रेंड्स, वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

0: युवा कट्टा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. यात जीवनसेवा नर्सिंग महाविद्यालय परभणी येथील युवकांशी सुमेधा कुलकर्णी आणि वैशाली जोशी यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा प्रसारित करण्यात आला होता. श्रोते हो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: भीती तुमच्या शरीराचा रोग आहे, तो तुमच्या आत्म्याला मारतो. प्रथम

0: ते तुम्हाला हसतील, नंतर ते तुमच्याशी लढतील, मात्र त्यानंतर विजय तुमचाच होईल। खादी मेरी शान है, करम ही मेरी पूजा है, सच्चा मेरा करम है और हिंदुस्तान मेरी जान है। राष्ट्रपिता महात्मा गांधी।
1: मनोरंजनाची खान असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 मेगा हर्ट्झ वर। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र।

श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त विशेष समन्वित रूपक आपण ऐकणार आहात हायटेक शेती प्रगतीची गती. दिनांक 7 जुलै 2026 रोजी सकाळी 8:40 महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. निर्मिती असेल आकाशवाणी परभणी केंद्राची. तेव्हा जरूर ऐका हायटेक शेती प्रगतीची गती हे विशेष समन्वित रूपक.

श्रोते हो, तुमच्या आग्रहास्तव आकाशवाणी परभणी केंद्रावरून हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम नव्याने आम्ही सुरू केलेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरभरून असा संवाद तुम्ही सगळे श्रोते साधत आहात आणि छानशा गीतांची मेजवानी देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. पण श्रोते हो, जास्तीत जास्त आमच्या सर्व श्रोत्यांना यामध्ये सहभागी करून घेता यावं यासाठी हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे कार्यक्रम आपण आता जुलै महिन्यापासून 1 तासाचा झालेला आहे तेव्हा यासाठी आपल्याला 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तुमच्या आवडीचं बहारदार असं मराठी आणि हिंदी गाणं आम्हाला सांगायचं आहे. चला तर मग आता वेळ कसली बघताय, लावा पटकन फोन आणि संवाद साधा आमच्या हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या प्रभावी लेखन आणि दमदार संगीतांनी सुपरहिट चित्रपटांचा नजराणा देणाऱ्या गीतकार संगीतकाराविषयी जाणून घेऊया. गीत झनकार या कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका. मंगळवार सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी पुरानी यादें पुराने गीत.

0: पुरानी यादें पुराने गीत जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10
1: श्रोते हो आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम बालमंडळ. यात श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका आम्ही प्रसारित करीत आहोत. विषय वृक्ष माझी माता वृक्ष माझे पिता या विषयावर आधारित ही नाटिका. सहनिवेदन आहे वैशाली जोशी यांचं.

0: नमस्ते बालमित्रांनो, बालमंडळ या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. बालमित्रांनो, आज आपण श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली वृक्ष माझी माता वृक्ष माझी पिता ही बालनाटिका ऐकूयात.
1: आकाशवाणी परभणी यांच्या वतीने सादर होणाऱ्या बालमंडळ या कार्यक्रमांतर्गत श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे बालकलाकार नाटिका सादर करतील. वृक्ष माझी माता वृक्ष माझा पिता सादरकर्ते विद्यार्थी आहेत सारक्षा, प्रशांत जगताप, पूजा दिदी, एकता रामदास गायकवाड, स्नेहा दिदी, नंदिका नरेश पाटील, रुचा, पार्थ पांडुरंग पाटणकर, नितीन, कृष्णा गणेश मुंढे, सागर, अरमान अली सय्यद ऋषी. ही बालनाटिका या बालनाटिकेचं लेखन केलं होतं डॉक्टर जयश्री अडे सोन्नेकर यांनी. या नाटिकेला मार्गदर्शन लाभलं आहे श्री सिद्धार्थ एडके, त्याचबरोबर सहकार्य श्री संदीप जोशी, रेणू कुलकर्णी आणि श्याम मुंडे यांचं.
2: सागर, ए सागर,
3: सागर भैया, ए सागर भैया.
4: कोण आहे? अरे नितीन, रुचा, या नाथ. सागर ना झाडांची रोपं आणायला गेलाय.
2: झाडांची रोप कशाला? त्याने आम्हाला खेळायला बोलवलं होतं ना.
4: हो रे, बघतोस ना, एवढा कडक उन्हाळ्यानंतर किती छान पाऊस पडलाय. त्याला रोपटी लावायची आहेत कुंडीत, म्हणून तो आणतोय. तुम्ही बसा, तो येईलच थोड्या वेळात. अरे आला वाटतं तो.
5: पूजा दिदी, बघ आम्ही किती रोपं आणलीत.
3: सागर भैया, ऋषी भैया, कुठून आणली रे ही रोप? विकत आणली?
5: छे ग, ऋषीच्या चुलत भावाकडून आणलीत. मी सांगितलं होतं ऋषीच्या काकूंना तुमच्याकडची रोप पाऊस पडला की घेऊन जाणार म्हणून. मला आवडतात अंगणात झाडं लावायला.
6: वाव, किती छान. त्यांची हिरवी हिरवी पानं पहा, किती गोड दिसत आहेत, हो ना?
2: ए ठम्मा काकू, झाडं फक्त गोड दिसत नाहीत, ती खूप गोड असतातही. अंगणाला शोभा आणतात आणि उपयोगाची पण असतात. मला आई नेहमी सांगते, तुला काय माहिती?
6: माहिती आहे मला, झाडांना छान छान फुलं येतात आणि रंगीत रंगीत सुद्धा.
4: अरे आता सगळे बाहेरच उभे राहून बोलणार का? या आतमध्ये. सागर, ती रोपं बाहेर ठेव आणि हात धुवून ये. ये रुचा, नितीन, ऋषी, तुम्ही पण या, बसा. हा
2: पूजाताई, तू आता दहावीत गेलीस ना, खूप अभ्यास असेल. आम्ही तुला डिस्टर्ब करत तर नाहीत ना?
4: अरे नाही, आज सुट्टी आहे ना, मी दुपारनंतर बसेन अभ्यासाला. आलास का सागर? खेळा हा आता.
6: हो.
5: पूजा दिदी, त्याऐवजी झाडं कशी लावायची ते सांग ना. मला लवकर लावायची आहेत ती, तरच मग पटकन मोठी सुद्धा होतील ती आणि फुलं.
4: हो हो हो, लावूया. पण सागर, झाडं लावताना अशी घाई नाही करायची, त्यांना खूप मायेने आणि हळूच जपून लावावं लागतं. एकदा का झाडं जगली की ती माणसांची खूप मदत करतात, कामाला येतात.
7: झाडं आणि माणसांची मदत करतात ती कशी काय? हां, फुलं फळं देतात हे माहिती.

0: होतं, पण कामाला कशी येतात?
1: सांगते ह ऋषी, सगळेजण आता मी काही प्रश्न विचारते, त्याला उत्तर द्या ह. तू सांग बरं नितीन, तुझ्याकडे कसलं झाड आहे?
2: तुळस.
3: ए, तुळस सगळ्यांकडेच असते.
2: अरे हो, माझ्याकडे कढीपत्ता पण आहे.
1: ऋषी, तुझ्या काकूंकडे कशाची झाड आहेत?
0: आमच्याकडे गुलाब, मोगरा, परत शेवंती, आणखी लिंबू, परत कोरफड पण आहे.
1: ही सगळी झाडं लक्षात ठेवा हा, मी सांगेन तुम्हाला याच्याबद्दल.
4: हो,
3: आमच्या शेतात तर पेरू, केळी, आंबा आणि गव्हाची पण झाडं आहेत.
2: गव्हाची झाडं?
1: हसता कशाला रे, ती म्हणते ते बरोबरच आहे. गहू झाडावरच येतात ना, म्हणजे आपण त्याला पिकं म्हणतो, पण ती सुद्धा एक वनस्पतीच आहे ना.
3: थँक्यू दीदी.
1: ठीक आहे, तुमच्या सगळ्यांकडील असलेल्या झाडांचा विचार केला तर ती किती महत्वाची आहेत हे समजून घ्यायचं आहे.
4: हो,
1: नीट ऐका हा. आता बघा, गुलाब, मोगरा, शेवंती ही झाडं सुवासिक फुलं देतात, बरोबर?
4: हो.
1: लिंबू, कढीपत्ता आपण स्वयंपाकात वापरतो.
4: आणि लिंबाचा आपण सरबत करतो, लोणचं करतो.
1: अगदी बरोबर. त्याशिवाय पेरू, आंबा, केळी अशी अनेक फळे आपल्याला विटामिन्स देतात, ती झाडावरच येतात ना.
4: हो
0: हो, मी ही सगळी झाडं पाहिलीत.
1: येस, आणि कोरफड, जिला इंग्रजीत ॲलोवेरा म्हणतात ना, ती आजकाल चेहऱ्याला लावण्याच्या क्रीममध्ये, केसांना लावण्यासाठी आणि औषधींसाठी हमखास वापरली जाते. जुन्या काळातही लोक वापरत असत म्हणे.
4: हो,
3: माझी आजी कोरफडीचं जेल पायाला लावते, खूप थंड वाटत.
1: तुम्हाला माहिती आहे, पूर्वीपासूनच तुळशीची पूजा करतात आणि तिचा एक महत्वाचा उपयोगही आहे.
4: दीदी, तुळस आपल्याला ऑक्सिजन देते ना, तुळशीमुळे वातावरण शुद्ध राहतं असं आमच्या मॅडमने सांगितलंय आम्हाला.
1: हो, आम्हालाही शाळेत नेहमी हेच शिकवलं गेलंय. बरेच लोक घराभोवतालच्या परिसरात खास ऑक्सिजन मिळवण्यासाठी तुळशी लावतात.
3: म्हणजे दवाखान्यात पेशंटच्या नाकाला लावतात ते ऑक्सिजन?
4: हो, तोच ऑक्सिजन. थोडी मोठी झालीस ना की सगळं समजेल तुला.
1: हो,
0: माझ्या सुद्धा लक्षात येते आता झाडं काय काय देतात ते.
1: छान, आज चांगला वेळ मिळालाय झाडांविषयी बोलण्यासाठी, मला खूप बरं वाटतंय. पण तुम्ही बोर तर नाही झालात ना?
4: नाही,
2: मुळीच नाही दीदी, उलट खेळण्यापेक्षा हे खूप छान वाटतंय.
0: दीदी, नारळाच्या झाडाला खोबरं येतं ना, त्याचं तेल आपण डोक्याला लावतो, म्हणजे झाडापासून तेलही मिळतं, हो की नाही?
1: हो. तीळ, शेंगदाणा, जवस, करडी यांच्यापासून तेल मिळतं, जे आपण खाण्यासाठी वापरतो.
0: बघा, मला पण सगळं माहिती आहे.
1: हो, हुशारच आहेस तू.
3: बापरे, एवढं सगळं झाडापासून माता राहिलं तरी काय?
4: आठवलं, कापूस, कापसापासून सुती कापड तयार होतं, हो ना दीदी?
1: अगदी बरोबर सागर. रात्रंदिवस शेतकरी शेतात कष्ट करतात ना, त्याच्यामुळे मिळतं आपल्याला हे सगळं.
3: इतकं सगळं झाडं देतात हे माहीत नव्हतं मला.
2: तू गुपचूप साखरेचा बोकना मारतेस ना, ती सुद्धा झाडापासून मिळते, म्हणजे उसापासून मिळते.
3: काय रे दादा सगळ्यांसमोर.
1: आपण झाडांबद्दल बोलतोय, पण या सर्व गोष्टी मोठमोठ्या झाडांवरच येतात असं नाही. काही रोपट्यात, काही छोट्या झाडात, तर काही वृक्षांवर. झाडांचे खूप वेगवेगळे प्रकारही असतात हा.
2: किती छान समजून सांगतेस ग दीदी.
4: माझी दीदी खूप अभ्यास करते ना, म्हणून तिला हे सगळं माहिती आहे.
1: तुम्ही सुद्धा मन लावून अभ्यास केलात ना, की तुम्हालाही सगळी माहिती होईल.
0: दीदी, अभ्यासामुळे, ऐकल्यामुळे तशी थोडी माहिती मला होती. आज तू खूप गोष्टी नव्याने सांगितल्यास, समजावल्यास, तरीही झाडं आपल्याला मदत करतात, कामाला येतात असं तू म्हणालीस, ते एकदा सांग ना.
1: मी हळूहळू तिथपर्यंत जाणारच होते ऋषी. झाडं माणसांप्रमाणे सांगून बोलून मदत करत नाहीत, त्यांची मदत आपल्याला नकळत होते. माणसांचं सगळं जीवनच झाडांवर अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही. चला, आता झाडांची अजून काही माहिती मी तुम्हाला सांगते. झाडांशिवाय पानही हलत नाही आपलं.
2: म्हणजे कसं ग दीदी?
1: नीट ऐका हा. बघा, धान्य म्हणजे आपलं जेवण, फळं बहुतांशी कपडे, औषधं झाडांच्या किंवा वनस्पतींच्या अवयवापासून बनतात, एवढं समजलं?
4: हो.
2: आणि दीदी आणखीन एक राहिलं, काही दिवसांपूर्वी माझ्या मावशीने

0: रामेश्वरमहून मला लाकडी खेळणी आणली, त्यावेळी ती सांगत होती ती खेळणी साग आणि शिसमच्या झाडापासून बनली आहेत.
1: बघ, म्हणजे खेळणी सुद्धा झाडांचा आणखीन एक उपयोग.
2: मी एक सांगू का?
3: ए थांब ना, दीदी सांगते ना.
1: बोलू दे रे त्याला. हं तू सांग.
2: झाडांपासून डिंक मिळतो, मला आवडतात डिंकांचे लाडू.
4: ऋषी दादा, खादाड कुठला?
1: खादाड
0: खादाड कुठला?
3: पूजा दीदी, स्नेहा दीदी आली.
1: ये स्नेहा, गृहपाठ झाला?
5: हो ग, गृहपाठ करूनच आली आहे. काय सुरू आहे, तू या हुशार विद्यार्थ्यांचा क्लास घेत आहेस की काय? बाहेर खूप आवाज येत होता.
1: क्लास वगैरे काही नाही ग, आपल्याला सर मॅडमने जे शिकवलंय ना तेच सांगते यांना थोडीशी माहिती.
5: कशाची ग, गणिताबद्दलची?
1: अगं नाही ग, झाडांचं महत्व.
2: ए स्नेहा दीदी, तू पण सांग ना आता, नाहीतर दोघी मिळून सांगा.
5: काय सांगत होतीस नेमकं?
1: अगं, माणसांच्या जीवनात झाडं किती आवश्यक आहेत, ते आपल्याला काय काय देतात हे सांगत होते. हा नितीन लाकडी खेळणीबद्दल बोलत होता.
5: हो का, तुम्हाला सांगू खेळणीच काय? दार, खिडक्या, खुर्ची, टेबल, पलंग, छत सगळंच लाकडांपासून म्हणजे झाडांच्या खोड्यापासून तयार करतात.
0: झाडांचे विविध उपयोग, वाव, यावर केवढा मोठा निबंध लिहिता येईल ना दीदी.
1: नक्कीच. स्नेहा, तुला आठवतं 5वी 6वीला एक प्रश्न दरवर्षीच यायचा आपल्याला?
5: कोणता ग?
1: नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष का म्हणतात?
5: ज्या झाडांचा प्रत्येक अवयव उपयोगी आहे असं एक झाड म्हणजे नारळाचं असतं. खाणे पिणे ह्या सगळ वस्तू झाडू छत बनवण्यापर्यंत ते कामी येतं. शिवाय त्यापासून मिळालं शहाळं आजारी माणसांना अमृतासारखंच.
1: अगदी सरांसारखंच सांगितलंस की ग तू, मस्तच की.
2: अगं, हे सगळं तर वाढतच चाललंय.
3: दीदी, आंब्याच्या झाडाची देखील फांदी फळं पाने कामाला येतात ना, संस्कृतात आम्रवृक्ष म्हणतात त्याला.
1: हो, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडं आपल्याला एवढं देऊ नाही, माणसांना तर काय झाडांची कदरच नाही, भरमसाठ झाडं तोडतात हे लोक.
3: हो
4: पण का?
0: घ्या, आताच स्नेहा दीदीने आपल्याला सांगितलं ना, दार खिडक्या वस्तू बनवतात, घर बांधण्यासाठी झाड तोडली जातात.
1: अरे लहान आहे रे ती, ती हे सर्व मन लावून ऐकते हे काय कमी आहे?
5: खरंच खरंच पूजा, माणसं खूप वाईट वागतात ग झाडांशी. याच वर्षी पाहना पाऊस किती उशीरा आलाय, खूप टेन्शन येत होतं. माझ्या मामाची तर शेती आहे, पेरणी करण्यासाठी खूप वाट पाहत होते ग ते. त्यांचं पूर्ण घर शेतीवरच चालतं.
3: म्हणजे झाड तोडली की पाऊस कमी येतो?
1: अगदी बरोबर समजलास.
2: किती कडक उन्हाळा होता या वर्षीचा.
1: हो ना,
2: खूपच त्रास झाला. गर्मी तर झालीच आणि माझ्या काकूंकडची बरीच झाड जळाली.
0: आणि लाईट पण सतत जायची.
1: हो
0: बापरे, रात्री झोपच येत नव्हती.
5: बरोबर आहे.
1: यामुळे वीज निर्मितीवरही परिणाम होतो बर का, दिवस रात्र वापरामुळे ती पुरत देखील नाही.
3: ए दीदी, खरंच का ग, ऊन वाढलं की झाड जळतील आणि झाड नसली की पुन्हा पाणी कमी पाऊस कमी, खरे?
1: हो सागर, पर्यावरणाचं संतुलन नाही राखलं तर, म्हणजे झाडं तोडली तर तापमान वाढतं, हवामान बिघडतं आणि पाणी मिळणं कठीण होऊन बसतं.
0: होय दीदी, जलचक्र हा धडा होता आम्हाला, त्यात ती साखळी दिली होती.
1: बरं का, ऋषी सागर झाडांबरोबर प्राणी पक्षी हवा नद्या जलचर यांनाही तेवढंच महत्व आहे, यांची तेवढीच काळजी घेतली पाहिजे. हा
5: खरंच, कधी कधी वाटतं हे सगळं जर नसतं तर काय झालं असतं.
1: हो ना, सगळं मोफत मिळून देखील माणूस आपलंच पाहतो, दुसरं काय.
2: मी तर तुमच्या बोलण्याने खूप घाबरलोय.
0: झाड वाचवण्याचा उपाय असेल ना दीदी?
2: मी सांगू?
1: हा,
2: सगळ्यांना सांगायचं झाड तोडू नका म्हणून.
3: ते तर सतत रेडिओवर टीव्हीवर पोस्टरवर लिहिलं असतं की.
1: हो ना,
2: पण कोण लक्षपूर्वक ऐकतं रे ते.
1: ते पण आहे.
5: तसंच काही नाही, परंतु सगळीकडे बांधकाम सिमेंटची घर इमारती असं सुरू राहिलं तर पाऊस कसं येणार.
1: अगं स्नेहा, चंदनासारखे सुगंधित झाडं सुद्धा लोक ठेवत नाहीत, तर साध्या सुद्धा झाडांचं काय. पण यावर उपाय आहेत आणि काही चांगले लोक ते उपाय करतात देखील. हा,
5: आपल्या पुस्तकातूनच हे आपल्याला शिकवलं गेलंय, आठवतंय?
2: काय ग दीदी?
5: एक छानसं गीत, एकतरी झाड लावू या रे एकतरी झाड सजूया.
0: ह्या गाण्याबरोबर पर्यावरणाची काळजी घ्या असं आम्हाला शिकवलं जायचं का दीदी?
2: पण त्यावेळी याचा अर्थ कुठे कळायचा आपल्याला?
3: अरे सर म्हणायचे का, प्लास्टिक

0: वापरू नका, वाहनामुळे धूर होतो, प्रदूषण होतं, ते टाळा.
1: हां अच्छा, ते यामुळे होतं का? आज सगळी माहिती समजली, आता मात्र नाही विसरणार.
2: मी पण
3: मग चला झाडांबद्दल घोषणा द्यायच्या का?
1: हो
2: हो देऊया.
3: तर माझ्या मागे म्हणा, झाडे लावा,
4: झाडे जगवा,
3: झाडे लावा,
4: झाडे जगवा,
3: एक झाड
4: एक जीवन,
3: एक झाड
4: एक जीवन,
3: झाडांचे रक्षण
4: हेच आपले रक्षण,
3: झाडांचे रक्षण
4: हेच आपले रक्षण,
3: झाडे लावू घरोघरी
4: समृद्धी होईल घरोघरी,
3: झाडे वाचवा
4: जीवन वाचवा,
3: झाडे वाचवा
4: जीवन वाचवा.
5: ते छान होतं हे.
1: हो ना,
3: शुद्ध हवा मिळावी म्हणून सकाळी आमच्या दारासमोरून खूप लोक फिरायला जातात.
6: मोकळ्या हवेत गेले ना की श्वसनाचे रोग होत नाहीत.
0: बरोबर, आम्हाला सायन्स मध्ये आहे हे.
1: आपला विषय आपल्या जीवनाशी संबंधित असतात रे. सायन्स मध्ये आणि जल सुरक्षा यात पाण्याबरोबर झाडे तोडू नयेत असा संदेश दिलाय.
5: झाडे तोडू नयेत तर घराची दार खिडक्या कशाची करायची?
1: त्यासाठी लाकडा ऐवजी दुसरं साहित्य वापरायचं.

0: एक झाड
1: एक जीवन,
0: झाडांचे रक्षण
1: हेच आपले रक्षण,
0: झाडांचे रक्षण
1: हेच आपले रक्षण,
0: झाडे लावू घरोघरी
1: समृद्धी होईल घरोघरी,
0: झाडे वाचवा
1: जीवन वाचवा,
0: झाडे वाचवा
1: जीवन वाचवा।
2: ते छान होत हे,
3: हो ना।
0: शुद्ध हवा मिळावी म्हणून सकाळी आमच्या दारासमोरून खूप लोक फिरायला जातात।
4: मोकळ्या हवेत गेले ना की श्वसनाचे रोग होत नाहीत।
5: बरोबर, आम्हाला सायन्स मध्ये आहे हे।
3: आपला विषय आपल्या जीवनाशी संबंधित असतात रे। सायन्स मध्ये आणि जल सुरक्षा यात पाण्याबरोबर झाडे तोडू नयेत असा संदेश दिलाय।
2: झाडे तोडू नयेत तर घराची दारं खिडक्या कशाची करायची?
3: त्यासाठी लाकडाऐवजी दुसरं साहित्य वापरायचं।
2: मग तर सगळीकडे झाडच झाड, मज्जाच मज्जा।
4: पूजा, माझी आजी जेव्हा जेव्हा संत तुकोबांचा वृक्षवल्ली आमा सोयरी हा अभंग म्हणते ना, तेव्हा प्रत्येक वेळी संतांना किती आधी कळलं, माणसांना अजून कसं कळत नाही बाई असं म्हणायची। आता तिला सांगणार आहे, आमची पिढी झाडं लावेल आणि त्यांना वाढवेन।
3: स्नेहा, आपण यांना तो अभंग ऐकूया का ग? किती छान लिहिलंय तुकोबांनी, ऐकाल का रे?
1: हो हो, ऐकव।

0: बऱ्याच बिया सापडतील. उद्यापासूनच ही मोहीम आखायची. हा
1: हो
2: आणि हो, ज्यांना ज्यांना झाडांबद्दल आणखी माहिती घ्यायची आहे त्यांनी ग्रंथालयातून छान छान पुस्तकं घ्यायची, मी ती मिळून देईल.
0: आपण हा उपक्रम राबवला तर आपला देश आपण म्हणतो तसा पुन्हा सुजलाम आणि सुफलाम होईल, म्हणजे हिरवा निसर्ग हा भोवतीने. चला, कोण कोण

0: तुम्ही एवढे शांत का झालात? ऋषी, ज्यांच्यामुळे आपण श्वास घेतो, ज्यांच्यामुळे हवा शुद्ध राहते, ती झाडं आपल्या जीवनात किती महत्त्वाची आहेत जगण्यासाठी हे कळलं तुला?
1: खरं सांगू दीदी, काकू झाडांचा कचरा साफ करते ना, तेव्हा वाटायचं कशाला लावते एवढी झाडं?
2: मग आता काय वाटतंय?
1: आता मीही लावणारे झाडं, तीही मोठी मोठी.
0: मी पण.
3: दीदी, मी ना सीड बॉम्ब बद्दल ऐकलं होतं, फारच छान कल्पना आहे.
4: बॉम्ब म्हणजे तो दिवाळीतला?
3: नाही ग वेडाबाई, कुठल्याही झाडांच्या, म्हणजे करंजी, गुलमोहर, पळस अशा झाडांच्या बिया गोळा करायच्या, म्हणजे वाळलेल्या. काळ्या मातीचा चिखल करून आत ठेवायचा आणि त्याचा बॉल तयार करायचा, तो म्हणजे बॉम्ब.
4: म्हणजे काय होईल?
3: एक पाऊस पडला की रस्त्याच्या कडेला छोटासा खड्डा करायचा, खड्डा करून त्यात एक बॉम्ब म्हणजे बॉल पेरायचा, मग त्यातून झाड येणार.
2: बेस्ट आयडिया आहे की. आता सगळी मिळून पुढच्या वर्षी.
0: पुढच्या का, अजूनही.

0: बालमित्रांनो, आकाशवाणी परभणी यांच्या वतीने आत्ताच आपण एक बालनाटिका ऐकली. या बालनाटिकेचा शीर्षक होता वृक्ष माझी माता वृक्ष माझा पिता. श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे बालकलाकार ही नाटिका सादर करत होते. या नाटिकेसाठी आम्हाला आकाशवाणीतर्फे जी संधी दिली त्याबद्दल आम्ही आकाशवाणी परभणी यांचे अगदी मनपूर्वक आभार मानत आहोत. यात आदरणीय श्री सदानंद कांबळी कार्यक्रम अधिकारी त्याचबरोबर वैशाली जोशी यांचं देखील मनपूर्वक आभार. यानंतर कुमारी सारक्षा प्रशांत जगताप ही झाडांबद्दल भाषण सादर करत आहे. झाडे लावा झाडे जगवा, ऐकूयात तिच्याकडून हे भाषण.
1: नमस्कार. आज मी आपला सर्वांच्या अत्यंत जवळच्या आणि जीवनदायिनी अशा विषयावर म्हणजेच झाडांचे महत्त्व यावर बोलणार आहे. संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे म्हणत वृक्षांना आपले सोयरे म्हणजेच नातेवाईक मानले होते. झाडे ही आपल्या अस्तित्वाचा पाया आहेत. आपण दररोज जो प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन घेतो तो आपल्याला झाडांकडूनच मिळतो. केवळ ऑक्सिजनच नाही तर अन्न, फळे, औषधे, सावली आणि निवारा या सर्व गोष्टी झाडे आपल्याला कोणत्याही मोबदल्याशिवाय देतात. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणामुळे आणि जंगलतोडीमुळे पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे. जर आपण आत्ताच झाडे लावण्याचे थांबवले तर मानवाचे अस्तित्वच धोक्यात येईल. झाडे मातीची धूप थांबवतात, पाऊस आणण्यासाठी मदत करतात आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन हवा शुद्ध ठेवतात. मित्रांनो, नुसती झाडे तोडणे थांबवणे पुरेसे नाही तर आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत आणि त्यांची काळजीही घेतली पाहिजे. झाडे लावा झाडे जगवा हा केवळ एक संदेश नसून तो आपल्या आनंदी भविष्याचा मार्ग आहे. आज आपण सर्वांनी मिळून हा संकल्प करूया की आपल्या वाढदिवसाला किंवा कोणत्याही शुभप्रसंगी आपण एक झाड नक्की लावू आणि ते एका लहान मुलासारखे वाढू. शेवटी मी एवढंच म्हणेन, झाडे लावूया, देश वाचवूया, पर्यावरणाचा समतोल राखूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
2: बालमित्रांनो, आत्ताच आपण श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली वृक्ष माझी माता वृक्ष माझे पिता ही बालनाटिका ऐकलीत. बालमित्रांनो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा मी वैशाली जोशी आपल्या बालमंडळ या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्ते.

बालमंडळ हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ आणि त्यानंतर प्रसारित होणारे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आता आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता FM बँडच्या 102 MHz सुद्धा. तेव्हा आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्राच्या विविध रंगी कार्यक्रमांचा.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आपण ऐकली. यामध्ये माऊलींना असं म्हणायचंय की जस जसा आपण भक्तिमार्गाचा अवलंब करू तस तसे आपण आपल्या आयुष्यातील आनंद आणि समाधान जास्तीत जास्त प्राप्त करू, असा थोडक्यात त्याचा अर्थ. पण हा अभंग आपण जर अगदी तल्लीनतेनं ऐकला की आपल्या डोळ्यासमोर मोगऱ्याच्या फुलांनी भरलेलं भरगच्चं झाड अगदी नकळतपणे येऊन जातो आणि तो मोगऱ्याचा शुभ्र रंगातला सात्विकपणा, मंद सुवास आपण या गाण्यातून अगदी सहज अनुभवत असतो. सख्यांनो, आपल्या आजूबाजूला असणारा हा निसर्ग आपल्याला त्याच्या अस्तित्वातून नेहमी आनंदच देत असतो. अर्थात आत्ताच्या सिमेंटच्या जंगलात ही हिरवाई, विविध रंगी फुलं दिसत नाहीयेत, पण हा आनंद जर आपण घ्यायचा ठरवला तर तो आपण नक्की मिळवू शकतो. आपल्या आजूबाजूच्या पानाफुलातून, झाडातून आपल्याला खूप काही गोष्टी उपयोगी पडू शकतात. या निसर्गात काहीच निरुपयोगी नाही हे तर आपण सगळेच जण जाणतो, पण त्यासाठी आपल्याला या सगळ्याची योग्य ती माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये याच विषयावरची एक मुलाखत आपण ऐकणार आहोत, रोहिणी पाटील यांची. अगदी सहज उपलब्ध असणारी, सहज कुंडीत लावता येण्यासारखी फुलझाडं आणि त्यांचे औषधी गुणधर्म त्या आपल्याला सांगणार आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, फुलं म्हटलं की आपल्याला देवांची पूजा आठवते, डोक्यात माळण्यासाठीचा गजरा आठवतो, तसंच पुष्पगुच्छ सुद्धा आठवतात. एक प्रकारचं उत्साही वातावरण या फुलांमुळं आपण अनुभवत असतो. विविध रंग आकार यामुळं प्रत्येक फूल हे वेगळं असतं, त्याचा वास आणि गुणधर्मही वेगवेगळे असतात. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या आपल्या बागेतल्या आणि बाकीही काही फुलांच्या औषधी गुणांबद्दल जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत रोहिणी पाटील मॅडम. तर सर्वप्रथम रोहिणी पाटील मॅडम, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर रोहिणी पाटील यांचा फुलांच्या विषयीचा बराच अभ्यास आहे, त्याच्या औषधी गुणांबद्दलचा, तर त्यांचं मार्गदर्शन आज आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम मॅडम, पहिल्यांदा सांगा की आपल्या परिसरामध्ये सहज उपलब्ध असणारी कोणती अशी फुलझाडं आहेत की जी औषधी गुणांनी समृद्ध आहेत?
1: फुलांची आपल्या सगळ्यांनाच आवड असते आणि मला सुद्धा ह्या फुलांच्या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळे फुलांचा अभ्यास करता करता असं लक्षात आलं की ह्याचे काही औषधी गुणधर्म पण आहेत. गणपतीला आपण जी फुलं वाहतो, जास्वंदी, गुलाब, ती तर आपल्याला माहितच आहे. मग असं करता करता बाकीच्या फुलांचा अभ्यास करता असं लक्षात आलं की खूप फुलांचे औषधी उपयोग आहेत आणि आपल्या परिसरामध्ये आपण रोज हाताळतो जी फुलं त्याच्यातच औषधी गुणधर्म आहेत. घराच्या बागेत, बाल्कनीत, कुंडीत येणारी अशी गुलाब, शेवंती, निशिगंध, झेंडू, गोकर्ण, मोगरा, कमळ, सोनचाफा याचा आपण औषधांसाठी वापर करू शकतो.
0: बरोबर. ह्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे ही फुलं सगळी औषधी आहेत हे समजलं कसं आणि याविषयीचा अभ्यास कसा सुरू झाला?
1: कमळांच्या फुलाची मला माहिती होती. कमळ म्हणजे कमळामध्ये दोन प्रकार आहेत, कुमुदिनी म्हणजे खूप पाकळ्यांचं आणि कमी पाकळ्यांचं असं ते वॉटर लिली आणि कमळ, असे दोन आहेत. पण कमळांची जी पाकळ्या आहेत त्या हृदयासाठी बलल्या आहेत. मी एका वैद्यांच्या सल्ल्यानुसार कमळांच्या फुलांच्या पाकळ्यांची पावडर मी माझ्या वडिलांना दिली.
0: बर.
1: आणि वडिलांना दिल्यानंतर त्याचा त्यांना चांगला फायदा झाला.
0: ओके.
1: त्यांना दम लागायचा, धाप लागायची कमी आलं. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो, अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो असं करत करत आता झेंडूचं फुल हे आपल्याला माहितच आहे. आपण लहान असताना आपण जखम झाली किंवा सुरवंट चावला तर आपण त्या झेंडूचा पाला चुरगळून त्याच्यावरती लावायचो आणि त्याची ती खाज कमी यायची. मग झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या जरी आपण पाण्यात घातल्या

0: तरी आपला खोकला कमी होतो झेंडूच्या पाकळ्यानी.
1: मग असे एक एक शोध
0: एक एक शोध घेऊन मग त्याचा छंद लागला की आपण ह्या फुलात काय आहे शोधूया, त्या फुलात काय शोधूया. गुलाबाच्या पाकळ्यांचं तर आपण गुलकंद करतो, त्यामुळे त्याचे औषधी उपयोग आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे.
1: बरोबर.
0: गुलाबाचं देशी गुलाब, देशी गुलाब जो गुलाबी पाकळ्यांचा देशी गुलाब असतो, त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात.
1: बरोबर.
0: अँटी एजिंग पण तो असतो, पुन्हा पित्त कमी करणारा असतो.
1: बरोबर.
0: आणखीन त्याच्या पाकळ्यामध्ये, ताज्या पाकळ्यांमध्ये सी व्हिटॅमिन भरपूर असतो. असं देशी गुलाबाचं महत्व आहे. मग असं करत करत मला तो छंद लागला की आपण सगळ्या फुलांचा असं शोधून आपण उपयोग करत जाऊया.
1: बरोबर.
0: सध्याच्या काळात ब्लू टीचं खूप फॅड आलंय, गोकर्णीच्या फुलांचं. मग गोकर्णीचं फूल काय की अँटी ऑक्सिडंट आहे.
1: ओके.
0: ते गरम पाण्यात ते फूल घातलं की त्याचं निळं पाणी तयार होतं, ते अँटी ऑक्सिडंट आहे. आणि त्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा खूप आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्यांना आपलं आरोग्यही सुधारतं.
1: असे एक एक शोध लागत गेले. कमळाबद्दल तुम्हाला कळलेलं होतं, पण ह्या ज्या बाकी गोष्टी आहेत.
0: मग मी पुस्तकं वाचायला सुरू केली की फुलांची काय आहे. बॅच थेरपी म्हणून एक अरोमा थेरपी आहे.
1: बर.
0: म्हणजे फुती पुष्पौषधीच असतात, मानसिक रोगांवर त्याचा जास्त, डिप्रेशन.
1: बरोबर.
0: ह्याच्यावरती त्या बॅच फ्लॉवरचा उपयोग होतो. मग त्याच्यापेक्षा आपल्या शरीरासाठी अजून कुठली चांगली औषधं आहेत हे मी शोधत गेले. होमिओपॅथीमध्ये झेंडूच्या फुलांचा औषध एक बनवलं जातं, कॅलेंडुला, आपल्या जखमा बरा करण्यासाठी. आणि त्याचा स्वतःला मला त्याचा खूप उपयोग झालाय. मला एक मोठी जखम झाली होती.
1: बर.
0: आणि ते होमिओपॅथिक औषध मी कॅलेंडुला मी त्याच्यावरती लावलं आणि त्याची माझी मोठी जखम बरी झाली.
1: ओके.
0: मग मी त्याचा शोध घेतला की त्या पाकळ्यांचं काही होईल का. मग ते पाकळ्या पाण्यात घातल्या. मग त्या पाकळ्या पाण्यात घातल्यानंतर पोटदुखी थांबते, कोरडा खोकला असतो तो थांबतो.
1: असे एक एक शोध
0: शोध लावत
1: काय म्हणतो आपण की तो एक ध्यास लागल्यासारखं
0: गेलं. आणि मग ते एक एक सापडत गेलं आणि ते सगळे छान त्याचे रिझल्ट यायला लागले. मग मी जवळच्यानं सांगायला लागले की तुम्ही असं करून बघा, तसं करून बघा.
1: बरोबर.
0: ते पण म्हणायला लागले की असं छान वाटतंय ते केल्यामुळं.
1: बरोबर. एकंदरीत औषध म्हणून या सगळ्या फुलांचा असेल किंवा कुठल्याही वनस्पतींचा असेल आपण वापर करत असताना तो कोणत्या स्वरूपामध्ये केला जातो? म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काढा काढला जातो, अर्क, पावडर, तर तो कोणत्या स्वरूपात केला जातो आणि ते करायची पद्धत कशी आहे?
0: आता काही काही फुलांच्या नुसत्या पाकळ्या तुम्ही जर आता खोकल्यासाठी जर शेवंतीचा वापर करायचा आहे तर त्या शेवंतीच्या फुलाच्या पिवळी किंवा पांढरी शेवंती त्याच्यासाठी देशी शेवंती असते ती उपयोगी आहे. तर त्या शेवंतीच्या पाकळ्या रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरायचं आणि त्या पाकळ्या पाण्यात घालायच्या आणि सकाळी उठून पाकळ्या बाजूला करून किंवा कुस्करून ते पाणी तुम्ही प्यायचं. ते लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, प्रौढ माणसांना जरी दिलं तरी त्याचा काहीही अपाय नाहीये. त्यांना खोकला, कोरडा खोकला तर थांबतोच. आणखीन पोट साफ व्हायला पण मदत होते शेवंतीनं.
1: मग ही कुठल्या प्रकारची शेवंती का कुठली?
0: ती हायब्रीड शेवंती ह्याला चालणार नाही. आपली जी देशी शेवंती पांढरी आणि पिवळी जी आहे ती त्या शेवंतीचा ह्याच्यासाठी वापर करावा.
1: बरोबर. मुळात औषध म्हणून वापर करण्यासाठी ही काही बंधनं घालणं गरजेचं आहे का? म्हणजे कुठली फुलं की अशी ही आपण सरसकट बाजारात
0: नाही तसं वापरता उपयोगी नाही. कारण बाजारातल्या फुलांवर किती रासायनिक फवारे मारले असतील किंवा कीटकनाशक मारली असतील आपल्याला त्याची कल्पना नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळं आपण घरात च्या बागेत लावलेली, कुंडीत लावलेली अशी जी फुलं आहेत त्याचाच आपण वापर करावा.
1: बर. आणि कुठल्या पद्धतीनं आपण याचा वापर करू शकतो? म्हणजे आता तुम्ही ते पाण्यात घालून भिजवायचं.
0: मग ह्या पाण्यात घालण्याची जी फुलं आहेत त्याच्यात तुम्ही निशिगंधाची जी फुलं आहेत ती तुम्ही रात्रभर पाण्यात घातलीत आणि सकाळी ते जर पाणी पिलं तर तुमचं क्रिएटिन नावाचा रक्तातला एक घटक असतो.
1: बर.
0: तो सुद्धा कमी येतो आणि मायग्रेनमध्ये खूप फायदा होतो.
1: बर.
0: निशिगंधाच्या पाण्याचा.
1: बर बर.
0: ब्रह्मकमळ जे आहे त्याचा जर तुम्ही गुलकंद करून खाल्लात किंवा त्याचं सेवन तुम्ही पाकळ्या जरी केलात तरी सुद्धा मायग्रेन कमी येतं.
1: म्हणजे नुसतं पाकळ्या.
0: हा, पाकळ्या.
1: बर. म्हणजे
0: नुसतं खाल्लं तरी चालतं, साखर घालून खाल्लं तरी चालतं.
1: बर. म्हणजे नुसती ती पाकळी आपण काढून त्याच्याबरोबर खाऊन
0: साखरेबरोबर ब्रह्मकमळा.
1: हो हो.
0: निशिगंधाचा आहे ते तुम्ही पाण्यात घाला ती फुलं आणि ते पाणी दिवसभर तुम्ही अर्धी अर्धी वाटी
1: घेऊ शकता. बर, मग हे फक्त या पद्धतीनंच होतं का, मगाशी तुम्ही सांगितलं तसं पावडर किंवा काढे म्हणजे उकळून करणं अशा काही प्रोसेस आहेत?
0: हा, उकळून करायची जी फुलं आहेत ते एक म्हणजे पळसाची जी फुलं

0: आहेत
1: बर
0: ते सीझन मध्येच मिळतात. मग आपण ती वाळवून ठेवलेली असतात. पळसाची फुलं आहेत ही सगळ्या मूत्ररोगावर शरीराला थंडावा देण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. तर त्याचा तुम्ही काढा केला तर तो खूप फायदेशीर ठरतो. किंवा काढा जरी नसेल तर गरम पाणी घेतलं आपण आणि गरम पाण्यात ही फुलं तुम्ही एक 10 मिनिटं ठेवलीत तरी त्याचा अर्क येऊ शकतो आणि ते पाणी सुद्धा आपण वापर करू शकतो.
1: आता अगदी घरच्या घरी सहज होणारे खरं तर हे उपाय आहेत, पण हे घरच्या घरी उपाय करण्यासाठी ही सगळी झाडं आपल्याकडे असायला हवी. तुम्ही म्हणालात तसं गेलं बाजारात आणलं आणि केलं
0: नाही,
1: तर थोडस या झाडांच्या लागवडीबद्दल सांगा किंवा कुठली झाडं असावीत म्हणजे या दृष्टीनं जर आपल्याला काही त्याचा वापर करायचा असेल तर आणि सहज येणारी, कारण आता लोकांकडे वेळ नाही त्यामुळे त्याची काळजीही तितपत घेण्यासारखा तेवढाही वेळ हवा, तर अशी कुठली झाडं आहेत?
0: देशी गुलाब आहे तो सहजपणे येऊ शकतो. गुलकंदाचा जो गुलाब आहे तो येऊ शकतो,
1: म्हणजे ज्या गुलाबी पाकळ्या
0: गुलाबी पाकळ्या असतात त्याला वास असतो
1: बरोबर
0: तो येऊ शकतो. तुमचा झेंडू तर आरामात येऊ शकतो, त्याला काहीच मेंटेनन्स नाही, नुसतं बिया पेरलात तरी तुमचा झेंडू येतो. शेवंती पण कटिंग छान येते. निशिगंध चे बल्ब असतात, कंद असतात, ते कंद लावून निशिगंध पण येतो. जास्वंद पण सहज सोपी येण्यासारखी आहे त्यामुळे जास्वंद पण येऊ शकते. गोकर्ण आहे, निळा गोकर्ण जो आहे तो गोकर्ण तर अगदी सहज येतो, त्याला कसलाही मेंटेनन्स नाही त्यामुळे गोकर्ण पण येऊ शकतो. ही एक
1: गोकर्णामध्ये सुद्धा परत पांढरी गोकर्ण पण असते,
0: निळी गोकर्ण आहे ती जास्त औषधी आहे आणि पांढरी गोकर्ण पण औषधी आहे ती खोकल्यावर आहे
1: बर
0: ती सुद्धा आपण खोकल्यासाठी घेऊ शकतो
1: बर.
0: पण निळी गोकर्ण ही अँटी ऑक्सिडंट आहे, आणखीन ह्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा भरपूर आहे.
1: तुम्ही म्हणालात तसं, आणखी कुठली अशी झाडं आहेत किंवा फुलझाडं आहेत जी आपण सहज लावू शकतो?
0: सोनचाफा लावू शकतो कुंडीत आपण. सोनचाफ्याचा आपण तेल करू शकतो. सोनचाफ्याची फुलं तिळाच्या तेलात किंवा खोबरेल तेलात तुम्ही उकळवून घ्यायची आणि ते तेल जर आपण गुडघ्यांना चोळलं तर आपली गुडघेदुखी कमी येते.
1: हा म्हणजे हा एक त्याचा औषधी
0: उपयोग आहे.
1: ही जी आपण औषधासाठी वापरणारी फुलं आहेत यातली काही सीझनल पण असतील किंवा ठराविक वातावरणात येणारी अशीही फुलं असतील, तर त्या त्यावेळेला आलेली फुलं आपण कुठल्या अशा वेगळ्या पद्धतीनं साठवून ठेवू शकतो का पुढच्या वापरासाठी?
0: हो, ठेवू शकतो ना आपण. गोकर्णीची फुलं आहेत ती फुलं आपण काढून सावलीत वाळवू शकतो. सगळी कुठलीही फुलं आहेत ती सावलीतच वाळवायची, म्हणजे त्याच्यातील जे औषधी गुणधर्म आहेत ते त्याच्यामध्ये टिकून राहतात. गुलाबाच्या पाकळ्या वाळवून ठेवू शकतो, जास्वंदीची फुलं वाळवून ठेवू शकतो. सगळी फुलं तुम्ही सावलीत जर वाळवलीत, एक पांढरं स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्याच्यावर पाणी त्याला लागलं असेल तर ते पुसून ते जर फुलं ठेवली आणि वाळवली तर आपण ती स्टोअर करू शकतो डब्यामध्ये, प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये घालून.
1: नंतर आपण ती तशीच डायरेक्टली वापरू शकतो?
0: हो, वापरू शकतो. की आता आपल्या घरातलीच असल्यामुळे त्याच्यावर काही कशाची फवारणी नसेल किंवा कीटकनाशकांचा वापर केलेला नसेल तर ती वापरायला तशीच काहीच हरकत नाही.
1: बरं, आता मगाशी तुम्ही सांगितलं की काही ठराविक ही फुलं आहेत ही आपण आपल्या घरी वाढवू शकतो करू शकतो, पण शेवटी झाड आहे त्याला कुठेतरी कीड लागणार, काहीतरी इकडचे तिकडचे कीटक येणार आणि पुन्हा ही औषध म्हणून वापरायची असतील तर कुठलंही रासायनिक द्रव्य आपण त्यांच्यासाठी वापरू शकत नाही, तर त्याची काळजी कशा पद्धतीने घ्यायची?
0: त्या झाडावरच कीड पडू नये म्हणून ह्याच्यासाठी आपण अशी काळजी घ्यायची, कडुलिंबाची जी पानं असतात,
1: कडुलिंब म्हणजे गुढी पाडव्याला आपण वापरतो,
0: त्या कडुलिंबाची पानं जी असतात त्या पानांचं पाणी करायचं
1: बर.
0: आणि लसूण असती, लसूण पण लसणाचं पण पाणी करायचं, मिक्सरला त्याची पेस्ट करायची
1: बर.
0: कडुलिंब आणि लसूण आणि त्याच्यात जर तुम्ही थोडस गोमूत्र घातलं
1: बर
0: तर ते कॉन्सन्ट्रेट होईल. त्याच्यानंतर ते एक भाग आणि एक 5 भाग पाणी असं करून तुम्ही जर झाडांवर स्प्रे करत राहिला तर तुम्हाला ते कीटकनाशक फवारण्याची पण दुसरी गरज नाही आणि कीटक येणार सुद्धा नाही त्याच्यावर.
1: म्हणजे हे एरवी बाकी झाडांसाठी
0: सगळ्या झाडांसाठी उपयुक्त आहे.
1: ओके, परत एकदा आपण सांगूयात, कडुलिंब जो आपण गुढी पाडव्यासाठी कडू वापरतो
0: तो कडुलिंब, लसूण हे दोन्ही मिक्सरला वाटून घ्यायचं बारीक, त्याची पेस्ट करायची, त्याच्यात पाणी घालायचं
1: आणि गोमूत्र
0: थोडंसं घालायचं आणि त्याचा एक पट तो ते भाग
1: बरोबर
0: वाटण केलेलं आणि पाच पट पाणी असं तुम्ही झाडावर स्प्रे करत राहिला कीड पडल्या पडायच्या आधी किंवा कीड पडल्यावर सुद्धा तर तुमचं झाडच निरोगी राहतं.
1: त्यामुळे बिनधास्तपणे आपण औषध म्हणून

0: उपयोग करू शकतो. खरंय, लागवड करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे.
1: हां, लागवड करताना तुमची माती चांगली असली पाहिजे, भुसभुशीत असली पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी गांडूळ खताचा वापर करा किंवा घरी केलेलं कंपोस्ट असतं त्या कंपोस्टचा वापर करा, म्हणजे त्याच्यात निरोगी फुलं येतील आणि त्याचे गुणधर्म पण चांगले येतील. शेणखत वापरा त्याच्यासाठी तुम्ही.
0: बरोबर, म्हणजे सगळ्याच गोष्टी या नैसर्गिक
1: नैसर्गिक तुम्ही ह्याच्या जे म्हणजे तुम्हाला कशाची भीती राहणार नाही, ते फूल खाण्याची वापरण्याची त्याचं औषध करण्याची कशाचीही भीती राहणार नाही.
0: बरोबर, ही जी फुलं तुम्ही सांगितलीत म्हणजे उदाहरणार्थ झेंडू असेल, जास्वंद असेल, गोकर्ण असेल, ही अगदी सहज उपलब्ध फुलं आहेत, शेवंती वगैरे सुद्धा. मग अशी आणखी काही फुलं दुसरी आहेत का की ज्यांच्यामध्ये सुद्धा औषधी गुण आहेत, तर अशी कोणती फुलं आहेत आणि अशी जर आपल्याला सहज उपलब्ध होत नसतील तर त्यासाठी आपण निवड करण्यासाठी त्याची कुठली काळजी घ्यावी?
1: फुलं आता तुम्हाला पळसाची फुलं जी आपण म्हणतो ती पळसाची फुलं आपल्याला घरात येत नाहीत. पळसाची फुलाचं झाड बाहेर रस्त्याच्या कडेला, शेतात,
0: बरोबर,
1: बांधावर असंच तुम्हाला सापडणार. ती पळसाची फुलं तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सुद्धा मिळतात.
0: बर,
1: किंवा आपण जो उन्हाळ्याचा सीझन असतो तेव्हा सुद्धा तुम्ही ती काढून सुकवून स्टोअर करू शकता.
0: बरोबर.
1: आता काटेसावर म्हणून फुलं असतात.
0: बर,
1: काटेसावरीचा पण सीझन उन्हाळ्यात काटेसावरीला बहार येतो.
0: बर,
1: काटेसावरीची जी फुलं आहेत त्याच्यामुळं ती फुलं गिळगिळीत असतात.
0: बर,
1: ती फुलं वाळवून त्याची जर तुम्ही पावडर करून ठेवली तर ती स्नायूंवर खूप छान काम करते.
0: बर,
1: आपले स्नायू लूज पडले असतील किंवा वयाप्रमाणे सुद्धा स्नायू लूज पडतात तर तुम्ही काटेसावरीची पावडर मधातून किंवा दुधातून घेतलीत तर तुमचे स्नायू पूर्ववत होतात.
0: बर, मग ती पावडर करण्याची प्रोसेस,
1: ती फुलं तुम्ही वाळवून ठेवली पाहिजेत. ती उन्हाळ्यात जेव्हा सीझन असतो तेव्हा ती फुलं आणायची.
0: आणि ही साधारण आपल्या एरियामध्ये मिळतात का?
1: नाही, काटेसावर हे आणखीन पळस ही आपल्या इथं मिळतात.
0: बरं, आणखी कुठली आहेत?
1: बहाव्याची आहेत. बहाव्याचा आता खूप बहाव्याची आपल्याला झाडं दिसतात. पिवळा जो बहावा असतो, गोल्डन शॉवर ज्याला म्हणतो,
0: बरोबर,
1: त्या फुलाचा सुद्धा गुलकंद करतात.
0: बर,
1: आणखी त्या फुलांची भाजी सुद्धा करतात.
0: बहाव्याच्या त्याचे उपयोग काय?
1: तो थंडाव्यासाठीच उपयोग आहे त्याचा.
0: पण ऍक्च्युअल तो येतो उन्हाळ्यात.
1: उन्हाळ्यात येतो, मग त्याचा गुलकंद करून जर आपण ठेवला आणि त्याचा वापर केला
0: बर
1: तर त्याचा खूप छान फायदा होतो बहाव्याच्या फुलांचा.
0: बर, गुलकंद म्हणजे फक्त साखर,
1: साखर खडी साखर, आणखीन त्या पाकळ्या असं तुम्ही काचेच्या बरणीत एकावर एक थर लावून ठेवलेत.
0: बर,
1: आणि त्याचा जर वापर केलात तर तुम्हाला एक महिन्याभराने त्याचा गुलकंद तयार होतो.
0: बर,
1: आणि नंतर आपण तो वापरात आणू शकतो.
0: बरोबर, आणखी आहेत कुठली अशी फुलं?
1: हा, बकुळ आहे. बकुळीच्या फुलांपेक्षा बकुळीच्या झाडाचा खूप उपयोग आहे.
0: बर,
1: बकुळीच्या झाडाची पानं, बकुळीच्या झाडाची सालं,
0: बर,
1: दातांसाठी आपण वापरू शकतो. हिरड्या घट्ट होतात. बकुळीची फुलं जर सुकलेली फुलं आपण जर ती फुलं कपाटात ठेवली तर आपल्या कपड्यांना, रेशमी कपड्यांना एक कसर लागत नाही आणि त्याचा वास पण छान लागतो. आणि बकुळीची फुलं आपण किचन मध्ये ठेवली आपल्या ट्रॉलीमध्ये वगैरे तर ती झुरळ होत नाहीत.
0: बर,
1: असं बकुळीच्या फुलांचा तीव्र सुगंधाचा उपयोग आहे.
0: बर,
1: आणि बकुळीच्या फुलांचा काढा जरी केला किंवा सरबत केला तर जुनाट, सर्दी, खोकला, दमा बरा होतो.
0: बर,
1: असं बकुळीचं झाडाचे सगळंच पानं, फुलं, साल हे सगळंच खूप उपयोगी आहे.
0: बरोबर, मगाशी तुम्ही सुरुवातीला कमळाचा सुद्धा उल्लेख केला होता हृदयासाठी. कमळ सुद्धा असं पटकन आपण घरी घेऊ शकू असं नाहीये, तर मग त्याच्यासाठी काय करावं?
1: आता बऱ्याच जणांच्याकडे घरी कमळ असतं आणि आपल्याला लावता पण येतं.
0: बर,
1: कमळ नाहीतर मग बाजारात मिळतं, पण घरी लावलेल्या कमळाचा उपयोग.
0: कुठली कमळ का? कुठलंही कमळ चालतं त्याच्यासाठी?
1: नाही, सहस्र दल म्हणजे ज्याला 100 पाकळ्या आहेत असं जे फूल असतं ते कमळ, आणि त्या कमळाच्या झाडाचं पान गोल असतं.
0: बर,
1: ते कमळ म्हणून ओळखायचं. आणि वॉटर लिलीचं जे पान असतं त्याला असं कात्री कात्री कात्री सारखे त्याचं पान असतं, ते वॉटर लिली.
0: मग वॉटर लिली म्हणजे एरवी जे आपल्याला गुलाबी कमळ बिमळ म्हणून दिसतात बाजारात, ती वॉटर लिली आहे.
1: आणि कमळ म्हणजे ते सहस्र लक्ष्मी ज्या ह्याच्यात बसलेली असते,
0: म्हणजे गुलाबी जो रंग
1: आहे ते कमळ. आणि वॉटर लिलीचा पण फायदा होणार नाही असं काही नाही, फायदा होऊ शकतो वॉटर लिलीचा, पण कमळाचा जास्त होईल.
0: बरोबर,
1: कमळाची फुलं आणून तुम्ही वाळवून त्याच्या पाकळ्यांची पावडर करून ठेवलीत आणि तुम्ही रोज घेत तर खूप म्हणजे खूप छान फायदा होतो. आणि मी हे स्वतः अनुभवलंय.

0: कमळाच्या पाकळ्यांचा आहे. आणि जर असं कुठंच नाही मिळालं तर आपल्याला आयुर्वेदिक दुकानात ही पावडर सहज उपलब्ध होती.
1: बर,
0: आता मी झेंडूचं तुम्हाला सांगितलं ना, झेंडू हे तीव्र जंतुनाशक आहे.
1: बर,
0: झेंडूच्या पाकळ्या तुम्ही ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घातल्यात आणि सकाळी हे पाणी गाळून खडीसाखर घालून पिलं तर ह्यांना पोटाचे विकार पण बरे होतात.
1: बर,
0: पोटातले कृमी कीटक लहान मुलांना पण दिलं तरी चालतं, खोकला बरा होतो. आणखीन आपल्याला जिथं जखम झाली आहे मोठी, तिथं आपण त्याचा रस किंवा पानांचा रस लावला तर ती जखम लगेच भरून येण्यास खूप मदत होती.
1: बर, एकंदरीत आपण असं बघितलं, फुलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याचा एक बहराचा काळ असतो, म्हणजे काही फुलं ही सरसकट 12 महिने उपलब्ध असतात असं नाही. त्याचप्रमाणे ऋतूनुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार ह्या सगळ्या गोष्टींचा त्या फुलांशी संबंध असतो, म्हणजे निसर्गाची असतोच असतो. तर त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही औषधी गुण असतात का आणि त्याच भागासाठी ते उपयोगी असतात का? म्हणजे असं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर कोकणामध्ये एखादं फूल उमलतंय, ते कोकणातच उमलतं, तर त्याचा जो काही औषधी गुण आहे तर तो त्याच वातावरणासाठी उपयुक्त होतो का? असं विचार.
0: सुरंगीचं स्पेशली तसं आहे, सुरंगीचं जे फूल आहे ते कोकणातल्या वेंगुर्ला भागात ह्या सगळ्या पट्ट्यात सुरंगीची खूप झाडं आहेत.
1: बर,
0: आणि सुरंगीच्या फुलांचं अत्तर करतात.
1: बर,
0: आता आपल्याकडे लागवड चालू आहे पण अजून ती कितपत सुरंगीची फुलं आणि त्या गुणधर्म माने इथं किती त्याचा वापर होईल किंवा किती त्याचा वास तीव्र असेल हे अजून आपण सांगू शकत नाही, कारण आपल्याकडे अजून येत नाही. सुरंगीची झाडं ही सगळी आहेत, ही सगळी कोकण पट्ट्यात आहेत, वेंगुर्ला, सावंतवाडी ह्या सगळ्या पट्ट्यात. आणि तिथली जी सुरंगी आहे ती अतिशय छान आहे, त्याचं अत्तर बनवतात सुरंगीच्या फुलांचं.
1: बरोबर.
0: मोगऱ्याची फुलं आहेत ही तर उन्हाळ्यात आपण सगळ्यांना मन मोहून तर टाकतच आहे.
1: बरोबर.
0: आणि मोगऱ्याची फुलं सुद्धा जर तुम्ही पाण्यात घालून ठेवली आणि तुम्ही ते पाणी प्यायला तरी शरीराला थंडावा मिळतो, किंवा माठात टाकलं
1: बर
0: तरी पण तुम्ही चालू शकतो.
1: बर.
0: आणि उन्हाळ्यात जी फुलं सगळी जी उमलतात ती थंडावा मिळणारी असतात शक्यतो.
1: बरोबर. म्हणजे पण खरं तर तो ऋतू
0: उन्हाळा असतो
1: पण त्यांचे गुणधर्म
0: थंड असतात.
1: बरोबर. त्याचे मग अशी कोणकोणती फुलं आहेत?
0: गुलाब, मोगरा, मोगऱ्यातले सगळे प्रकार, जाई, जुई, चमेली, पुन्हा बहावा. बहावा पण थंडावा देतो.
1: बरोबर.
0: झेंडू आहे हे उष्ण प्रकृतीचं आहे, ते थंडीत येतं. हिवाळ्याच्या दसरा दिवाळीच्या दरम्यान झेंडू येतो, हे थोडस उष्ण प्रकृतीचं आहे. शेवंती सुद्धा उष्ण प्रकृतीचं आहे. आणखीन निशिगंध आहे ते थंड आहे, निशिगंधानं थंडावा येतो. निशिगंध बऱ्यापैकी पावसाळा सोडल्या सगळ्या ऋतूत आपल्याला निशिगंध मिळतो.
1: बरोबर. त्या ऋतुमानानुसार त्यांचे त्यांचे गुणधर्म आणि त्याप्रमाणे ती औषधाचा आपण वापर करू शकतो. जेव्हा आपण औषध म्हणून ही फुलं वापरतो वेगवेगळी तुम्ही सांगितली, तर त्यासाठी काही काळजी घेणं गरजेचं आहे का?
0: धोतऱ्याची फुलं ही विषारी असतात, धोतऱ्याचा फुलाचा वापर आपण कधीही आपल्या मनाने करायचा नाही.
1: बर.
0: मग तुम्ही गुलाब, जास्वंद, मोगरा, झेंडू, निशिगंध ही फुलं आपण आपल्या माहितीची आपण वापरू शकतो.
1: बरोबर. मग धोतऱ्यासारखी आणखी कुठली फुलं आहेत का?
0: आहेत, पण तशी आपल्याला ती घरात उपलब्ध नसतातच. धोतरा तर हा विषारीच आहे, पोटात घेण्यासाठी तर उपयोगी नाहीच आहे. बाह्य उपचारासाठी धोतऱ्याचा वापर करतात, ते पण आपण वैद्यांच्या सल्ल्याने करावे, आपल्या आपण काही करू नये तसं.
1: बरोबर. आता या ज्या औषध म्हणून आपण ही जी फुलांची वापर करतोय त्याच्यामध्ये अशी काही बंधनं आहेत का, म्हणजे तुम्हाला काही बीपी डायबिटीस आहे किंवा तुम्ही म्हटलं तसं गर्भवती महिला, लहान मुलं ह्यांच्यासाठी काही बंधनं पाळणं गरजेचं आहे?
0: नाही, ही फुलं सगळ्यांना चालू शकतात, असं काही बंधन नाही. लहान मुलं, गर्भवती स्त्रियांना पण मोगरा, गुलाब, सगळी फुलं, शेवंती सगळी चालू शकतात, तसं काही अडचण येण्याची शक्यता नाही. म्हाताऱ्या माणसांना सुद्धा चालू शकतात.
1: बर बर. फक्त ती योग्य तऱ्हेनं आपण त्याचा वापर
0: वापर करायचा. आणखीन त्याच्यावरती कीटकनाशकं मारलेली नाहीत ना ह्याची आपण काळजी घ्यायची. ती फुलं कधीही वापरायची नाहीत, आपल्या घरच्या बागेतली कुंडीतली अशीच फुलं आपण वापरायची.
1: बर. आणखी काही असे फुलांचे औषधी उपयोग सांगाल का की जी आणखी वेगवेगळी आहेत? किंवा तुम्ही काही मोघम सांगितलेत आम्हाला, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही वेगवेगळे असतील तर ते सांगा.
0: जास्वंदीमध्ये पण आता सध्या अनेक रंग अनेक प्रकार उपलब्ध आहेत, पण आपण गणपतीला जी लाल देशी जास्वंद वापरतो ती औषधी आहे.

0: औषधी म्हणजे त्याचं सरबत पण होऊ शकतं आणि ते केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. जगपा कुसुम असा त्याचा उल्लेख केला जातो. निरनिराळे जास्वंदीचे रंग आहेत पण लाल रंगाची जी जास्वंद आहे तीच आपण औषधासाठी वापरू शकतो.
1: थोडासा कशा पद्धतीनं त्याचा किंवा तेलासाठी कसा वापर केला जातो?
0: जास्वंदीची फुलं जी आहेत ती आपण ती आणि जास्वंदीची पानं ही दोन्ही तुम्ही तेलामध्ये उकळून त्याचा वापर केसांसाठी केला जातो आणि त्याच्यामुळे केस काळे होतात आणि गळायचे सुद्धा कमी होतात. आणि सरबत म्हणाल तर जास्वंदीची फुलं जी आहेत ती तुम्ही गरम पाण्यात जर जास्वंदीची फुलं घातली तर त्या फुलांचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि लाल रंगाचं पाणी तयार होतं आणि त्याचा आपण सरबतासाठी वापर करू शकतो. लिंबू पिळून आवळा घालून पुदिना घालून आपण त्याचं सरबत बनवू शकतो. रक्तदाब नियंत्रणासाठी लाल जास्वंदीचा खूप उपयोग होतो. आणखीन लाल जास्वंद हे त्वचा सुद्धा मऊ ठेवते. त्याच्यात एक प्रकारची जेल असते त्या जास्वंदीच्या फुलात ती आपली त्वचा मऊ ठेवते. आणि हेअर डायसाठी जास्वंदीची पानं सुद्धा वापरतात त्यामुळे केस काळे राहू शकतात त्याचा रंग.
1: बरोबर. ह्या आपण थोडस फुलझाडांविषयी आतापर्यंत बोललो. अशी काही झाडं किंवा वनस्पती आहेत का की ज्या सहज आपण घरामध्ये लागवड करू शकतो आणि त्याचे औषधी उपयोग आहेत?
0: आहेत ना. आपण गवती चहा घरात लावू शकतो.
1: बर.
0: गवती चहाचा काढा आपण करू शकतो. एकतर आपण चहात घालून चहा सुगंधी बनवू शकतो. गवती चहाचं तेल सुद्धा निघतं.
1: बर.
0: ते सुद्धा उपयोगी असतं. पुन्हा तुम्ही घरात वाळा सुद्धा लावू शकता.
1: बर.
0: वाळ्याची जी मुळं आहेत ती आपण आता समजा तुम्ही जून महिन्यात वाळा लावला तर तुमचा उन्हाळा येईपर्यंत त्याची पूर्ण वाढ होते. मग तुम्ही कुंडीतला वाळा काढून त्याची मुळं वापरली पाण्यासाठी मे महिन्यात तर आपलं पाणी उन्हाळ्यभर सुगंधित होऊ शकतो
1: आणि त्याच्यामध्ये थंडाव्याचं
0: प्रमाण खूप आहे. त्यामुळे वाळा आपण लावू शकतो. वेखंड घरी लावू शकतो.
1: बर.
0: वेखंडाचे पण कंद मिळतात. तुम्ही वेखंड पण लावू शकता. वेखंडाचं झाड लावलं की तुमच्या घरात डास पण येत नाहीत आणि सर्दीसाठी वेखंड खूप उपयोगी आहे.
1: बर.
0: कोरफड लावू शकतो आपण. कोरफडीमुळं खोकला कमी येतो. केसांसाठी उपयोगी आहे कोरफड. पुन्हा आपण तुळस तर आपली आहेच आहे. तुळशीची झाडं जरी तुम्ही भरपूर लावली तरी तुळशीमधून येणारा जो ऑक्सिजन आहे त्याचा आपल्याला छान फायदा तर होतोच होतो. तुळशीच्या पानांच्या रसामुळं खोकला कमी होतो. तुमच्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. त्यामुळं
1: तुळस असावी घरात.
0: तुळस
1: आपण असतेच म्हणजे बरेच.
0: म्हणून तर तुळस पूज्य आहे की ह्या सगळ्याच्या तिच्या फायद्यामुळं की तिच्यात लक्ष्मीचा वास आहे. आपलं आरोग्यच चांगलं राहतं त्यामुळं.
1: बरोबर.
0: लक्ष्मीचा वास आहे आपण तुळशीत म्हणतो त्यामुळं.
1: बरोबर.
0: अशी पूज्य तुळस आपल्या घरात असावी. सर्दी खोकला शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण त्यानं वाढतं.
1: बरोबर.
0: वातावरण चांगलं होतं. वातावरण शुद्धी होते तुळशीमुळं.
1: बरोबर.
0: आपण कढीपत्ता लावू शकतो. कढीपत्त्याची जी फुलं येतात त्या फुलांचा वास पण खूप सुंदर असतो.
1: कढीपत्त्याला फुलं येतात हेच माहित नव्हतं.
0: कढीपत्त्याला फुलं येतात आणि त्याच्यानंतर त्याच्या बिया तयार होतात पण त्या फुलांचा वास इतका छान असतो कढीपत्त्याच्या. खूप छान असतो आणि ती दिसायला पण छान असतात. गुच्छानी येतात.
1: बर.
0: कढीपत्ता तर केसासाठी चांगला तर आहेच आहे. रक्तवाढीसाठी चांगला आहे. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम खूप आहे.
1: बर.
0: त्यामुळं प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खाल्ला
1: नुसताच. बर.
0: तर तिचं आरोग्य खूप छान राहायला मदत होते.
1: वा खूप छान आहे हे. खरं म्हणजे तुम्ही मुद्दामून आपल्या मैत्रिणींसाठी ही टीप दिलीत हे खूप चांगलं आहे. एकतर केसांसाठीही तो चांगला आहे आणि आपल्याला माहितीये की प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती वेगवेगळ्या गोष्टी ना आपल्याला सामोरं जायचं असतं. तर त्यासाठी
0: प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खावा. एकतर कॅल्शियम आहे त्याच्यात. केसांसाठी चांगला आहे. केस काळे राहतात त्यांनी पांढरे
1: व्हायचं प्रमाण
0: कमी होतं. प्राजक्ताची फुलं आहेत ती संध्याकाळी उमलतात. प्राजक्ताच्या फुलांचा संध्याकाळी जरी असा वातावरणात इतका सुगंध पसरतो की त्यांना मन आपलं एकदम प्रफुल्लित होतं. आणखीन अरोमा थेरपीमध्ये किंवा पुष्पौषधीमध्ये ह्याचाच वापर करून औषधं बनवलेली असतात की म्हणजे सुवासामुळे आपलं मन कसं कमी होतं, आपला स्ट्रेस कसा कमी होतो, त्याच्यात प्राजक्ताचा पहिला नंबर लागेल.
1: बर.
0: आणि प्राजक्ताच्या फुलाचे देठ केशरी असतात.
1: हो.
0: तर ते आपण केशरी रंग करण्यासाठी कृत्रिम रंग न वापरता आपण केशरी रंग करण्यासाठी प्राजक्ताच्या देठांचा वापर करू शकतो.
1: बर.
0: तुम्ही केशरी भात करण्यासाठी, केशरी खीर करण्यासाठी जर ते देठ तुम्ही वापरले दूध

0: राहते उकळून, तर केशरासारखाच त्याचा केशरी रंग येतो. आणखीन प्राजक्ताच्या पानांचा जो काढा आहे तो तुम्हाला तापावर अतिशय गुणकारी आहे. प्राजक्ताचा पानांचा काढा घेतला, काहीही इन्फेक्शन न होता जर थंडीनं ताप आला असेल तर तो ताप प्राजक्ताच्या पानांच्या काढ्याने जातो. आणखीन संधिवातावर पण त्याचा उपयोग आहे. प्राजक्ताची पानांचा लेप वाटून तुम्ही जर दुखऱ्या भागावर लावलं तर तुमचं दुखायचं प्रमाण किंवा सूज कमी येते प्राजक्ताच्या पानाने. अनंताची जी फुलं असतात पांढरी, जी आपण गणपतीला वाहतो अनंताची फुलं,
1: बरोबर,
0: ती संध्याकाळच्या वेळी उमलतात. त्याचा वास तर इतका मंत्रमुग्ध करणाराच असतो. आणि अनंताच्या झाडाचं जे मूळ असतं हे खूप औषधी असतं. शरीरातली ते उष्णता कमी करतं. अनंत मूळ म्हणायचं त्याला, ते खूप औषधी आहे. स्त्रियांच्या बऱ्याच रोगात ते उपयोगी येतं. आणखीन अनंताचं फूल सुद्धा तुम्ही जर पाण्यात ठेवलं रात्री आणि जर सकाळी त्याचं पाणी पिलं तरी पण आपल्याला खूप फ्रेश आणि मन छान होतं. की त्या पाण्यालाच इतका वास खूप छान आलेला असतो असं त्या औषधी फुल. आणि त्याची मुळं खूप औषधी, त्याच्यापासून सारी वाद्यासह हे औषध बनवतात अनंताच्या मुळापासून. ते आपल्या लहान मुलांसाठी स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी आहे.
1: एकंदरीत सगळ्या फुलांचे आपण औषधी उपयोग बघितले, पण इन जनरल पुष्प औषधी याचा कशासाठी जास्त करून उपयोग केला जातो आणि सध्याची जी जीवनशैली आहे आपण बघतोय त्याच्यासाठी याचा कशा प्रमाणात उपयोग होऊ शकतो?
0: आपल्या भारतात खूप जुनी पद्धत आहे किंवा खूप वर्षांपासूनची परंपरा आहे की सुवासाची थेरपी, अरोमा थेरपी, खूप आजारांना बरे करण्यासाठी याचा वापर होतो. आणि यामुळे आपल्या मनावर त्याचा जादुई परिणाम होतो. अरोमा थेरपीमध्ये तेलांचा वापर होतो. तेलांमध्ये फुले घालून त्याचा अर्क काढतात, त्याला इसेन्शियल ऑइल म्हणतात. ते ऑइल जरी आपण शरीराला लावलं तरी आपलं मन आणि शरीर आणि त्वचा सुद्धा छान होते. आता ह्या इसेन्शियल ऑइल मध्ये कुठली कुठली लव्हेंडर, जोजोबा, गुलाब ही औषधं वापरतात. आणखीन ह्याच्या वापरामुळे काय होतं, मेंदू शांत होतो, संतुलित राहतो. मेंटल इमोशनल आजारावर अरोमाथेरपीचा खूप उपयोग होतो. आणि कनोजमध्ये, भारतामध्ये आपल्याकडे कनोज जे शहर आहे तिथं अत्तर बनवण्याचे, पारंपरिक जुनं अत्तर बनवण्याचे कारखाने आहेत. तिथं हे अत्तर
1: नैसर्गिकरित्या
0: बनवलं जातं. आणि अरोमा थेरपी ही एक हिलिंग ट्रीटमेंट आहे. अरोमा म्हणजे वास, सुवास. ही ह्याच्या या थेरपीमध्ये फुलं, पानं याच्यापासून तेल आणि अत्तर बनवतात. आणि आपण हे तेल आणि अत्तर झाली आणि आपण जर पोटात घ्यायचं असेल तर आपण ही फुलं पानं गरम पाण्यात किंवा पाण्यात रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये घेऊन त्याचं पाणी पिऊ शकतो. ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही. त्याचा छान शरीराला उपयोग होतो.
1: नक्कीच. आणि तुम्ही म्हणाला तसं हे सुगंधित फुलांचा आपण या अरोमासाठी उपयोग करू शकतो, म्हणजे मग ती घरच्या घरी आपण तेल करू शकतो.
0: या तेला तेल करण्यासाठी खोबऱ्याचं शुद्ध तेल किंवा तिळाचं तेल वापरायचं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी फुलं मिळतात किंवा उपलब्ध आहे ती तुम्ही तेलात जर घालून ठेवली तर
1: साधारण कुठली फुलं सांगाल?
0: मोगऱ्याचं होऊ शकतं, जाई जुई, चमेली, सोनचाफा होऊ शकतं. लव्हेंडरची फुलं मिळतात.
1: बरं, म्हणजे थोडक्यात जी सुगंधी
0: फुलं आहेत त्याचं तुम्ही कुणा कशाचंही अत्तर बनवू शकता किंवा तेल बनवू शकता.
1: बरोबर. तर एकंदरीत रोहिणीताई, की खूप छान पद्धतीनं अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या फुलांविषयी तुम्ही सांगितलं, तर याचा वापर आणि तुम्ही जी सांगितलेली माहिती आहे यासाठी एकंदरीत श्रोत्यांना आमच्या तुम्ही काय सांगाल?
0: माझं मैत्रिणीनं असं सांगणं आहे की आपल्या गृहिणींच्या हातातच हे सगळं आसपास असतो, पण आपण काय करतो की फुलं आणतो, देवाला घालतो, नंतर झालं विसर्जन करतो. असं नाही, त्या फुलांचा वापर आपल्या मनासाठी, शरीरासाठी, ह्याच्यासाठी आपण करू शकतो. आणखीन त्याच्यानंतर ती फुलं देवाची वगैरे सुकलेली असतात किंवा आपण ही वापरणार औषधासाठी ती फुलं वापरून जी शिल्लक राहिलेली असतात त्याचं तुम्ही कंपोस्ट करून ते सुद्धा तुम्ही कुंडीत वापरू शकता किंवा त्याची माती होऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यात तुम्ही झाडं लावू शकता, त्यामुळे त्याचं फुलांचं पानं फुलं काहीही वाया जात नाहीत किंवा कचऱ्यात न टाकता आपण त्याचा वापर झाल्यानंतर त्याचं कंपोस्ट करून त्याचा सुद्धा वापर करू शकतो. माझं मैत्रिणीनं असं सांगणं आहे की रोजच्या वापरात हे

0: आपल्या सहजासहजी हातात असतं, त्याचा आपण आता आपल्याला दोन फुलं मिळाली जास्वंदीची, पाण्यात घालून ठेवायची, आपण सगळ्या घरातल्यांना रंगीत सरबत द्यायचं. गोकर्णीची फुलं मिळाली आपल्या तब्येतीसाठी चांगलंच आहे, ब्लू टी सकाळी सकाळी प्यायचा. हे जाता येता करून आपण आपली तब्येत खूप छान ठेवू शकतो.
1: नक्कीच.
0: हे मी सगळं जे आता तुम्हाला सांगितलंय ते मी माझा छंद आहे की फुलांचा कसा उपयोग होईल किंवा फुलं का फेकू नयेत, वापर झाल्यानंतर का फेकू नये, त्याचा पुढे काय उपयोग होईल, असं शोधत शोधत माझ्या छंदातून वाचनातून मी ह्या सगळ्याचा अभ्यास केला आणि ह्या सगळ्याचा अनुभव घेतलाय. आणि असाच अनुभव माझ्या सगळ्या मैत्रिणींनी घ्यावा आणि त्याचा सगळ्यांनी वापर करावा.
1: तर खूप छान रोहिणीताई, वेगळी माहिती आज आम्हाला इथं मिळाली. कारण तुम्ही म्हणालात तसं ही सगळी फुलं बागेत कदाचित सगळ्यांच्या येतही असतील, फक्त काढून देवाला घालण्यापुरती त्याचा वापर होत असेल, पण ह्या सगळ्या गोष्टीतनं खूप काही गोष्टी मिळतायत आपल्याला. म्हणजे प्रत्येक अगदी फुल, अगदी तुम्ही सांगितलं तसं बकुळ प्राजक्तासारखी छोटी जरी फुलं असली तरी त्याच्यामध्ये खूप औषधी असे छान गुण आहेत. तर खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. तर आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.

तर सख्यानं रोहिणी पाटील यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. आणि या मुलाखतीतून आपल्याला बागेत सहज उपलब्ध असणाऱ्या फुलझाडांचे आणि इतरही झाडांचे औषधी गुणधर्म समजले. निदान ही तरी झाडं आपल्या बगीच्यामध्ये नक्की लावू शकतो. मैत्रिणींनो, निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो. आवश्यकता आहे ते त्यानं दिलेल्या या दानाची जपणूक करण्याची आणि या निसर्गाचं संवर्धन करण्याची. अगदी आपल्या घराच्या भोवताली फार जागा नसेल किंवा खूप काही झाडं आपण लावू शकत नसलो तरी ही जी काही उपयोगाची झाडं आहेत ती अगदी घराच्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीमध्ये आपण नक्की लावूया आणि आपली एक छोटीशी बाग नक्की तयार करूया आणि ह्या आपल्या छोट्याशा बागेतून आपल्या मनाचा आनंद नक्की मिळवूया. आणि या निमित्तानं निसर्ग संवर्धनाचा वसा देखील आपल्याकडून जपला जाईल. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक छानसं गीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आता ऐकूया नेत्रा भगवान यांचं कविता वाचन.

भारत माता, प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून. प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून. भारत माता बोलत असेल तुझ्या आतून मनातून. सांगेल कथा शौर्याच्या ती, अभिमानाच्या धैर्याच्या. मातीसाठी प्राण दिलेल्या कणखर दैवी लोकांच्या. सांगेल सारा इतिहास ती, सांगेल खुणा पुसलेल्या. दाखवेल चेहरा खऱ्याचा अन दाखवेल गोष्टी रचलेल्या. रडेल जेव्हा आठवेल तिला धर्माधर्मांमधले वाद. युद्ध दंगल फाळणीने घातलेली मृत्यूला साद. सांगेल आक्रमणे परकीयांची, सांगेल गुलामगिरीचा अपमान. सतत दिसेल मनात तिच्या स्वप्न अखंड हिंदुस्तान. निसर्गाबद्दल बोलताना चेहरा तिचा खुलेल. प्रत्येक राज्याबद्दल अगदी अभिमानाने बोलेल. भाषांबद्दल बोलेल ती, सांगेल परंपरा संस्कृती. स्वातंत्र्याच्या सुखात सुद्धा आठवेल हुतात्म्यांची महती. शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप. शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप. कारण असंख्य लोकांमध्ये पेरायचा असेल तिला देशाभिमानाचं रोप. शब्द. तस तू बरच जाणतेस, आता हेही जाण. बांधून नको ठेवू भात्यात शब्दांचा बाण. खुपेल तुझा शब्द तरीही तू बोल. हळूहळू कळेल तुलाही शब्दांचं त्या मोल. शब्द म्हणजे आयुष्याची सहज सुंदर वाट. शब्द म्हणजे लख ऊन. शब्द म्हणजे धुकं दाट. शब्द जाणतात सारं काही, शब्दही बोलतात शब्दातून. जमलं तर पटलं तर काढ त्यांना भात्यातून. मौन काही वाईट नाही, मौनाची एक भाषा असते. पण शब्द बोलतात थेट त्यांना कोठेही पोचण्याची मुभा असते. भाषा असो कोणतीही, शब्द असतात महत्वाचे. शब्दच ठरतात मर्मसारं अस्तित्वाच्या पहाडाचे. एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही. एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही. शब्द असतील सोबतीला ते साथ सोडणार नाही. प्रॅक्टिकल वागूया का थोडं? म्हणजे कविते बिवितेत लिहिण्यासाठी ठेवू थोडं बाजूला. पण हे आता समजू की वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही. वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही. डोळे बघून सहज सारे विचार वाचता येत नाही. प्रेम कवितेतला मोगरा काही एकमेव फूल नाही. आणि मौन काही नेहमी सारी खरी उत्तरं देत नाही. काळ ठरत नसतो औषध प्रत्येकच समस्यांवर. प्रेम कधी पुरत नसतं पसाभर ओंजळभर. कोणी कोणात नसतो अडकत आपलं सोडून आयुष्यभर. आणि नेहमी असतोच किताबा आपला आपल्याच हृदयावर. खरंच का दुःख वाहतात कधी डोळ्यांमधल्या अश्रूतून? खरंच आपण जाणतो एकमेकांना विचारातून मनातून. घरच्यांशिवाय देत नाही कोणी आशीर्वाद जीव ओतून. आणि नको धडपड व्यक्त करण्याची प्रत्येक क्षण कवितेतून. सारं सारं समजून आता जगू वास्तवात. स्वगत उपयोगी पडत नसतात साध्या भांडणात. आपले साधे शब्द आणि साधे विचार बरे, तेच ठरतील आयुष्यामधल्या प्रत्येक क्षणी खरे. ओवी.

विरोधाभासातलं साम्य. तो उगवत्या सूर्यासारखा होता, तेजस्वी, प्रसन्न, चकाकता. ती मावळत्या सूर्यासारखी भासायची, उदास.

विरोधाभासातलं साम्य. तो उगवत्या सूर्यासारखा होता, तेजस्वी, प्रसन्न, चकाकता. ती मावळत्या सूर्यासारखी भासायची, उदास, शांत, स्वतःमध्ये हरवणारी. त्याला तिच्या शांततेचं कोडं पडायचं नेहमी आणि तिला त्याच्या प्रसन्नतेचा हेवा वाटायचा. तिला त्याचं चकाकणं उग्र वाटायचं, त्याला तिचं शांत राहणं भेसूर वाटायचं. त्याला तिचं नेमक्या वेळेस मावळणं आवडायचं नाही, तिला मात्र त्याच्या उगवण्याचं कौतुक वाटायचं. तो तिची शांतता घेऊ पाहायचा, ती त्याला तेजस्वीपणाचं गमक विचारायची. त्या एकमेकांना आपलं आयुष्य ठाऊक होतं, त्या एकमेकांना एकमेकांचं आयुष्य ठाऊक होतं, त्या एकमेकांना एकमेकांची विशेषता ठाऊक होती आणि त्या एकमेकांना आपण असेच राहू हेही ठाऊक होतं. त्याला तिचे गुण हवे होते, तिला त्याचे गुण हवे होते, पण ते कधी घडलेच नाही. त्यांच्या नशिबाच्या रेषा कधी जुळल्याच नाही. त्यांच्या दिशा वेगळ्या होत्या, त्यांचे मार्ग वेगळे होते, त्यांचं आयुष्य वेगळं होतं. साम्य होतं ते फक्त एकाच गोष्टीत, त्याच्या शेवटापासून तिची सुरुवात होती आणि तिच्या शेवटापासून त्याची सुरुवात होती.

तर श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि आता मात्र ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

सरकारनामा या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील अजय झंकार यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत डबल सीट या चित्रपटातील जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील स्पृहा जोशी यांनी लिहिलेलं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी.

0: सावरखेड एक गाव या चित्रपटातील कुणाल गांजावाला यांच्या स्वरातील दासू यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
0: गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जोगवा या चित्रपटातील हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील संजय पाटील यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

जोगवा या चित्रपटातील हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील संजय पाटील यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. श्रोते हो, या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, यानंतर ठीक 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय

आकाशवाणी मुंबई। मनोज अणावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित। एलएनजी पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय। व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात। विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण टीजनबाई यांचं निधन। आणि देशभरात पावसाचा जोर कायम, मुंबईसह अनेक ठिकाणी

0: जनजीवन विस्कळीत। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरुस्त पद्धतीनं वितरित केला। केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं।
1: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी। मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो।
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे। विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 286,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली। देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच दुर्गम भागांमध्ये विमान प्रवासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित उडान या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला। 28,840 कोटी रुपयांच्या या योजनेमुळे 100 पेक्षा जास्त विमानतळं आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केला। राजस्थानच्या जोधपूर इथं झालेल्या या कार्यक्रमात जोधपूर विमानतळावर नव्या टर्मिनल भवनाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत। यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते। सरकारच्या जैव इंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करायची सरकारची भूमिका आहे आणि आलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं। राजस्थानात एका कार्यक्रमात ते काल बोलत होते। इथेनॉल ही नवी संकल्पना नसून 100 वर्षांपेक्षा जास्त काळ याचा वापर होत आहे असं त्यांनी सांगितलं। ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्त्वाचा भागीदार आहे असं प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेझ यांनी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर अल्बानेझ यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं। भारत ही जगातली 4थी सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून या दोन देशांमधलं सहकार्य हे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पायावर उभं आहे असं यात म्हटलं आहे। व्यापार संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधलं सहकार्य हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरत आहे। हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी या दोन देशांमधले संबंध महत्त्वाचे आहेत असंही निवेदनात नमूद केलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार बहारीन कुवैत आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत। या दरम्यान ते या देशांचे परराष्ट्र मंत्री आणि नेत्यांबरोबर बैठका घेतील। भारताचे या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं तसंच स्थानिक घडामोडी आणि सामायिक हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसांमध्ये 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे। यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे। दरम्यान यात्रेकरूंचा 4था जत्था आज पहाटे जम्मूमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला। या टप्प्यावर 6,731 भाविक 291 वाहनांमधून पहलगाम आणि बालतल या दोन्ही मार्गांनी अमरनाथकडे रवाना झाले। दोन्ही मार्गांवर यात्रेसाठी आवश्यक सुरक्षा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। व्हेनेझुएलातल्या दुहेरी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2,954 वर गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर्हे रॉद्रिगेज यांनी दिली। या दुर्घटनेत 16,000 जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं। मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे। व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉद्रिगेज यांनी 7 दिवसात

0: चा दुखवटा जाहीर केला आहे. 24 जून रोजी 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या 2 शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलाला हादरवून सोडलं होतं. काँगो या देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1,528 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 239 रुग्ण बरे झाले आहेत तर 628 रुग्णांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय 185 संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे. अमेरिकेच्या 250 स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. पुतीन यांचे सहाय्यक युरी योशाको यांनी ही माहिती दिली. युक्रेनविरुद्धच्या संघर्षात लवकरात लवकर तोडगा निघाला तर दोन्ही देशांमधल्या व्यापक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल असं मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला आहे. भारतानं इंग्लंडसमोर ठेवलेलं 191 धावांचं लक्ष इंग्लंडनं 19 षटकांमध्ये पूर्ण केलं. आता भारत आणि इंग्लंडमधला पुढचा सामना येत्या मंगळवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेनं सामन्यातला एकमेव गोल केला. आता उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं कार्बो वेर्डेवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या 3 फेरीत एलिझे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारी 2 क्रमांकावर असलेली एलेना रिबाकी हिला 6-7, 6-1 अशा सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. तर अलेक्झांड्रा याला हिनं 3 क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियांतेक हिच्यावर 7-6, 6-2 अशी मात केली. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सोसायट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीत. त्यामुळे वाहतूक खोळंबल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. बुलढाणा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा आणि ओदिशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: विशेष संक्षिप्त

0: वित्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहकार्य करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट विजयी. आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
0: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्यावत करण्याचं काम सुरू झालं आहे. 29 जुलैपर्यंत चालणाऱ्या या कार्यात घरोघरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केलं आहे. दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी छत्रपती संभाजीनगर इथं या मोहिमेचा आढावा घेतला. विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. या मोहिमेअंतर्गत 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचं वितरण आणि संकलन करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित प्रगतीपथ दौऱ्याअंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री नेमुबेन बंभानिया छत्रपती संभाजीनगर इथं आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी शेंद्रा बिडकीन इथल्या ऑरिक सिटीमधल्या विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी केली तसंच विविध उद्योगांना भेट देऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डीएमआयसी अंतर्गत विकसित होत असलेल्या ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट यांचा विजय झाला. त्यांना 455 तर महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांना 134 मतं मिळाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध 38 विभागात शिक्षकांची 116 पदे भरण्यात येणार आहेत. 15 जुलैपर्यंत ऑनलाईन आवेदन मागवण्यात आले असून उमेदवारांची लेखी परीक्षा मुलाखतीद्वारे पदे भरण्यात येणार आहेत अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थ पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं आवेदन मागवण्यात आले असून याची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात उत्साहात राबवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं N8 इथल्या महानगरपालिका रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचं उद्घाटन झालं. पहिल्या दिवशी महानगरपालिका क्षेत्रात 84% तर जिल्हाभरात 94% लसीकरण पूर्ण झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गारखेडा इथली 1.16 हेक्टर आर इतकी शासकीय जमीन औद्योगिक आणि कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या उभारणीसाठी मंजूर करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. नवीन शैक्षणिक वर्षाचं जिल्ह्यातल्या शाळांमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चिवडा आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत झालं. इस्कॉन अन्नामृतच्या वतीनं हा खाऊ तयार करण्याच्या कामात महापौर समीर राजूरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे सहभागी झाले होते. या मान्यवरांनी शाळांमध्ये बालकांना हा खाऊ भरवून त्यांचं स्वागत केलं. शहरातल्या अनेक शाळांच्या प्रवेशद्वारांवर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून प्रवेश कमाली सजवण्यात आल्या होत्या. काही शाळांमध्ये घोड्यावरून तर काही शाळांमध्ये रथातून विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं गरवारे क्रीडा संकुल इथं योगाभ्यास करण्यात आला. जिल्हा प्रशासनातर्फे सामूहिक योगासनांचा सराव बीबीका मकबरा आणि विभागीय क्रीडा संकुल इथं आयोजित करण्यात आला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा प्रशासन आणि भारतीय योग संस्थान यांच्यातर्फे N8 इथल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात योग दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम झाला. यानिमित्त भारतीय योग संस्थांच्या वतीनं शहरातून योग दिंडी काढण्यात आली.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 2:15 वाजलेले आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत, भावधारा.

भाग्यश्री धारप यांच्या स्वरातील लीना रस्तोगी यांचं गीत आपण ऐकलत भावधारा या कार्यक्रमात. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरातील डॉक्टर जयराम चव्हाण यांचं हे गीत.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी बाभ बोरकर यांच्या गडद निळे या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, पावसाची पहिली चाहूल लागली की मन नकळत आकाशाकडे धाव घेतं. दूरवर दाटून आलेले ढग, वाऱ्याची सळसळ, झाडांच्या पानांतून उमटणारी कुजबूज आणि मातीचा तो दरवळणारा सुगंध, हा सगळा अनुभव मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. नाही अशाच पावसाळी क्षणाचं शब्दचित्र अक्षरशः आपल्यासमोर उभं करतात ते म्हणजे निसर्ग कवी बा भ बोरकर. बा भ बोरकरांची एक सुंदर कविता आहे, प्रसिद्ध आहे, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, गडद निळे. ऐकूया हीच कविता. गडद निळे जलत भरून आले, शीतल तनु छपल चरण अनिल गण निघाले. दीन लंगुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी. पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे, गडद निळे जलद भरून आले. धुंद सजल हसित दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा. तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे जलद भरून आले. उतट बघुनी हरि करुणा, हरित धरा हो गहना. मंदाकिनी वरुण धवल विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरून आले. रजत नील ताम्र नील, स्थिर पल जल पल सलील. हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेळ खेळे, गडद निळे जलद भरून आले. मीन चमकुनी उसळे, जलवलई रव मिसळे. नवथर रस रंग गहन, करीती नयन ओले. गडद निळे जलद भरून आले. धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकित. तृण विसरुनी जवळील ते, खिळवी गगनी डोळे. गडद निळे जलद भरून आले. टप टप टप पडती थेंब, मनी वनीचे विजती डोंब. वत्सलये वास भूमी आशीर्वच बोले, गडद निळे जलद भरून आले. शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले, गडद निळे जलद भरून आले. श्रोते हो, गोव्याच्या निसर्गरम्य भूमीत वाढलेल्या कवी बोरकरांच्या मनात निसर्गाविषयी अपार प्रेम. म्हणूनच त्यांच्या कवितेत निसर्ग हा फक्त वर्णनाचा विषय नाही, तर तो एक जिवंत सखा बनूनच वावरत असतो. आता हेच पाहा ना, या कवितेत गडद निळे जलद भरून आले ह्या पहिल्याच ओळीत कवी आपल्या नजरेसमोर पावसाने भरलेले निळेशार मेघ उभे करतात. ही केवळ ढगांची दाटी नाहीये बरं, तर जणू काही आकाशाने नव्या ऋतूचं स्वागत करण्यासाठी एक भव्य दरबारच सजवलेला आहे. शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले या ओळींकडे विशेषतः लक्ष वेधलं जातं. केवळ वारा नाही, तर अनिल गण म्हणजे अनेक वाऱ्यांचा समूहच जातोय. आणि तो कसा जातोय? तर अतिशय चपळतेने जातोय. आणि यात वाऱ्याला चपळ चरण अशी प्रतिकात्मक उपमा देखील दिली आहे. आणि इतकंच नाही तर त्याची तनू म्हणजे त्याचं शरीर आहे तरी कसं, तर अतिशय थंड. ही संपूर्ण कविता विशिष्ट गेयतापूर्ण आहे हे आपल्याला लक्षात आलंच असेल. गडद निळे ह्या अनुप्रास अलंकारामुळे ही कविता आणखीनच खास वाटते. मराठी कवितेवर, विशेषतः पावसाच्या कवितांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच अगदी पाऊस म्हटला ना किंवा पावसाळी हवामान देखील झालं तरी ही कविता आपोआप डोळ्यांसमोर येतेच.
0: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी बाभ बोरकर यांच्या गडद निळे या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ.

आकाशवाणी गायक वृंद यांच्या समूह स्वरातील डॉक्टर जयराम चव्हाण यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. श्रोते हो, दुपारचे 1:55

0: निर्वाण कर।
1: आयसी अक्षरे रसिके कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। श्रोते हो, दुपारचे 2 वाजून गेलेले आहेत। आता पुनःप्रसारित करीत आहोत कृषीवाणी। कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आहे घेवडा लागवड तंत्र।
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेंगवर्गीय भाजीपाला पिकांपैकी घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्पन्न देणारे पीक आहे। महाराष्ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये श्रावण घेवड्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। घेवड्याच्या कोवळ्या शेंगांची भाजी तसेच सुकलेल्या दाण्यांची उसळ ही लोकप्रिय आहे। घेवड्याच्या पानांचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी करता येतो। शेंगांमध्ये अ आणि ब जीवनसत्व, लोह आणि चुना ही खनिज तसेच भरपूर प्रथिने आढळतात। घेवडा हे पीक हलक्या ते मध्यम मजदुराच्या पाण्याचा उत्तम निचरा असणाऱ्या जमिनीत उत्तम प्रकारे येतं। अतिभारी जमिनीत झाडांची वाढ भरपूर होते, परंतु शेंगा कमी लागतात। जमिनीचा सामू 5.5 ते 6 दरम्यान असावा। घेवडा हे थंड हवामानात आणि पावसाळ्यात येणारं पीक असून 15 ते 40 सेल्सिअस तापमानात हे पीक चांगलं येतं। अति थंडी आणि अति उष्ण हवामान या पिकाला मानवत नाही। महाराष्ट्रात या पिकाची लागवड 3 हंगामात होते। खरीप हंगामासाठी जून जुलै महिन्यात, रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात आणि उन्हाळी हंगामात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात घेवड्याची लागवड करतात। प्रति हेक्टरी 40 किलो बियाणं लागतं। टोकण पद्धतीने लागवड केल्यास हेक्टरी 25 ते 30 किलो बी लागतं। पूर्व मशागत करताना जमिनीची उभी आडवी नांगरट करून कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळं फोडून जमीन भुसभुशीत करावी। जमिनीत 15 ते 20 टन प्रति हेक्टरी या प्रमाणात शेणखत मिसळावं। खरीप हंगामात पिकाची पेरणी पाभरीने अथवा टिफणीने पहिला पाऊस पडून गेल्यावर जमीन वाफशावर आल्यावर करावी। पेरणी करताना 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर आणि 2 झाडातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवावं। यानंतर विरळणी करून 2 झाडात 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं। टोकण पद्धतीने पेरणी करताना बिया 2 ते 3 सेंटीमीटर खोलीवर पेराव्यात। सर्वसाधारणपणे हेक्टरी 720 किलो बियाण्याचं आणि 630 किलो पाल्याचं उत्पादन देणाऱ्या घेवड्याचं पीक जमिनीतून 66 किलो नत्र, 27 किलो स्फुरद आणि 55 किलो पालाश शोषून घेतं। यावरून घेवड्याच्या पिकाला जमिनीतून लागणाऱ्या मुख्य अन्न घटकांची आवश्यकता लक्षात येते। घेवड्याच्या पिकाला 40 टन शेणखत, 50 ते 54 किलो नत्र, 50 ते 100 किलो स्फुरद आणि 50 ते 110 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावं। स्फुरद आणि पालाश पूर्ण आणि अर्धा नत्र पेरणीच्या वेळी द्यावा आणि उरलेला अर्धा नत्र बी उगवल्यानंतर 3 ते 4 आठवड्यांनी द्यावा। घेवड्याच्या पिकाची मुळं जमिनीत उथळ वाढत असल्यामुळे पिकाला जास्त पाणी दिल्यास ते मुळांना अपायकारक ठरतं। मात्र फुलोऱ्याच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास फळधारणा कमी प्रमाणात होते, म्हणून घेवड्याच्या पिकाला फुले येण्याआधी पाणी द्यावं। तसंच पावसाळ्यात जमिनीतील पाण्याचा निचरा होणं आवश्यक असतं। खरीप हंगामातील घेवड्याच्या पिकाला पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही, परंतु उन्हाळी हंगामातील पिकाला 8 ते 10 दिवसांच्या अंतराने आणि जमिनीच्या मजदुरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात। खरीप हंगामात पिकांची पेरणी केल्यानंतर 15 दिवसांनी विरळणी करावी। खरीप हंगामात तणांचा योग्य वेळी बंदोबस्त करणं आवश्यक आहे। 1 ते 2 खुरपण्या देऊन तण काढावं आणि पेरणीपूर्वी तणनाशकांची फवारणी करावी। खरीप हंगामात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास आणि योग्य प्रमाणात पाण्याचा निचरा न झाल्यास चर खोदून पाणी शेताबाहेर काढून द्यावं।
1: घेवडा लागवड तंत्र याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकलीत। वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव। हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून। श्रोतेहो, दुपारचे 2:05 झालेली आहेत। आता पुनःप्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा।
3: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केस

0: माणसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते, मातीचा सुगंध दरवळ आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. पावसाळा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पावसामुळे निसर्ग ताजा तवाना होतो, त्याच पावसाळ्यात आपली त्वचा आणि केस मात्र अनेकदा का त्रस्त होतात? हा ऋतू आपल्या त्वचा आणि केसांसाठी काही आव्हानेही घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका काय परिणाम होतो. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस खूप गळायला लागतात. हे नेमके का होते? आयुर्वेदात वर्षा ऋतू हा अत्यंत महत्वाचा ऋतू मानला आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दमट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचनशक्ती यांचा परिणाम होतो. वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचा प्रकोप होतो आणि पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावतो. पचन नीट न झाल्यास शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्वचा आणि केस हे आपल्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. अनेकांना चेहरा तेलकट होणे, मुरूम येणे, त्वचेवर चिकटपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू होतात. काही व्यक्तींमध्ये मात्र त्वचा निस्तेज दिसणे, खाज येणे किंवा त्वचा नाजूक होणे अर्थात संवेदनशीलता वाढणे असे बदल दिसू शकतात. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे पोषण आपण जे खातो त्यातून मिळते. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा धातूंचे पोषण नीट होत नाही. त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचा, केस आणि नखांवर दिसून येतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. या दमट वातावरणामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरूम, पुरळ यांची समस्या वाढू शकते. पायाच्या बोटांमध्ये, काकेत, मानेच्या घड्यांमध्ये खाज किंवा लालसरपणा दिसू शकतो. याचे कारण केवळ बाह्य स्वच्छता नसून अंतर्गत असंतुलनही असू शकते. केसांबाबतीतही असेच आहे. पावसाळ्यात केस वारंवार ओले होतात. वातावरणातील ओलावा आणि घाम यामुळे टाळूवर तेल साचते, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा वाढणे, खाज येणे आणि केस गळती वाढणे या समस्या निर्माण होतात. आयुर्वेद आपल्याला सांगतो की ऋतू बदलला की ऋतुचर्या, दिनचर्याही बदलली पाहिजे. तशीच त्वचा आणि केसांची काळजीही बदलायला हवी. एक महत्वाचा गैरसमज आहे, तो म्हणजे पावसाचे पाणी शुद्ध असते. प्रत्यक्षात वातावरणातील धूळ, धूर, प्रदूषण आणि विविध कण पावसाच्या पाण्यात मिसळलेले असू शकतात. त्यामुळे वारंवार पावसात भिजल्यास केसांची गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी ही केवळ बाहेरून लावायच्या उत्पादनांवर अवलंबून नसते. योग्य आहार, स्वच्छता, पुरेशी झोप आणि ऋतुचर्या पाळणे तितकेच आवश्यक असते. लक्षात ठेवा, ऋतू बदलतो तेव्हा शरीराच्या गरजाही बदलतात. त्या ओळखून काळजी घेतली तर पावसाळाही आरोग्यदायी आणि आनंददायी ठरू शकतो. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2:10 झालेली आहेत. आता पुनः प्रसारित करीत आहोत परिसर.
3: श्रोते श्रोतेहो परिसर कार्यक्रमात

0: स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपला आजपासून चार भागांसाठीचा विषय आहे पर्यावरण पूरक पंढरीची वारी. काय यशोते हो, आता आषाढी वारीचे दिवस अगदी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि पांडुरंग भक्तांची तयारीसाठी लगबग सुरू आहे. आपण ऐकतो की पालखी सोहळा म्हणजे एक चालतं बोलतं वाचतं गाजतं शहरच. हे शहर वारी मार्गावर पुढे पुढे मार्गक्रमण करत असतं. ज्या ज्या गावातून शहरातून ही भक्तांची मांदियाळी जात असते तिथे तिथे भक्तिभाव अगदी उचंबळून येत असतो. पण त्याचबरोबर या वारकऱ्यांसाठी ज्या सोयीसुविधा करतात त्या करत असताना वारी पुढे सरकल्यावर या मार्गावरती अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्लॅस्टिक आणि निर्माल्याचे ढीग याही समस्यांना सामोरं जावं लागतं. वारीत वारकरी होऊन चालणं हे जितकं आनंददायक तितकंच ही अस्वच्छता दूर करून त्यावर उपाय शोधून पुन्हा तो परिसर स्वच्छ करणं ही पण ईश्वर भक्तीच सेवा आहे असे विचार करणारेही पांडुरंग भक्त आहेत. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी ही अशीच एक सेवाव्रती संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान शोधण्याचं कार्य सेवा म्हणून करते. गेली 13 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. याचे अध्यक्ष प्रशांत अवचटजी आपल्या परिसर कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा तपशील आपल्याला देणार आहेत. नमस्कार अवचट सर.
1: रामकृष्ण हरी.
0: अवचट सर, वारी मार्गावर होणारं जे निरनिराळं प्रदूषण आहे ज्याबद्दल मी आता बोललो, ही समस्या किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं?
1: नाही, एकतर वारी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक गाभा आहे. तर वारी ही 40 वर्षापूर्वी पण होती, वारी ही 40 वर्षानंतरही राहणार आहे. पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही थर्माकोलचं ताट नव्हतं, एकही प्लॅस्टिकची पिशवी नव्हती आणि खऱ्या अर्थानं ती निसर्ग वारी होती.
0: खरं
1: म्हणजे कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण न करता हा सगळा समाज एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. वारकरी हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक वाहक आहे. म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली हा वारकरी लोकांना शिकवतो. आता हे कसं काय, तर स्वाभाविकपणे वारीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस चालायचं असतं त्यावेळेस तुमच्या गरजा कमीत कमी पाहिजेत, कारण रोज तुम्हाला 15-20 किलोमीटर चालायचंय. त्याचबरोबर तुमचा आहार नियंत्रित पाहिजे, कारण तुम्हाला तुमची तब्येत नीट राखायची आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एका अर्थानं परचेसिंग जे आहे हे परचेसिंग होत नाही, आणि परचेसिंग जिथे कमी आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय कमी आहे. त्यामुळं एका अर्थानं वारकरी हा पर्यावरणपूरक जीवनशैली जी आहे ही जीवनशैली जगायला शिकवतो. आणि खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला हाच विचार दिलाय की संयमी जीवन जगा. संयम म्हणजे काय, की ज्या गोष्टींची मला गरज नाहीये अशा अनावश्यक गोष्टी मी माझ्या जीवनातून त्याचं परचेसिंग टाळलं पाहिजे. मला वाटतं हेच एका अर्थानं पर्यावरणपूरक जीवन वारकरी आपल्याला शिकवत असतो. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की ज्या गावातून वारी पुढे निघून जाते त्या गावात टनेजवर प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा केला जातो.
0: हो.
1: आणि हा सगळा कचरा जो आहे हा सगळा कचरा अविघटनशील आहे. हा सगळा कचरा निसर्ग चक्रात कुठेही विघटन पावत नाही. ज्या वेळेस ही सगळी जनावरं, भटकी जनावरं असेल, त्या आसपासच्या गावातली जनावरं असतील, ती जनावरं ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या प्लेट सहित ते अन्न खातात.
0: बरोबर.
1: आणि हे त्यांचं अन्न नाहीये. आणि हे पोटात गेल्यामुळे जवळजवळ 550 जनावरं आतापर्यंत या वारी मार्गावर मृत झालेली आहे.
0: बरोबर.
1: कुणी या गोष्टी जाणून बुजून करतय असं नाही.
0: बरोबर.
1: पण सहज उपलब्धता
0: नकळत होत आहे.
1: नकळत होत आहे. आणि याचे दुष्परिणाम काय होणार आहे?
2: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं मुनीश शर्मा. मुख्य समाचार. होर्मुज जल डमरू मध्य से तरल प्राकृतिक गैस की आपूर्ति फिर शुरू होने के बाद सरकार ने एलएनजी पर लगी आपातकालीन पाबंदियां हटाई. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान ने विकसित भारत रोजगार और आजीविका मिशन ग्रामीण अधिनियम के तहत राज्यों को 25,000 करोड़ रुपए की सहायता जारी की. केंद्र सरकार ने मेटा को इंस्टाग्राम से बच्चों के शोषण से जुड़े विज्ञापन हटाने का आदेश देते हुए 7 दिन के भीतर जवाब मांगा. छत्तीसगढ़ की सुप्रसिद्ध पंडवानी गायिका तीजन बाई का निधन. राष्ट्रपति, उपराष्ट्रपति और प्रधानमंत्री ने

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक संगीत आत्ताच आपण ऐकलात पार्वती शंकर यांनी गायलेला राग मध्यमावती आणि नीलांबरी. त्यांना मृदंगमची साथ होती NS कल्याणरमन यांची आणि व्हायोलिनची साथ होती शारदा मुरली यांची. कर्नाटक संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 3 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलएनजी पुरवठ्याचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक 1 तास थांबवण्यात आली होती. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वेसेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा

0: वाढून 13% गेला आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 mm पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा दोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात शुक्रवारी वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. नेरळ हद्दीतल्या पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे हे पर्यटक अडकले होते. स्थानिक आणि प्रशासनानं दोरांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढलं. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे गेले 4 तास हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे महामार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. आज सकाळी 11 वाजताच्या स्थितीनुसार खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री भुईसावडा घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. हवामान विभागानं आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नाशिक, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
1: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
1: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,50,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता, पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि काम तात्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांची काल मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 200 वर्षांहून अधिक प्राचीन या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्रबुद्धे यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांचा पराभव केला. यावर्षी संस्थेच्या सदस्यत्वासाठीच्या अर्जांमध्ये झालेली वाढ आणि निवडणुकीतल्या पॅनल्सना मिळालेला राजकीय पक्षांचा पाठिंबा यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर

0: संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात सुमारे 30 ते 35 हजार वारकरी यात सहभागी झाले. पुष्पवृष्टी, टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून जवळपास 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुबईवरून आलेल्या या महिलेची झडती घेतली. तिच्याकडे 4 किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळून आलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचं आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25 हजार कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता अस्मिता वाहिनीची पहिली सभा आम्ही समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत ठीक संध्याकाळी 5 वाजता. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता पुन्हा भेटूयात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो नमस्कार, शुभसंध्या. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या.

0: नमस्कार, मी मनोज अणावकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरस्त पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसात 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वेसेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती आली होती, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं होतं. याबरोबरच हे आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 5:02 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात कर्नाटक संगीतमध्ये मालती कृष्णा मोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग गोवळा, किरवाणी आणि विजयनगरी. यांना मृदंगमची साथ दिली आहे रोहित प्रसाद यांनी. तर ऐकूया मालती कृष्णा मोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग गोवळा, किरवाणी आणि विजयनगरी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मालती कृष्णा मोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग गवळा किरवाणी आणि विजयनगरी ऐकलात. यांना मृदंगमची साथ दिली होती रोहित प्रसाद यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, जल है तो कल है हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. पाणी हे निसर्गानं मानवाला दिलेलं सगळ्यात मोठं मौल्यवान असं वरदान आहे. अन्नाशिवाय माणूस काही आठवडे जगूच शकतो, पण पाण्याशिवाय जगणं कठीण आहे. आपल्या पृथ्वीवर 71% भाग हा पाण्यानं व्यापलेला असला तरी पण त्यापैकी फक्त 2.5% पाणी हे गोड पाणी अर्थात पिण्यासाठी योग्य असं पाणी आहे. त्यात सुद्धा 1% कमी पाणी आपल्याला सहज उपलब्ध होतं. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि बेजबाबदार वापरामुळं आज पाण्याचं संकट जगभर गंभीर बनलंय. आणि म्हणूनच पाणी वाचूया हा फक्त नारा नसून काळाची गरज बनली आहे. आता याच पाण्याचं महत्व सांगणारा संवाद आपण ऐकणार आहोत. जलसंवर्धन काळाची गरज, पाणी बचतीसाठी किंवा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, नेमकी पाणी टंचाई का जाणवतीये यावरती डॉक्टर VN शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं मत आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी ऐकूयात हे छान असं गाणं.

0: तर फ्रेंड्स, पाऊस सुरू झाला किंवा काळ्या मेघांनी जरी पाणी बरसवलं तरी त्या पाण्याचा योग्य वापर मात्र आपल्यालाच करायचा आहे. आणि जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा त्या पाण्याचा वापर आपल्याला पुढे कसा करता येईल याविषयी सुद्धा आपणच काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जिथे पाऊस खूप पडतो त्या ठिकाणचं पाणी दुष्काळग्रस्त भागांमध्ये कसं वापरता येईल हा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्याचबरोबर पाणी वाचवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच याच विषयीचा संवाद आज आपण ऐकणार आहोत. तर फ्रेंड्स, श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने या दोघीही या जलसंकटावरती एक संवाद आपल्याशी साधणार आहेत. तर आपल्या या मैत्रिणींचा संवाद लगेचच ऐकूया.
1: आई, अग आई, आई, अग आई, किती वेळा सांगायचं चावी चालू ठेवून किचन कट्ट्यावर अशी भांडी धुवू नको म्हणून. टब भरून पाणी घे आणि ओट्यावर बसून निवांत भांडी घास, असं पाणी वाया जात.
2: कॉलेजमधून आली नाहीस तोपर्यंत सुरू झालं बघ तुझं पोटी पुराण. तुला माहीत आहे ना, मागील आठवड्यातच तुझ्या बाबांनी 2000 लिटरची टाकी बसवली, मग आता कशाला संपेल पाणी?
1: अगं आई, बंगल्यावर टाकी मोठी बसून काय होणार आहे, मुळात पाऊस पडायला हवा ना. पाऊस म्हणजे ही जल देवता. सजीवांच्या जीवनातील सर्व घटना पाण्याशी जोडल्या गेल्या आहेत. पाणी हा सुखी आणि समृद्ध जीवनाचा आधार आहे. आता मात्र जगासमोर पाण्याचे संकट आवासून उभे आहे. जलाशय सुकत चालले आहेत, बागा जंगले उजाड होत आहेत. पावसाचे ढग नुसतेच येतात आणि जलवर्षाव न करताच माघारी जात आहेत.
2: अगं पोरी, आता सुरू झालाय ना पाऊस, होईल की सगळीकडे पाणी पाणी. उगाच पाणी नाही म्हणून नको दंगा करू.
1: अगं आई, पाणी हेच आपले जीवन आहे. पाणी हा निसर्गाने दिलेला सर्वात मोठा ठेवा आहे. पाण्याशिवाय कोणत्याही सजीवाच्या जीवनाची कल्पना करणे शक्य नाही. मानवी शरीर, शेती, उद्योग, पर्यावरण सगळ्यांचा आधार पाणीच आहे. मानवी शरीराचा 60-70% भाग पाण्याने बनलेला आहे. रक्ताभिसरण, पचन, तापमान नियंत्रण या सर्व क्रियांसाठी आपल्या शरीरात सुद्धा पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती पूर्णतः पाण्यावर अवलंबून आहे. आपली प्राचीन संस्कृती नद्यांच्या काठीच विकसित झाली आहे. भारतीय संस्कृतीत नद्यांना माता मानून पाण्याला धार्मिक महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणूनच दररोज गंगा आरती केली जाते. पाण्याच्या समृद्धीमुळे जंगल, वृक्ष, सुमधूर फळे आणि सुवासिक फुले आपल्याला मिळतात. ऋतुचक्र, हवामान आणि निसर्गात पर्यावरण संतुलन राखले जाते.
2: होय ग होय, लई गुणाची लागली सांगायला. जणू तू आणि मीच पत्कूर घेतलाय पाणी वाचवायचा. चल हू बाजूला, मला माझं काम करू दे. 4 भांडी काय लागली धुवायला तर हिनं चांगलं कीर्तनच चालू केलं.
1: अगं, निव्वळ 4 भांडी असं नको म्हणू. या पाण्याचा शेती वापरासाठी, वीज निर्मितीकरिता, पिण्याचे पाणी, औद्योगिक वापरासाठी अशा सर्व ठिकाणी वापर केला जातो. म्हणून प्रत्येकाने पाणी जपून वापरायला हवे. मनुष्य हा जन्मापासून मृत्यूपर्यंत पाण्याचा वापर करतो. मृत्यूनंतरही तोंडात शेवटचे पाणीच पाजले जाते, माहिती आहे ना?
2: लागली जिवंतपणी मरणाच्या गोष्टी करायला. 4 घास सुखानं खा की.
1: अग आई, केवळ तुला आणि मला 4 घास सुखाचे मिळून कसे चालेल? पुढच्या पिढ्यांना सुद्धा सुखाचे दिवस यायला हवेत ना. आता मी काय सांगते ते

0: जरा नीट ऐक. जगातील सुमारे 97% पाणी खारट आहे किंवा ते पिण्यायोग्य नाही. हिम नदी हा पाण्याचा मोठा साठा आहे, पण जागतिक तापमान वाढीमुळे हिम नद्या वेगाने वितळत आहेत. एकूणच काय, जगाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 18% लोकसंख्या ही भारतात आहे, पण पाणी साठा मात्र केवळ 4% आहे. याचाच अर्थ आपला भारत देश हा पाण्याच्या टंचाई असलेल्या देशांपैकी एक आहे. यातूनच उपलब्ध पाणी साठ्यातील 80% साठा हा शेतीसाठी वापरला जातो आणि ती काळाची गरज आहे. शासन सुद्धा आपला देश स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावा यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेच की. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 95 दशलक्षाहून अधिक शौचालयांची उभारणी केली. जल जीवन अभियान अंतर्गत व्यापक घरगुती नळ पाणी जोडणी केली. यामुळे स्वच्छता, आरोग्य सुधारले आणि दूरवरून पाणी आणण्यासाठीचा वेळ वाचला आहे.
1: अगं लेकी, तुझं सगळं मला पटतंय, पण पाणी टंचाई तर कायमच आहे, जणू पाचवीलाच पुजल्या बघ.
0: हा, आत्ता तुझी गाडी रुळावर आली म्हणायची. आता ही पाणी टंचाई कशामुळे होते ते ध्यानात घे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, तसा पाण्याचा वापर सुद्धा वाढत आहे, पण पाण्याचे सोर्स मात्र आहे तेवढेच आहेत, त्यात काही वाढ होत नाही. बेसुमार वृक्ष तोडीमुळे जंगले नाहीशी होत आहेत आणि दुसरीकडे मोठमोठ्या बहुमजली इमारती उभारण्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे. शहरी आणि व्यापारीकरणामुळे सुद्धा पाण्याची मागणी वाढली आहे. कारखान्यांचे रसायने, सांडपाणी नदी तलावात सोडल्याने चांगले पाणीही वापरण्यायोग्य राहत नाही. परिणामी जलप्रदूषण होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होतोय. जुनी यंत्रसामुग्री आणि पुरेशा गुंतवणुकीचा अभाव हे एक मोठे आव्हान बनत चालले आहे. शहरीकरणामुळे राज्य आणि राष्ट्रीय मार्गाबरोबरच गावांतर्गत रस्ते सुद्धा आता सिमेंटचे बनविले जात आहेत, त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही तर ते थेट वाहून जाते. एकतर पाणी जमिनीत मुरत तर नाहीच, पण घरोघरी मारल्या जाणाऱ्या बोरिंगमुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. अशी एक ना अनेक मानवनिर्मित तर काही निसर्गनिर्मित कारणे तसेच हवामान बदलाचा परिणाम यामुळे सुद्धा पाणी टंचाई होत आहे. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत हे विसरून चालणार नाही बरं.
1: मग आता तू काय करायचं ठरवलंयस ते सांग. ही भांडी न धुताच ठेवू का तशीच, म्हणजे तुझी पाणी टंचाई दूर होईल?
0: अगं आई, अशी चिडचिड करू नको, जरा शांत हो. आणि या भारत देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी मिळून काय करायला हवे ते आता ऐक. सर्वप्रथम आपण जलसाक्षर होऊया, म्हणजे पाण्याचे महत्त्व जाणून घेऊया. पाण्याची बचत करण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपल्या सवयीमध्ये थोडा बदल करूया. पाण्याचा गैरवापर थांबवूया. आपल्या घरात अनावश्यक ठिकाणी चालू असणाऱ्या तसेच रस्त्याने जाताना चालू दिसणाऱ्या अशा पाण्याच्या सर्व जाव्या नीट बंद करूया. घरातील, अंगणातील नळ बंद ठेवणे, गळती दुरुस्त करणे आणि आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादली वापरणे यासारख्या साध्या सवयीमुळे दरमहा 1000 लिटर पाण्याची बचत होऊ शकते.
1: बरं सांगतेस.
0: आपण ब्रश करताना, धुनी भांडी करताना नळ चालू ठेवल्याने मिनिटाला 6 लिटर पाणी वाया जाते. हेच पाणी आपण वाचवू शकतो ना. आंघोळीसाठी शॉवरऐवजी बादलीचा वापर करूया. शॉवरमुळे मिनिटाला 17 लिटर पाणी वाया जाते. ही गोष्ट प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवी. आपल्या अवतीभोवती जर पाण्याची गळती सुरू असेल तर संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून देऊन ती वेळीच दुरुस्त केल्याने वाया जाणारे 1000 लिटर पाणी वाचवता येईल. पावसाचे पाणी छतावरून वाया जाऊ न देता ते जमिनीत मुरवण्याची व्यवस्था करूया. पाणी साठवण हा जलसंवर्धनाचा प्रभावी उपाय होऊ शकतो.
1: होय की ग, बरोबर आहे की तुझं, आपण असं करूच शकतो.
0: अजून ऐक, स्वयंपाकापूर्वी भाज्या अगर फळे धुतल्यानंतर ते पाणी फेकून देण्याऐवजी आपल्या बागेतील अगर कुंडीतील झाडांना घालूया. घरातील AC यंत्रणेतून बाहेर पडणारे पाणीही झाडांसाठी चालते बरं का. दररोज आपली वापर

0: माझे आणि माझ्या भावी पिढीचे
1: कल्याण होणार आहे,
0: कल्याण होणार आहे.
1: जय हिंद, जय भारत.
0: तर फ्रेंड्स, आताच आपण आपल्या दोन मैत्रिणींनी म्हणजे सिद्धी राजमाने आणि श्रावणी राजमाने यांनी सादर केलेला संवाद आपण ऐकलाय. फ्रेंड्स, जलसंकट आले दारी, निभाऊ आपली जबाबदारी, हे आपण लक्षात ठेवायचंय आणि त्यासाठी हा संवाद आपल्याला उपयोगी पडेल. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणात वापरलं जातं गाड्या धुवायला, किंवा आत्ता जो आपण संवाद ऐकला आहे आई आणि मुलीमधला, तिथे सुद्धा बऱ्याचदा घरगुती कामांसाठी गरजेपेक्षा जास्त पाणी वापरलं जातं. मग अशा वेळेला आपण ते टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. याविषयी तज्ज्ञांचं मत सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय. तर फ्रेंड्स, याच विषयी डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आता आपण ऐकूयात.
2: जगाच्या तुलनेत भारतात आणि भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो. मागील वर्षी तर अतिवृष्टी झाली, अनेक ठिकाणी पूर आले, तरी देखील महाराष्ट्राला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं. भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला असताना सुद्धा पाणी टंचाई येण्यापाठीमागे जी कारणं आहेत ती कारण आपणच तयार केलेली आहेत. यातील सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे झाडांचं घटणारं प्रमाण. झाडांच्या मुळ्या ह्या नैसर्गिक पाईपलाईन म्हणून काम करतात. पावसाळ्याच्या दिवसात पावसाचं पाणी त्या जमिनीत घेऊन जातात, तर उन्हाळ्याच्या दिवसात किंवा पाऊस नसताना त्यांना गरज असते तेवढं पाणी जमिनीतून काढून घेतात. त्याचबरोबर ही झाडं जी आहेत, ही झाडं वातावरणातील आर्द्रता टिकवून ठेवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम करत असतात. मात्र झाडांचं गावातलं, खेड्यातलं, शहरातलं आणि सर्वात महत्वाचं जंगलातलं प्रमाण घटल्यामुळं वातावरणातील आर्द्रता कमी झाली आणि त्यामुळं बाष्पीभवनाचा वेग हा सातत्यानं वाढत आहे. त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ जशी होत आहे, तसेच आपण आपल्या अधिक चांगल्या सोयी सुविधासाठी काँक्रीटचे रस्ते तयार करत आहोत. या रस्त्यामुळं जी उष्णता सूर्यापासून येत असते ती उष्णता वातावरणामध्ये टिकून राहते आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा दर सातत्यानं वाढत आहे. दुसरं महत्वाचं कारण जे आहे ते पाण्याचा अविवेकी वापर. शेती असेल, घरातल्या कारणांसाठी असेल किंवा उद्योगांसाठी असेल, आपण पाणी मोठ्या प्रमाणात वापरत आहोत. सर्वसाधारणपणे प्रतिमानशी 130 लिटर पाणी हे प्रतिदिन

आपल्याला वापरासाठी लागतं. मात्र आज अनेक स्थानिक स्वराज्य संस्था ह्या 170 पासून ते 200 लिटर पर्यंत पाणी पुरवतात आणि हा पाण्याचा वाढता वापर सुद्धा पाणी टंचाईच्या मुळावर येत आहे. जमिनीतील शुष्कता सुद्धा या कूपनलिकातून उपसलेल्या पाण्यामुळे वाढत आहे. हे कूपनलिकातून उपसलं जाणारं पाणी जमिनीमध्ये पुनर्भरित होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात जमिनीची शुष्कता वाढून बाष्पीभवनाचा दर पुन्हा वाढताना आपल्याला दिसतो. शेतीमध्ये घेतली जाणारी पिकं हे सुद्धा पाणी टंचाईला कारणीभूत ठरत आहेत. ऊस, केळी, हळद, द्राक्ष अशी जास्त पाणी लागणारी पिकं घेण्यापाठीमाग सर्वच शेतकरी बंधूंचा कल दिसतो. ही पिकं घेण्याला हरकत असण्याचं कारण नाही, मात्र त्यासाठी पाण्याचा वापर हा शास्त्रीय पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञान वापरून केला गेला पाहिजे. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. अशी परिस्थिती भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा येण्याची शक्यता दिसते आणि हे टाळायचं असेल तर सर्वात

0: घेण्याला हरकत असण्याचं कारण नाही, मात्र त्यासाठी पाण्याचा वापर हा शास्त्रीय पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञान वापरून केला गेला पाहिजे. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. अशी परिस्थिती भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता दिसते, आणि हे टाळायचं असेल तर सर्वात पहिलं कूपनलिकांच्या बाबतीत शासकीय नियम काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे. 200 फुटापेक्षा जास्त खोलीच्या बोअरवेलवरती बंदी आणली पाहिजे. शेतीमध्ये पाण्याचा अतिशय जपून वापर करायला पाहिजे. घरामध्ये सुद्धा पाणी काटकसरीनं वापरलं गेलं पाहिजे. महापालिकेनं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेनं स्वच्छ केलेलं पाणी जे पुरवलं जातं ते पाणी केवळ पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठीच वापरलं गेलं पाहिजे. शेतात बांध आणि बांधावर झाडं, जंगलामध्ये झाडं ही आपण वाढवली पाहिजेत, आणि ही झाडं सुद्धा स्थानिक वनाची असली पाहिजेत. हे जर आपण केलं नाही तर भविष्यामध्ये पुन्हा पुन्हा अशीच भीषण पाणी टंचाई आपल्याला पाहावी लागेल.
1: फ्रेंड्स, डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आत्ताच आपण ऐकलं. तर पाणी बचतीचं महत्व आपल्याला कळलेलं आहे. फ्रेंड्स, पाणी वाचवा पाणी वाचवा हे आपण बऱ्याच वर्षापासून ऐकतोय, पण कृतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय, आणि यासाठी ऍक्शन मोडवरती आपण येणं गरजेचं आहे, आणि हे आपल्याला म्हणजे तरुण पिढीला नक्कीच शक्य आहे. फ्रेंड्स, पाण्याचं महत्व, पाणी बचतीचा सल्ला आपल्याला कळलेला आहे आणि तो आपण अंमलात आणणार आहोत या गॅरंटीसह आज मी इथेच थांबतीये. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके, ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. पुन्हा आपण भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
1: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
4: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: श्रोते हो, ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 अंग्रेजी समाचार ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.

0: साल लगे थे, लेकिन मुझे आप सब पर गर्व है। एक साल दो साल नहीं, पहले दिन ही विकसित भारत जी राम जी योजना एक साथ पूरे देश में लागू हो गई। 100 दिन नहीं, अब 125 दिन रोजगार, 5 साल में 7.5 लाख करोड़ से ज्यादा की राशि 2,86,000 पंचायतों में ठीक से लग गई, तो गांव संपूर्ण विकसित हो जाएंगे, समृद्ध और विकसित गांव का निर्माण हो जाएगा।
1: केंद्र सरकारने या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारनेही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन चव्हाण यांनी केलं। VBGRAMJI कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्ली जवाहरलाल नेहरू स्टेडियम इथं फिट इंडिया संडेज ऑन सायकल हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमांतर्गत दिल्लीत 9,000 अधिक नागरिकांनी सामुदायिक धावणे आणि सायकल फेरीत सहभाग घेतला। मांडविया यांनी यावेळी बोलताना 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला। कोणत्याही देशाला विकसित राष्ट्र म्हणून ओळख मिळवण्यासाठी त्या देशातल्या नागरिकांचं आरोग्य उत्तम असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। SNDT महिला विद्यापीठाच्या 111 स्थापना दिनानिमित्त आज पुण्यात आयोजित कार्यक्रमात भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण तसंच इनोव्हेशन महाकुंभाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांच्या हस्ते झालं। भारतरत्न महर्षी कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेलं कार्य हे सामाजिक परिवर्तनाचं नव्हे तर राष्ट्रनिर्मितीचं कार्य होतं। स्त्री शिक्षणाच्या या महान परंपरेला पुढे नेत SNDT महिला विद्यापीठानं शिक्षण संशोधन नवोपक्रम आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात देशासाठी आदर्श कार्य केल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले। इनोव्हेशन महाकुंभ 2.0 हे संशोधनाचं उद्योगांमध्ये कल्पनांचं उपयुक्त उपायांमध्ये आणि तरुणांच्या संकल्पनांचं स्टार्टअपमध्ये रुपांतर घडवणारं प्रभावी व्यासपीठ असल्याचं सांगत विकसित भारत 2047 साकार करण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील विकास अपरिहार्य असल्याचं राज्यपालांनी यावेळी नमूद केलं।

0: अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आज महत्वाचा टप्पा गाठण्यात आला. विक्रोळीमध्ये भारतातल्या सर्वात मोठ्या रेल्वे टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं भूमिगत बोगद्याच्या खोदकामाला प्रारंभ झाला. 13.6 मीटर व्यास आणि सुमारे 3100 टन वजनाचं हे अत्याधुनिक मिक्स शील्ड टनेल बोरिंग मशीन विक्रोळी ते बीकेसी दरम्यान सुमारे 6 किलोमीटर लांबीचा बोगदा खोदणार आहे. हा बोगदा दाट लोकवस्ती, रस्ते, मिठी नदी आणि अन्य महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या खालून जाणार आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे बोगदा खोदणं आणि कॉन्क्रीट रिंग बसवणं ही दोन्ही कामं एकाच वेळी होणार असून त्यामुळे सुरक्षितता आणि कामाचा वेग वाढणार आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील 21 किलोमीटरच्या भूमिगत बोगद्याच्या उभारणीत हा टप्पा महत्वाचा मानला जात आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: छत्तीसगडच्या सुप्रसिद्ध पंडवाणी गायिका आणि ज्येष्ठ लोककलाकार पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज रायपूर इथं निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. दमदार आवाज, प्रभावी व्यक्तिमत्व आणि वैशिष्ट्यपूर्ण कथाकथन शैलीच्या बळावर तिजनबाईंनी पंडवाणी या पारंपरिक लोककलेला देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून दिली. त्यांनी आपल्या अद्वितीय सादरीकरणातून महाभारताच्या कथा रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवल्या. भारतीय लोककलेतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित नागरी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिजनबाई यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनाने आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमदं, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचा प्रथमच आयोजित रिंगण सोहळा आज जालना इथं उत्साहात पार पडला. वारकरी परंपरेनुसार रिंगणातली माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस विभागानं आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात सुमारे 30 ते 35 हजार वारकरी यात सहभागी झाले. पुष्पवृष्टी, टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला. छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. 13 संचालकांसाठी काल मतदान झालं होतं. बँकेच्या 21 संचालकांपैकी 8 सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण 21 सदस्यांपैकी 2 मंत्री, 1 खासदार, 5 आमदार या संचालक मंडळांवर निवडून आले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यांच्या रुंदीकरणाला गती देण्यासाठी महानगरपालिका यंदाच्या पावसाळ्यात TDRF प्रक्रिया राबवणार आहे. याअंतर्गत नगर भूमापन कार्यालयाकडे रीतसर शुल्क भरणा केलेल्या चंपा चौक ते जालना रोड या रस्त्यासाठी पावसाळ्यातच जॉईंट टोटल स्टेशन सर्व्हे केला जाईल. हा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर तातडीने पुढील भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया हाती घेतली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली. बीड जिल्ह्यात येत्या 31 जुलैपर्यंत स्टॉप डायरिया अभियान राबवण्यात येत आहे. याअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केलं आहे. अयोध्येत श्रीराम मंदिरात देणगी झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज राज्यभरात श्रीराम रक्षा घंटानाद आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं सुपारी हनुमान मंदिरासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून जवळपास 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुबईहून आलेल्या या महिलेची झडती घेतली. तिच्याकडे 4 किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळून आलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. नांदेड मुंबई, नांदेड टणकपूर या दोन रेल्वेगाड्या उद्यापासून

0: सुरू होत आहेत. दोन्ही गाड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाने ही माहिती दिली आहे. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला असून अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. नवी मुंबई परिसरात सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिपावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्यांची पाणी पातळी सातत्याने वाढत असून खेडमधल्या जगबुडी नदीचं पाणी शहरात शिरण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात सारसई इथं आज कर्जत पेण मार्गावरील एसटी बस पाताळगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकली होती. बसमधल्या 8 प्रवाशांची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. पालघर, रायगड, गडचिरोली, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्येही आज पाऊस सुरू आहे. दरम्यान राज्यात पुढचे दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी वितरित. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात भूमिगत बोगद्याच्या खोदकामाला प्रारंभ. सुप्रसिद्ध पंडवाणी गायिका ज्येष्ठ लोककलाकार पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन. आणि राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: प्रतिबंधा निरस्तीकृता. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान विकसित भारत रोजगार आजीविका मिशन ग्रामीण अधिनियम से अंतर्गत राज्येभ्य 25,000 कोटि रूप्यकाणां वित्तीय सहायतां प्रदत्तवान. केंद्र सर्वकारेण मेटा संस्थाये इंस्टाग्राम मंचात बाल शोषण संबद्ध विज्ञापनानां निष्कासनस्य आदेशः प्रदत्तः. सहैव सप्तदिनेषु स्पष्टीकरणं प्रस्तोतुं निर्देशः अपि प्रदत्तः. अद्य छत्तीसगढ़ सुप्रसिद्धा पांडवनी गायिका तीजनबाई दिवंगता. राष्ट्रपति, उपराष्ट्रपति, प्रधानमंत्री च तस्याः निधने गभीरं शोकं प्रकटितवन्तः. भारतीय ऋतु विज्ञान विभागेन अद्य गुजराते, कोंकणे, गोवायां, मध्य महाराष्ट्रे तथा ओडिशा राज्ये च अतिवृष्टेः संभावनामालक्ष्य रक्तसंचेतना घोषिता. अपि च आईसीसी महिलावर्गस्य 20-प्रति-20 विश्वचषक क्रिकेट क्रीडा स्पर्धायाः अन्तिमस्पर्धा अद्य सायंकाले लंदन नगरे भविष्यति. अस्यां स्पर्धायां इंग्लैंड दलम् ऑस्ट्रेलिया दलेन सह स्पर्धिष्यते. अथ वार्ताः विस्तरेण. प्रशासनेन द्रवीय प्राकृतिक वायुः आपूर्तिमालक्ष्य आपत्कालिकाः प्रतिबन्धाः निरस्ताः. अयं निर्णयः पश्चिम एशियायां संघर्षे युद्धविरामानन्तरं होर्मोज जलडमरु मध्यमार्गेण प्राकृतिक वायोः आपूर्तेः पुनः प्रारम्भे सति कृतः. पेट्रोलियम प्राकृतिक वात्येन्धन मन्त्रालयेन अधिसूचनायामुक्तं यत् 26,000 वर्षस्य प्राकृतिक वायु आपूर्ति नियमनादेशः इत्यस्मिन् संशोधनं कृतम्. अस्मिन् संशोधने तानि प्रमुखानि आपत्कालिकानि प्रावधानि निरस्तानि सन्ति येषां माध्यमेन प्रशासनं देशे उत्पादितस्य प्राकृतिकवायोः तथा आयातितस्य द्रवीय प्राकृतिकवायोः आवंटने प्राधान्यं दातुम् अनुमतिः आसीत्. होर्मुज जलडमरु मध्यात् द्रवीय प्राकृतिकवायोः आपूर्तौ व्यवधानस्य अनन्तरम् आवश्यकवस्तु अधिनियमस्य अन्तर्गतम् अस्य वर्षस्य मार्च मासे आपत्कालिकाः आदेशाः प्रवर्तिताः आसीत्. केन्द्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान जुलाई मासस्य प्रथम दिनांकात् विकसित भारत रोजगार एवं आजीविका मिशन ग्रामीण अर्थात बीबीजी रामजी अधिनियम सफलतया प्रभावशीलः अभवत्. मन्त्रिणा अद्य दृश्यश्रव्यमाध्यमेन अस्य अभियानस्य अन्तर्गतं राज्येभ्यः 25,000 कोटिरूप्यकोऽधिक धनं च प्रदत्तम्. श्रीचौहानेन सर्वेषां राज्यानां केन्द्रशासितप्रदेशानां च ग्रामीणविकासमन्त्रिभिः साकं वीबीजी रामजी अधिनियमस्य क्रियान्वयस्य प्रगतेः समीक्षा अपि कृता. तेन प्रोक्तं यत् अद्य विमुक्तायाः प्रथमांश धनराशेः मुख्यमुद्देश्यं राज्यानां पार्श्वे पर्याप्तनिधेः सुनिश्चयनम् अस्ति, येन श्रमिकाणां

नमस्कार बालदोस्तांनो, आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात आपल्या सगळ्या बालदोस्तांचं मी प्रतिभाताई मनापासून स्वागत करते. बालमित्रांनो, आपण सगळेच पावसाची आतुरतेने वाट पाहत होतो. तो पाऊस आता बरसायला सुरुवात झाली आहे. बाहेर रिमझिम पाऊस, गार वारा आणि सगळीकडे हिरवाई. वा वा वा, अशा सुंदर वातावरणात आपला आजचा कार्यक्रम आणखी रंगतदार होणार आहे बरं का. कारण आपल्या गप्पा चिमुकल्यांच्यामध्ये भेटीला आला आहे आपलाच एक बालमित्र. त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

0: बालमित्रांनो, आज आपल्या भेटीला आला आहे एक अतिशय गुणी, मेहनती आणि बहुगुणी बालमित्र. अगदी लहान वयातच त्यांनी शाळा तसंच विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पारितोषिकं मिळवली आहेत. विशेष म्हणजे राज्यस्तरीय भगवद्गीता स्पर्धेत त्याची निवड झाली, त्यात त्याने पारितोषिकही मिळवलं. हा मान मिळवून त्याने आपल्या कुटुंबाचा आणि शाळेचा अभिमान वाढवला. याशिवाय त्याने नाटकातही सुंदर अभिनय केलेला आहे आणि गाण्याचीही त्याला आवड आहे. त्याचं नाव आहे योगीराज कुलकर्णी. चला तर मग आपल्या या बालदोस्ताचं आपण मनापासून स्वागत करूया. नमस्कार योगीराज.
1: नमस्कार.
0: तुझं आमच्या या गंमत जम्मत कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: योगीराज, तू कोणत्या शाळेत जातोस?
1: माझ्या शाळेचं नाव IES कात्र विद्यालय बदलापूर आहे.
0: अच्छा, तू बदलापूरहून आलायस?
1: हो.
0: खूप लांब आहे ना बदलापूर?
1: खूप लांब आहे.
0: बरं, मला सांग, तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतोस ना?
1: हो.
0: तर या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?
1: मला आई बाबांनी स्पर्धेमध्ये पुढे जायला सांगितलं आणि मग मला आवड झाली.
0: तू आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतलायस?
1: मी फॅन्सी ड्रेस, अजून डान्स, चित्रकला, जिमनॅस्टिक, गाणं आणि खूप सारं.
0: म्हणजे इतक्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलायस.
1: हो.
0: आणि त्याच्यामध्ये क्रमांक पण मिळवलेले आहेस.
1: हो.
0: है ना, मेडल्स आहेत, ट्रॉफी आहे.
1: हो,
0: हो ना. वा वा वा, छानच आहे. आपला बालमित्र खूप हुशार आहे. हा, मला सांग योगीराज, भगवद्गीता स्पर्धेत तुझा चौथा क्रमांक आलाय, बरोबर? आणि तीही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तुझी निवड झाली होती. मग असं तुला निवड झाल्यानंतर तुला काय वाटलं?
1: मला छान वाटलं आणि पुढे जाण्याचा कॉन्फिडन्स आला.
0: मग ती भगवद्गीता पाठ करण्यासाठी त्या स्पर्धेची तयारी तू कशी केली होतीस?
1: म्हणजे माझे गुरु होते नयनाजी, त्यांचं नाव. तर पहिले मी त्यांच्याकडे जायचो, नंतर त्यांनी व्हॉइस कॉल केला आणि मग माझी भगवद्गीता पाठ झाली.
0: मग कशी केलीस? खूप पाठांतर करावं लागलं का तुला?
1: हो.
0: आणि मग कोणी करून घेतलं पाठांतर तुझं?
1: आई बाबा आणि नयनाजीने.
0: त्याचा एक छोटा भाग बोलून दाखवशील? हो. श्लोक बोलून दाखव.
1: ऊर्ध्वमूलमदशाखम अश्वत्थम प्रावरव्य

0: ధనస్పర్ధినేత్రం ప్రసన్నం వామంకారుణ సీత ముఖకమలం విలల్లోచనం నీలదాభం నానాలంకార దీప్తం దత్తకమూర్జతా మందలం రామచంద్రం ఇది ధ్యానం చరితం రఘునాథస్య శతకోటి ప్రవిస్తరం ఏకైకవక్షరం పుంసా మహాపాతకనాశనం ధ్యాత్వా నీలోత్తరశ్యామం రామం లాజీవలోచనం జానకీ లక్ష్మణోపేతం జటాముక్తమండితం సాసీతూణధనుర్బాణ పాణిర్లక్తం చ లాంతకం ఫలీలయా జగత్రాతు ఆవిర్భూతమజం విభుం రామరక్షాపటేంద్రాజ్ఞ పాపగ్ని సర్వకామదా.
1: तू नाटकांमध्ये काम केलेलं आहेस
0: हो.
1: मग तो अनुभव कसा होता तुझा?
0: छान होता आणि मला मजा पण आली तेवढीच.
1: कसं, तू कोणत्या क्लासला वगैरे जातोस का?
0: नाही नाही नाही नाही बघून बघून.
1: पण मग तू कसं शिकलास ऍक्टिंग करणं?
0: ऍक्टिंग म्हणजे आई बाबांनी शिकवलं मला की नवरस कसे असतात, नवरस मध्ये कोणते कोणते फिलिंग असतात ते शिकवलं.
1: मग तुला माहिती आहेत का नवरस कोणते आहे?
0: थोडी थोडी माहिती आहे.
1: बर, आणि मग हे नाटकात तू जेव्हा काम केलंस तर मग कोणती भूमिका केली होतीस त्याच्यामध्ये?
0: मी एक दोन नाटक केली अशी. एक होत ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला असे कळस.
1: बर,
0: त्यात मी सूत्र संचालक होतो. आणि स्टोरी अशी होती की आई बाबा आणि मुलगा वरली जात होते तर त्यांचा मुलगा हरवला.
1: बर,
0: मग त्यांना एक वारकरी भेटतो. मग ते ज्ञानदेव तुकारामांचं सगळी गोष्ट सांगतात. त्यात मध्ये मध्ये म्हणजे माझी अजून एक होती अँकर सरा कदम. तर आम्ही दोघं अँकर होतो तर त्यांचं मध्ये मध्ये झालं. तर मग शेवटी त्यांना त्यांचा बाळ मिळतो अशी कहाणी म्हणे.
1: बर,
0: आणि दुसरं नाटक आहे बालरंगोत्सव.
1: बर,
0: त्यात माझा रोल झालेला हनुमान. नाटकाचं नाव होत मॉडर्न रामायण. त्यात म्हणजे राम होता तो अमेरिकेवरून आला. राम आणि तो इंग्लिश बोल. आता राम कधी इंग्लिश बोलू शकतो का? नाही ना. मग शेवटी मग आई बाबांचं पण दाखवले, गणपतीचं पण दाखवले. म्हणजे गणपती चालू आहे आणि त्यात नाटकाचं असेल.
1: बर, म्हणजे छान मजा मजा होती त्या नाटकामध्ये.
0: आणि माझा रोल होता हनुमान.
1: मग हनुमान इंग्लिश बोलतो की नाही?
0: नाही
1: नाही. बरं बरं, छानच. आणि खूप असं वेगळं काहीतरी सांगितलंच. बरं, मला सांग, तू गाणं पण शिकतोयस ना?
0: हो.
1: मग तुला गाणं आणि अभिनय म्हणजे नाटकात तू काम करतो, मग दोघांमध्ये काय आवडतं? बरं,
0: दोन्ही आवडतं. कारण मला गाणी पण छान आवडतात, गायला पण छान आवडतात आणि ऍक्टिंग मध्ये एक्सप्रेशन द्यायला छान आवडतात. मला दोन्ही आवडतं.
1: आणि गाण्यामध्ये सुद्धा एक्सप्रेशन असतं ना?
0: हो, गाणे

0: असतं. आणि मीम आपलं मातीकामे ना क्ले असतात क्ले, त्याचे छोटे छोटे गणपती बनवतो. घरी अष्टविनायक बनवले.
1: हा वा छान. आणि मग ते अष्टविनायक म्हणजे
0: ते अष्टविनायक नाही वेगळे वेगळे कलर मध्ये बनवले.
1: कलर मध्ये बरं. मग ते कोणी शिकवलं तुला?
0: ते मी युट्यूब वर बघून बघून शिकलो.
1: अरे वा छानच. बघितलं का बालदोस्तांनो, आपण सध्याची मुलं तुम्ही सगळे मोबाईल वापरता, पण त्या मोबाईलचा योग्य वापर कसा करावा हे योगीराजने ओळखलं. आणि त्याने युट्यूबवरून मातीचे गणपती कसे बनवतात ही कला त्याने शिकली, ती आत्मसात केली आणि त्याने त्याच्या घरामध्ये छान गणपती बनवलेले आहेत. मला वाटतं यातून तुम्हाला शिकायला मिळालं असेलच की आपण सुद्धा जेव्हा मोबाईल वापरतो तर त्याचा योग्य वापर कसा करायचा, आपल्या शिक्षणासाठी किंवा त्यातून काहीतरी कला शिकण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो.
0: म्हणजे मी टीव्हीवर पण दत्तमाला म्हटली तर बाबांना काही कळलंच नाही, बाबा आई आजी. मग नंतर बाबांनी गुगलवर सर्च केलं की हा काय म्हणतोय, आणि मग त्यांना कळलं की दत्तमाला.
1: म्हणजे आपल्याला मोबाईल मधून खूप सगळ्या गोष्टी माहीत पडतात ना.
0: आणि ते पण आहे, जर मी टीव्ही लावला ना तर देवाचंच काहीतरी बघतो.
1: का तुला आवडतं असं भक्तीमय सगळं वातावरण?
0: दत्तगुरूंचा भक्ती आणि माझं एक छोटस देवघर पण आहे. देवघरामध्ये सगळे देव आहे, म्हणजे जसं की श्रीपाद वल्लभ, दत्तगुरु, स्वामी समर्थ, हनुमान आणि खूप सारे. मजा अशी झाली की आता माझ्याकडे खूप सारे देव आहे. नरसिंह सरस्वती आहे, तर बाबांनी एक चौरंग पण आहे, दोन पाठ आणले, एक माझ्या पूजेसाठी आणि एक चौरंग. म्हणजे दोन पार झाले आमच्याकडे, एक माझ्या पूजेसाठी आणि गणपतीसाठी.
1: वा. आणि मग मला सांग, तू शुभम करोती म्हणतो?
0: हो म्हणतो.
1: छानच. बरं मला सांग, तू गाणं गातोस ना?
0: हो गाणं गातो.
1: तर मामाला एक गाणं.
0: आणि आणि मजा अशी आहे की मी झोपाळ्यावर ब्रशिंग करताना, केस विचताना गाणी गातच बसतो.
1: हा म्हणजे सगळ्यांनाच गाणी ऐकवतोस तू. मामाला पण ऐकव ना.
0: हो ऐकू. मी एक अभंग ऐकवणार होतो, तो तुकडोजी महाराजांनी लिहिलाय.
1: बर.
0: आणि त्यात ते अभंग आहे ना, तो मी थोडे वाढवला पण आहे, तुम्हाला म्हणून नको.
1: हो हो.
0: आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आता मी माझ्याकडं

पाया, शब्दांचे हिमाय अक्षरांचे दान, शब्दांचे हिमान अक्षरांचे दान, अभंगाचे पान तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया।

0: राम जगण्याचा पाया।
1: वा छानच, मला सांग योगी।

0: राज, तू इतक्या वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घेतोस, छान तुला कला आहे तुझ्याकडे, गणपती
1: हाँ
0: वगैरे बनवतोस मातीचे, तर हे सगळं करत असताना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि आपला शाळेचा अभ्यास, हो ना, अभ्यास तर आपल्याला करावाच
1: अभ्यास
0: लागतो, मग तू हे कसं करतोस?
1: मी थोड्या थोड्या करतो, म्हणजे थोडा अभ्यास करतो, थोडा खेळतो, थोडा के मेकिंग करतो, थोडा देवाची गाणी बघतो.
0: अच्छा, म्हणजे तू दोन्ही समतोल छान साधतोस, अभ्यासाच्या वेळी अभ्यास आणि मग इतर वेळी या सगळ्यांची तयारी स्पर्धेची वगैरे करतोस.
1: म्हणजे संध्याकाळी शाळेवरून आल्यावर मी काहीतरी खातो, क्लासला जातो, क्लासवरून आल्यावर होमवर्क करतो. होमवर्क केला की मग मी थोडा खेळतो आणि मग रात्री जेवतो आणि आई बाबांच्या आवरेपर्यंत नाटकाची किंवा काही असेल त्याची प्रॅक्टिस करतो.
0: वा, छान असं वेळापत्रक तयार झालेलं आहे,
1: हाँ
0: हो ना. बरं, मला सांग, आत्ता तू हे सगळं करतोयस, तुझे नंबर पण येत आहेत, तू जिकडे जातो तिथे
1: हाँ
0: पारितोषिक तुला मिळतंय वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, तर मग हे सगळं तुझ्या मित्रांना, जे शाळेमध्ये तुझे मित्रमैत्रिणी आहेत आणि शिक्षकसुद्धा, तर त्यांच्या कशा प्रतिक्रिया असतात मग याविषयी?
1: मग टीचर आणि मित्र बोलतात. पहिले मित्र बोलतात, मग सगळे मित्र गोळा होतात माझ्याकडे आणि मग ट्रॉफी बघायला हालचाल करतात आणि मग नंतर टीचर बघतात आणि मग टीचर म्हणतात, अरे वा कशात मिळाले. मग मी सांगतो की कशात मिळाले आणि मग टाळ्या वाजवतात आणि मग मधल्या सुट्टीत मी पटकन डबा खातो आणि टीचरना परवानगी येतो की मी सगळ्या शाळेला दाखवू का. टीचर हो म्हणाल तर दाखवतो, नाही म्हणाल तर नाही.
0: बरं, म्हणजे त्यांना पण खूप कौतुक आहे शिक्षकांना तुझं,
1: हो
0: हो ना, आणि मित्रमैत्रिणी त्यांना सुद्धा. वा, छानच. योगीराज, तुझं मोठं झाल्यावर काय बनायचं स्वप्न आहे, काय व्हायचं आहे तुला?
1: मला सायंटिस्ट बनायचंय. म्हणजे मी लहानपणी पुस्तक वाचायचो सायंटिस्टनी, तर मला अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, कल्पना चावला यांचे फरक कळले. जसं की ॲस्ट्रॉनॉट चंद्रावर जातात
0: बरोबर.
1: आणि सायंटिस्ट इथेच राहतात आणि ते नवीन नवीन काहीतरी बनवतात,
0: शोध
1: शोध
0: लावतात,
1: लावतात म्हणजे.
0: हो ना.
1: आणि जर हे नाही झालं तर शंकर्या, शंकर्या मला आई म्हणतेच, म्हणजे पु ल देशपांड्यांसारखा, पु ल देशपांड्यांसारखा मी लेखक बनणार.
0: वाह.
1: तसंही माझ्याकडे आता आता माझ्याकडे एक वही आहे, त्या वहीत मी काही लिहित बसतो, चित्र काढतो, त्यांची माहिती लिहितो, कुठे कुठे फिरलो ते लिहितो आणि खूप सारे लिहितो, जसं की स्तोत्र, मंत्र आणि काही
0: म्हणजे तुला जे मनात येईल
1: जे मनात येईल
0: ते लिहितोस तू,
1: ते. हो,
0: म्हणजे लिखाण करतोस. वा.
1: त्यामुळे माझं हँडरायटिंग पण सुधारेल आणि मग मोठ्या झाल्यावर जर काही लिहायला सांगितलं मोठा धडा तर लिहिता येईल ना.
0: बरोबर,
1: बरोबर.
0: तुला सरावही होईल ना
1: हा सराव
0: त्याने,
1: होईल.
0: आणि छान आपल्या मनात काय चाललंय, आपल्याला काही सुचतंय नवीन, ते लिहिलं की आपल्यालाही छान वाटतं
1: हाँ
0: ना,
1: आणि मग आपल्याला ब्रेन पण असं
0: ऍक्टिवेट
1: ऍक्टिव्हेट होतो.
0: राहतो. बरोबर. योगीराज, तुझ्याशी गप्पा मारताना खूप आनंद झाला आणि तुझ्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने अनेक मुलांना, आपले जे बालमित्र आहेत त्यांना प्रेरणा नक्कीच मिळाली असेल
1: हो
0: याची खात्री वाटते मला. आणि भविष्यातही तू अशीच प्रगती करत राहो आणि आयुष्यात तुला खूप मोठं यश मिळो, हीच आमच्या सगळ्या बालमित्रांकडून आणि आकाशवाणीकडून तुला खूप खूप शुभेच्छा यासाठी.
1: धन्यवाद.
0: आज तू इथे आलास, आमच्या कार्यक्रमात सहभागी झालास, त्याबद्दल तुझे मनापासून आभार.
1: थँक्यू.
0: बालदोस्तांनो, गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण योगीराज कुलकर्णी या बालमित्राबरोबर गप्पा मारल्या. बरं तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.

0: श्रोते हो गंमत जम्मत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

0: श्रोते हो, गंमत जम्मत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
4: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: श्रोतेहो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी विनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमलभट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे.

आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता, पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून काम तत्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे. इथे केवळ गायींचं संरक्षण संवर्धन नव्हे तर संशोधन झालं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी ते आज नागपुरात बोलत होते. गोशाळांमध्ये गायीपासून मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं फडणवीस पुढे म्हणाले. ही उत्पादनं विकण्यासाठी विविध ठिकाणी शासनातर्फे कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं आज निधन झालं होतं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनानं आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमदं, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात रोहिणा पुलाजवळ आज सकाळी खासगी बसचा टायर फुटून बस उलटल्यामुळे 3 लहान मुलांसह एकाच कुटुंबातले 11 जण जखमी झाले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ मदत करून जखमींना परतूर, मंठा आणि वाटूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. महाराष्ट्र सेवा संघातर्फे प्रतिवर्षी आयोजित केलं जाणारं गिरिमित्र संमेलन यावर्षी 11 आणि 12 जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंड इथल्या सभागृहात होणार आहे. यंदा या संमेलनाचं 23वं वर्ष असून युद्धभूमीवरील गिर्यारोहण ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. गिर्यारोहण क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे गिरिमित्र पुरस्कार या संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय गिर्यारोहण विषयक माहितीपटांचं प्रदर्शन, प्रश्नमंजुषा तसंच ब्लॉग्स, रील्स आणि छायाचित्रण स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत आज अग्रमानांकित यानिक सिनरचा सामना शिंतारो मोचीझुकी याच्याशी होणार आहे, तर नोव्हाक जोकोविच समोर रोमान सॅफियुलिन याचं आव्हान असेल. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाचा सामना नाओमी ओसाका बरोबर रंगणार आहे. काल महिला एकेरीच्या 3ऱ्या फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारीत 2ऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिला पराभवाचा धक्का दिला, तर अलेक्झांड्रा इयाला हिनं 3ऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियांतेक हिच्यावर मात केली. पुरुष एकेरीत अलेक्झांडर झेरेव यानं मार्कोस गिरॉनला हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यामधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.
हवामान

0: येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे.
3: तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
3: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. RBI उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
3: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
3: आजच सर्च करतो.
1: मग आजचा चहा तुझ्याकडून.
3: हो हो.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
7: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
6: सहज संवाद.
8: सहज संवाद.
6: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
9: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
6: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवली जात आहे. या SIR मोहिमेचं स्वरूप आणि महत्त्व तसंच या मोहिमेच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी, तसंच ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्याचे कोणते फायदे आहेत याविषयी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सर नमस्कार. भारतीय निवडणूक आयोगाकडून सध्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही महत्त्वाची मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम नक्की काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, काय सांगाल?
1: दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण होतं, स्पेशल समरी रिव्हिजन होतं. म्हणजे या मतदार याद्या सध्या अस्तित्वात आहेत त्या मतदार याद्यांमध्ये काही नावं ऍड करणं, नावं वगळणं किंवा शिफ्टिंग झाली असेल तर काही कोणाचे अर्ज आले असतील तर त्याच्यावर कार्यवाही करणं ह्या गोष्टी होत असतात. पण मूळ यादी जी आहे ती विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली जाते आणि अशी ही यादी 2002 मध्ये तयार करण्यात आली होती. यापूर्वी सन 2002 नंतर सुमारे 24 वर्षानंतर आपण ही विशेष सखोल पुनरीक्षण संपूर्ण भारतामध्ये राबवतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एका राज्यात म्हणजे बिहारमध्ये जिथे इलेक्शन झाल्या तिथे पहिल्यांदा राबवलं आणि त्याच्यानंतर काही 10 स्टेटमध्ये ज्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ असेल तिथे सुद्धा राबवलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह 13 राज्यामध्ये विशेष सखोल पुनरीक्षणाची कार्यवाही केली जाते. आता विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे काय, तर मतदार यादीची जी आता सध्या ज्या मतदार याद्या आहेत त्याची पूर्णपणे नव्याने पडताळणी करणं आणि नव्याने यादी तयार करणं, पूर्णपणे नव्याने यादी तयार करणं हे याच्यामागचा उद्दिष्ट आहे. ज्या योगे सर्व मतदारांना किंवा पुढील ज्यावेळी आपल्या निवडणुका होतील त्यावेळी या निवडणुकांमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारची आणि निकोप यादी तसेच दोषविरहित यादी आपल्याला उपलब्ध होईल या कारणास्तव हे विशेष सखोल पुनरीक्षणाचे कार्यक्रम राबवला जात आहे.
0: विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवण्यामागचा मुख्य उद्देश कोणता आणि त्याचे फायदे कोणते होणार आहेत?
1: त्याच्यामध्ये काय झालंय की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2002 मध्ये यादी आम्ही पहिल्यांदा म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली. त्याच्याही आधी विशेष सखोल पुनरीक्षण झालेलीच होती पण 2002 नंतर विशेष सखोल पुनरीक्षण होऊन नव्याने यादी तयार झालेली नाही. दरम्यानच्या काळात काय झालंय की 2002 ते 2026 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे. इकडून तिकडे लोक गेलेले आहेत, शिफ्टिंग झालेलं आहे आणि लोकांनी आपली जागा बदललेल्या आहेत. काही लोक मृत झालेले आहेत यादीमधले आणि काही लोकांची नावं डुप्लिकेट स्वरूपात सुद्धा यादीमध्ये आलेली आहेत. काही लोक काय करतात की एका ठिकाणी त्यांचं नाव असतं, दुसरीकडे ज्यावेळी शिफ्ट होतात त्यावेळी तिथलं एखादं दुसरं डॉक्युमेंट टाकून पुन्हा तिथे आपलं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेतात आणि अशा प्रकारे दोन दोन ठिकाणी सुद्धा त्यांची नावं राहतात.

0: आणि त्याच्यामुळे काय होतंय की यादी फुगीर होते आणि अनेक तक्रारी निर्माण होतात की अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये अनेक नावं आहेत, डबल नावं आहेत, मृत व्यक्तींची सुद्धा नावं आहेत आणि या प्रकारच्या ज्या तक्रारी प्राप्त होतात ह्या सगळ्यांचा विचार करून आयोगाने ही मोहीम सुरू केलेली आहे. आणि याचा उद्देश एवढाच आहे की आपली मतदार यादी अगदी दोषविरहित आणि अचूक व्हावी आणि ज्या योगे मतदारांना त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते योग्य तऱ्हेने निवडून देता यावेत यासाठी मतदार यादी तयार करण्यासाठी हा कार्यक्रम आहे.
1: विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेपूर्वी नागरिकांनी कोणती पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे आणि जर नागरिकांना मतदार यादीशी संबंधित अगोदरची माहिती शोधायची असेल तर ती कुठे शोधायची याविषयी काही सविस्तर सांगाल का?
0: आम्ही तर 76% काम आमच्या स्तरावर केलेलं आहे म्हणजे त्याला मॅपिंग म्हणतात. या मतदार यादीमध्ये अजून एक गोष्ट म्हणजे ही जी इंटेन्सिव्ह रिव्हिजन होते त्याच्यामध्ये अजून एक ऍडिशनल गोष्ट ऍड करण्यात आलेली आहे ती म्हणजे व्यक्तीचं नागरिकत्व. मतदाराचं नागरिकत्व असणं आवश्यक आहे कारण जो संविधानातील जी कलम आहेत किंवा लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे एखाद्याला देशातील कुठल्याही मतदार यादीचा मतदार व्हायचं असेल तर त्याला भारताचं नागरिक असणं आवश्यक आहे. त्यामुळं या इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये नागरिकत्वाची जोड देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं काय आहे की आपल्याकडे मतदार यादी तयार झाली ती 2002 मध्ये आणि नागरिकत्व अधिनियम सुद्धा 2003 मध्ये आलेला आहे. त्यामुळं 2002 ज्या इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या याद्या आहेत इथे बेस समजल्या गेल्या आहेत. त्यामुळं आता ज्या मतदारांची मतदार यादीमध्ये नावे असतील त्यांची किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मतदार यादीमध्ये नावं असणं महत्वाचं आहे आणि ते मॅपिंग त्याला मॅपिंग म्हणतो किंवा जुळवणी म्हणतो त्या जुळवणीची प्रक्रिया ही आमच्या स्तरावर आमचे जे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी आहेत त्यांच्या स्तरावर 76% प्रमाणात पूर्ण केलेली आहे. 24% प्रमाणात ती पूर्ण होऊ शकलेली नाही आणि ती आता या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकते. म्हणजे प्रत्यक्ष इन्युमरेशन फॉर्म ज्यावेळी घरोघरी घेऊन जातील त्यावेळी सुद्धा मॅपिंग हे होऊ शकतं. आता मतदारांनी काय करायचंय तर आमचे जे बीएलओ असतील ज्यावेळी त्यांच्या घरी इन्युमरेशन फॉर्म घेऊन जातील त्यावेळी त्यांच्याकडे आमच्या बीएलओंकडे मतदारांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल. मात्र काही वेळा शिफ्टिंग झालेलं असतं, कोणी दिल्लीवरून मुंबईत आलेला असतो किंवा कोणी कोल्हापूरवरून पुण्याला गेलेला असतो अशा प्रकरणात आमच्या बीएलओला ती माहिती त्याच्या मतदार यादीतून प्राप्त झालेली नसते. अशा वेळी काय करायचंय प्रत्यक्ष मतदाराला सुद्धा इलेक्शन कमिशनचं ईसीआय नेट म्हणून ऍप आहे, ईसीआय नेट किंवा व्होटर पोर्टल आहे. जर गुगलवर टाईप करून ईसीआय व्होटर पोर्टल किंवा ईसीआय नेट म्हणून जर टाईप करून घेतलं किंवा ईसीआयच्या वेबसाईटवर गेलं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जर गेलं तर तिथे एक टॅग येतो की आपलं 2002 मतदार जुन्या मतदार यादीतील नाव शोधा म्हणजे मागील एसआयआर मधील नाव शोधा असा एक टॅब येतो. चेक युअर नेम इन लास्ट एसआयआर असा टॅब येतो. त्या टॅबवर जर आपण क्लिक केलं आणि त्या टॅबवर क्लिक करून फक्त जुजबी माहिती त्याच्यामध्ये द्यायची आहे, आपलं नाव, आपलं जर रिलेटिव्हचं नाव देता येत असेल तर शक्य नाही तर केवळ आपलं नाव दिलं तरी चालेल, आपला 2002 मधलं राज्य, 2002 मधला जिल्हा आणि आपला 2002 मधला मतदारसंघ. बऱ्याच वेळा लोकांना मतदारसंघ माहिती असतो कारण त्यांचे आमदार त्या वेळेचे कोण आहेत ते त्यांना माहिती असतं, त्याप्रमाणे मतदारसंघ माहिती असतं. आणि ह्या जर 3-4 माहिती जर टाकल्या तर त्यांना त्या व्यक्तीला त्याची 2002 मधली माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. पूर्ण भारतातली माहिती कुठल्याही समजा चेन्नईमध्ये तो व्यक्ती 2002 मध्ये असेल तरीही त्याला ती व्यक्ती माहिती त्याला उपलब्ध होऊ शकते. किंवा समजा तो आताचा मतदार त्यावेळी 18 वर्षाचा नसेल तर साहजिक त्याचं नाव त्यावेळी नसणार आहे. मग त्यावेळी तो आपले वडील किंवा आई किंवा आपले आजी किंवा आजोबा यांच्या नावाने जरी सर्च केलं 2002 मध्ये तर त्याला ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो आणि ती माहिती त्याने फक्त आपल्याकडे स्वतःकडे उपलब्ध करून ठेवावी. आमचा ज्यावेळी बीएलओ त्यांच्याकडे येईल जर बीएलओकडे ती माहिती असली तर ठीकच आहे, स्वतःकडे नसेल तर त्या मतदाराने ती माहिती त्याला उपलब्ध करून द्यावी की माझी ही माहिती आहे 2002 मधली, झालं काम. एवढंच आहे. इन्युमरेशन फॉर्म मध्ये तो एक कॉलम असतो 2002 माहिती भरण्याचं, स्वतःची माहिती किंवा स्वतःच्या आई वडिलांची माहिती, ही माहिती भरून दिलं आणि खाली थोडीशी आपली स्वतःची आत्ताची नाव आणि मोबाईल नंबर एवढं भरून दिलं आणि इन्युमरेशन फॉर्म वर सही केली की त्याचा इन्युमरेशन फॉर्म भरला जाईल, त्याचं मॅपिंग होईल आणि त्याचं मतदार यादीमधील नाव अबाधित राहील.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमे

0: अंतर्गत बीएलओने नागरिकांच्या घरी भेट दिल्यानंतरची प्रक्रिया कशी असणार आहे, यावेळी नागरिकांना कोणती कागदपत्रं प्रत्यक्ष द्यावी लागणार आहेत याविषयी सांगा ना सर.
1: आता ज्यावेळी आमची हा कार्यक्रम सुरू झाला आहे, हाऊस टू हाऊस इनोव्हेशन म्हणतो आपण त्याला, तो आता 30 तारीख पासून सुरू झालेला आहे, 30 जून पासून आणि 29 जुलै पर्यंत हा आमचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. तर या कालावधीत आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर म्हणतो, तो प्रत्येकाच्या घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर त्याच्याकडे प्रत्येक मतदाराचे डुप्लिकेट मध्ये इन्युमरेशन फॉर्म, म्हणजे आपण गणना प्रपत्र आहे ते असणार आहे. त्या गणना प्रपत्रामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वरच्या बाजूला त्याची आत्ताची माहिती उपलब्ध असणार आहे आणि सेकंड पार्टमध्ये त्याच्या मॅपिंगची, म्हणजे 2002 मधील त्याची जी माहिती असेल किंवा त्याच्या पालकांची माहिती असेल ती उपलब्ध असणार आहे. तर तो ती माहिती संबंधित मतदारांना दाखवणार आहे, ही तुमची माहिती आहे, ही बरोबर आहे की सांगा, आणि बरोबर असेल तर खाली फक्त तुमचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल क्रमांक सांगा आणि जर आधार क्रमांक त्यांना द्यायचा असेल तर देऊ शकतात, आधार क्रमांक द्या आणि सही करा. एवढंच काम आता आपल्या मतदाराला करावं लागणार आहे. आणि समजा जर त्या मॅपिंगची माहिती आमच्या बीएलओ कडे उपलब्ध नसेल तर मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे तो त्याला काही माहिती विचारेल की ठीक आहे, 2002 आम्हाला माहिती काही तुमची प्राप्त होत नाही, तर 2002 मध्ये आपण पूर्वी कुठे होतात, त्यावेळी कुठे होतात 2002 मध्ये, आपण जर 18 वर्षाचे नसाल तर आपले आई वडील त्यावेळी कुठे होते त्याची फक्त माहिती सांगा आणि त्या आधारे ती माहिती दिल्यानंतर आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असेल तो त्याच्याकडे जे ऍप असेल त्या ऍपच्या आधारेच तो तात्काळ ती माहिती त्या ऍपवरून उपलब्ध करून घेईल आणि ती उपलब्ध करून घेतलेली माहिती तो त्या गणना प्रपत्रामध्ये भरेल आणि त्या गणना प्रपत्रावर संबंधित जो मतदार आहे त्याची स्वाक्षरी घेईल आणि ते स्वाक्षरी घेतल्यानंतर दोन प्रतीमध्ये असणार, एक प्रत ती त्या मतदाराला दिली जाईल आणि दुसरी प्रत जी आहे तो बीएलओ जो आहे तो आपल्याकडे स्वतःकडे ठेवेल. ज्यांचं मॅपिंग व्यवस्थित झालेलं आहे, म्हणजे ज्यांची 2002 मधली माहिती उपलब्ध आहे, अशा व्यक्तींना या गणना प्रपत्रा व्यतिरिक्त आणखी कुठलेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे काही मतदारांनी चिंतित होण्याची गरज नाही, कुठलंही वेगळं कागदपत्र त्यांना द्यायची गरज नाही, त्यांची सध्याची माहिती आणि 2002 मॅपिंगची माहिती एवढं सफिशियंट आहे. ज्यांची मॅपिंग झालेलं नसेल, म्हणजे ज्यांची माहिती उपलब्धच होत नाहीये, आमच्या बीएलओने प्रयत्न करून सुद्धा किंवा त्या व्यक्तीला काही माहिती सांगता येत नसेल की माझी 2002 मी कुठे होतो किंवा काय माझी मतदार यादीमध्ये कुठे नाव असू शकतं याचं काहीच तो त्याला थांगपत्ता नसेल, तर अशांच्या व्यक्ती सुद्धा तो फॉर्म तसाच देऊ शकतो. फॉर्म सही घेऊन मिळाल्यानंतर त्याचं नाव मतदार यादीत समाविष्ट होईल, ड्राफ्ट मतदार यादी म्हणतो त्याला, प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होईल, मात्र त्या व्यक्तीला त्या मतदाराला एक नोटीस जाईल. ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जी आमच्या आजच्या प्रोग्राम प्रमाणे ऑगस्ट मध्ये पब्लिश होणार आहे आणि ही पाच ऑगस्टला पब्लिश झाल्यानंतर त्या व्यक्तीला नोटीस जाईल, ज्याचं मॅपिंग जुळवणी झालेली नाही, 2002 माहिती ज्याची मिळालेली नाही त्याला नोटीस जाईल आणि त्या नोटीस मध्ये असं म्हटलेलं असेल की आयोगाने जे 11 काही डॉक्युमेंट सांगितलेली आहेत, तुमचं तर 2002 मध्ये यादीत नाव दिसत नाहीयेत, मग काही डॉक्युमेंट जी 2002 पूर्वीचं तुमचं भारतीय नागरिकत्व दाखवू शकतात अशा 11 डॉक्युमेंट पैकी एखादं डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला सादर करा, अशा प्रकारची नोटीस त्या मतदाराला जाईल. ज्यांचं नावच सापडलेलं नाही 2002 मतदार यादीमध्ये त्यांनाच केवळ ही नोटीस जाईल आणि त्यांना काही डॉक्युमेंट त्यावेळी द्यावे लागतील, आता नाही.
0: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी, जनतेला आपण काय आवाहन कराल?
1: याच्यामध्ये नागरिकांची अतिशय महत्वाची भूमिका आहे, कारण आपल्याला माहितीच आहे की लागोपाठ निवडणुका होत आहेत, आत्ताच जनगणनेचा प्रोग्राम सुद्धा हो झालेला आहे, तर जनगणनेमध्ये सुद्धा जे इन्युमरेटर्स म्हणता येतील प्रगणक हे घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेत होते आणि त्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि आता आमचे बूथ लेवल ऑफिसर्स किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुद्धा त्यांच्या कामकाज करून प्रत्यक्ष घरोघरी भेट देत आहेत. मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे, अशा वेळी अतिशय अडचणीच्या परिस्थितीतून आमचे मतदान केंद्रस्तरीय प्रत्येकाच्या घरी जात आहेत, कारण हे अतिशय महत्वाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते चोखपणे निभावत आहेत. त्यावेळी मतदारांनी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करणं आवश्यक आहे, तर त्यांनी चांगलं सहकार्य केलं, त्यांनी चांगली माहिती दिली, तरच आपली मतदार यादी खूप छान होऊ शकेल आणि यापुढे काही याबाबत आरडाओरड होऊ शकणार नाही की कोणी बोलू शकणार नाही की मतदार यादीमध्ये या त्रुटी आहेत. त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करू

0: इच्छितो की ज्यावेळी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या घरी येतील तर त्यांना पूर्ण सहकार्य करा.
1: श्रोते हो, निवडणूक आयोगाची विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम 29 जुलै 2026 पर्यंत
2: सहकार्य करणं आपली मतदार यादी खूप छान होऊ शकेल आणि यापुढे काही याबाबत आरडाओरड होऊ शकणार नाही की कोणी बोलू शकणार नाही की मतदार यादीमध्ये या त्रुटी आहेत. त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की ज्यावेळी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या घरी येतील तर त्यांना पूर्ण सहकार्य करा.
1: श्रोते हो, निवडणूक आयोगाची विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम 29 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार असून या अंतर्गत राज्यातल्या सुमारे 9,68,00,000 मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेमुळे आपली मतदार यादी दोषविरहित आणि अचूक व्हायला मदत मिळणार आहे. चला तर मग निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करूया आणि बळकट लोकशाहीचा आपला भारत घडवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसा.

आणि इंग्लंड संघात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट अंतिम सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन मॅच संपेपर्यंत फक्त रेडिओ सेटवर आणि डीटीएच आणि डीआरएमवर आपण ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक आषाढ 14 शके 1948 अर्थात 5 जुलै 2026. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया हे छानसे गीत.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत निवृत्तीनाथ यांचं कीर्तन. कीर्तनकार आहेत शकुंतला जोग.
1: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा.

मंडळी, आज निरूपणासाठी हा तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला आहे. महाराज या ठिकाणी असं म्हणतात, मनुष्याला सद्गुरूला शरण गेल्याखेरीज देहाचं सार्थक करून घेता येणार नाही. सद्गुरूचा कृपा हस्त मस्तकावर पडल्याशिवाय त्या मनुष्याला तेज प्राप्त होणार नाही. जसं

पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशाशिवाय रात्रीला शोभा नाही, प्रखर सूर्यप्रकाशाशिवाय दिवसाला शोभा नाही, तसंच राजाशिवाय राजाला शोभा नाही, आणि त्याचप्रमाणे गुरुशिवाय किंवा गुरुला शरण गेल्याशिवाय माणसाला तरुणोपाय नाही. म्हणून पहिल्या कव्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की सद्गुरूला शरण गेल्याशिवाय मनुष्याला सोय सोय म्हणजे मार्ग सापडणार नाही. आता दुसरा दृष्टांत असा, एकदा द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णांकडे एक चित्रकार आला. व आपण उत्तम चित्रकार आहोत, अगदी आपली हुपेहूप तस्वीर मी करतो असं त्याने सांगितलं. भगवंताने त्याला नाव गाव कुठे शिकला वगैरे सर्व माहिती विचारली. नाव गाव सांगितलं परंतु शिकायला कुठेच गेला नाही म्हणाला. भगवान म्हणाले, अरे गुरुशिवाय विद्या शिकलास, हे कसं शक्य आहे? जन्माला आल्यावर आई गुरु असते आणि शाळेत गेल्यानंतर शिक्षक गुरु असतात. भगवंताने पाहिलं की याला गुरुचे महती आपण समजावूनच दिली पाहिजे. म्हणून भगवान म्हणाले, बरं मग तू माझी तस्वीर काढतोस ना, काढ. आणि म्हणून त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली. एकदा काढलं, भगवंताला दाखवलं, भगवंताने काहीतरी खोड काढली. दुसऱ्यांदा काढलं, परत दाखवलं, तरी पण परत खोड काढली. दोन तीन वेळा चित्र काढलं तरी भगवान आपले एकसारखे खोड काढतच राहिले. शेवटी तो निराश झाला. भगवान म्हणाले, अरे घरी जाऊन तरी तू तस्वीर तयार करून आणलीस ना तरी चालेल. म्हणाला, बरं आहे, भरपूर तरी वेळ आपल्याला मिळेल. आणि मग घरी जायला निघाला. जाता जाता वाटेत निराशाने एके ठिकाणी बसला. इतक्यात विण्याची तार वाजली.

असं भजन करीत नारदांची स्वारी त्या ठिकाणी आली आणि त्याला डोक्याला हात लावलेला बघितला, निराश झालेला बघितला म्हणून चौकशी केली. शेवटी होय नाही करता करता त्याने आपलं दुःख सांगितलं आणि नारदांचे पाय धरले व म्हणाला की मला यातून काहीतरी सोपा उपाय सांगा. नारद म्हणाले, हरकत नाही, सांगतो की त्यात काय एवढं मोठंच. आता असं कर, घरी गेलास ना की

7x8 आरसा घे. त्या आरशावर झिरझिरीत असा पडदा सोड आणि उद्या दरबारात जाऊन भगवान तस्बीर दाखव असे म्हणताच पडदा बाजूला कर आणि आरसा पुढे कर. भगवान जसे असतील तसंच्या तसं प्रतिबिंब त्यामध्ये दिसेल, मग भगवंताला काहीच खोड काढता येणार नाही. चांगला उपाय सांगितला आणि छान गुरु भेटला, आनंदला, घरी गेला आणि नारदांच्या सांगण्याप्रमाणे तसं केलं आणि दुसऱ्या दिवशी दरबारात हजर झाला. भगवंतांनी विचारलं, काय आणली का तस्बीर तयार करून? हो, दाखव ना. व भगवंताच्या पुढे पडद्यात बाजूला करून आरसा दाखवला. भगवान हसले, म्हणाले, काय कोण गुरु भेटला? तर भगवंतांचे पाय त्यांनी धरून सेटलं की अहो, नारदांनी सिंह युक्ती मला सांगितली. भगवान म्हणाले, अरे आम्ही देव असून सुद्धा मी सांदीपनी ऋषींना गुरु केलं, प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठांना गुरु केलं आणि तू तर यक्कचित मानव, मग तुला गुरु नको करायला. गुरु केल्याशिवाय किंवा गुरुची कृपा झाल्याशिवाय आपल्या कलेचं तेज पसरत नाही. तेव्हा मनुष्याने गुरु हा केलाच पाहिजे आणि हाच आशय मनात ठेवून तुकाराम महाराज पूर्वपद्यामध्ये असं म्हणतात,

आपे गावी श्री विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई असे दाम्पत्य राहत होतो आणि त्यांच्या पोटी हे आमचे चरित्रदायक जन्माला आले. संसार करत असताना मध्येच संन्यास घेऊन पुन्हा संसारात पडले आणि ही चार अपत्ये जन्माला आली. मोठे निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. पण ही चार अपत्ये जरी आली ना तरी हे सगळे अवतारी पुरुषच होते असं म्हटलं तरी हरकत नाही. ते असे

आपल्या कृत्याचा आपल्या मुलांना त्रास होतो म्हणून अधिकारी लोकांच्या सांगण्यावरून माता पित्यांनी देहांत प्रायश्चित घेतलं. रात्री झोपताना मोठा मुलगा निवृत्तीनाथ याला आपल्या भावांचा सांभाळ करण्यास सांगितलं. निवृत्तीनाथ हे नाथपंथीय, त्यांचे गुरु गहिनीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊलीचे गुरु निवृत्तीनाथ अशी ही परंपरा. धीर गंभीर निवृत्तीनाथाने आपल्या ह्या सर्व भावंड निराश झालेली आहेत, त्यांचं सांत्वन करायचं ठरवलं.

निवृत्तीनाथ हेही त्यावेळी वयाने लहान, परंतु माता पित्यांच्या मागे सर्व भावंडांची जबाबदारी पडल्यामुळे त्यांना आपोआप मोठं व्हावंच लागलं. ज्ञानेश्वर माऊलीला त्यांनी हटयोग शिकवला आणि कर्मयोग सांगितला व कर्तव्य कर्म करीत असताना प्रसंगाला उचित अशा वेळी याचा उपयोग करावा असा उपदेश केला. हे सर्व भावंडही निवृत्तीनाथांच्या आज्ञेतच असायचे. एकदा या भावंडांना मांडे खायची लहर आली. आता काय करावं? समाजाने तर आपल्याला बहिष्कृत केलंय, मग हे कसं शक्य होईल? मुक्ताई कुंभार आईत गेली, परंतु तिला कोणीही खापर घेत दिलं नाही. विसोबांनी तशीच तजवीज करून ठेवलं ते. मग मात्र ज्ञानेश्वर माऊलीने ठरवलं की आपण आता ह्या गुरुपदेशाचा उपयोग याच वेळी आत्ता करायला हवा. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं पहा,

या सर्व गोष्टी ज्ञानेश्वर माऊलींनी जरा घडून आणल्या असल्या तरी त्याच्या पाठीमागे संत निवृत्तीनाथ गुरु यांचे आशीर्वाद आणि पाठबळ निश्चितच होतं. त्यांनी ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेत लिहिली आणि मग ती समाजापुढे उपकृत करण्यासाठी म्हणून निवृत्तीनाथांकडे परवानगी मागितली. निवृत्तीनाथ म्हणाले, अरे ज्ञाना, तू तर ज्ञानाचा ईश्वर आहेस, सागर आहेस, माझी परवानगी कशाला. परंतु निवृत्तीनाथांनी पसायदान देवाजवळ मागायला सांगितलं आणि मग ज्ञानेश्वरांनी पसायदान असं मागितलं.

0: स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात।
1: आणि अशा तऱ्हेने समाजासाठी यांनी पसायदान मागितलं। समाजाची उन्नती व्हावी, समाजात समाज भरभराट व्हावा आणि तळागाळातील सर्व माणसांना माणसांचं ऐक्य घडावं या उद्देशाने त्यांनी सर्व तीर्थयात्रा केली। या निवृत्तीनाथांची समाधी नाशिकला आहे। आपल्या या गुरुपदेशाने स्वतः अप्रकाशित आहे, परंतु ज्ञानेश्वर माऊलीला मात्र प्रकाशात आणलं त्यांनी। प्रत्येक कार्यकर्ता

श्रोते हो, आत्ताच आपण संत निवृत्तीनाथ यांचं कीर्तन ऐकलं. कीर्तनकार होत्या शकुंतला जोग. मंडळी, आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा आपली भेट उद्या सायंकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. तेव्हा आपण इथेच थांबतोय. नमस्कार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर, त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं. जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास. असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium.

0: where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
1: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
1: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: श्रोतेहो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी मुंबई. शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
5: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक 1 तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 mm पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडलीत. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी विनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमल भट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
4: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
6: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
4: पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. पेट्रोलियम निर्यातदार देशांची संस्था ओपेक प्लसनं येत्या ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचं ठरवलं आहे. 7 ओपेक प्लस देशांच्या आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान हे 7 देश ओपेक प्लसचे सदस्य असून पेट्रोलियम पदार्थांच्या जागतिक बाजारपेठेत स्थैर्य आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या बैठकीनंतर काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार हे उत्पादन कमी जास्त केलं जाईल असंही या पत्रकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तीजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तीजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तीजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 708 कोटी रुपये मूल्याचे भारतीय समभाग खरेदी केले आहेत. गेले सलग 3 महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करत होते. जून महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या अनेक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचं आता दिसून येत आहे. जून अखेरपर्यंत ही विक्रीची लाट ओसरली असून आता खरेदी सुरू झाली आहे. टेलिग्राम या लोकप्रिय संदेशवहन मंचावरून चित्रपट, OTT कार्यक्रम आणि इतर दृकश्राव्य सामग्रीची बेकायदा देवाणघेवाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं टेलिग्रामला नोटीस बजावली आहे. या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. कॉपीराईटचं उल्लंघन हा केवळ दिवाणी नव्हे तर फौजदारी गुन्हाही असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. बेकायदा सामग्री हटवण्यासाठी सरकारच्या सूचनांची वाट न पाहता टेलिग्रामनं स्वतःहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असंही या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे. इन्स्टाग्रामवरच्या सशुल्क जाहिरातींमधलं बाललैंगिक शोषण आणि शोषणात्मक आशयासंदर्भात केंद्र सरकारनं मेटा या समाज माध्यम कंपनीला नोटीस बजावली आहे. बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश सरकारनं मेटाला दिले असून या प्रकरणी 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरणही मागवलं आहे. व्यापार, स्थलांतर आणि इतर धोरणात्मक विषयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाला आपण सल्ला देत असल्याचा दावा काही व्यक्ती समाज माध्यमांवर करत असून यासंदर्भात सशुल्क सेवा तसंच मंत्रालयाबरोबर कसं काम करावं याबाबत लोकांना माहिती देत आहेत. याबाबतच्या दाव्यांचं परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं असून अशा व्यक्तींचा परराष्ट्र मंत्रालयाशी कोणताही संबंध नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच सर्वांनी समाज माध्यमांवरच्या अशा प्रकारच्या खोट्या पोस्टपासून सावधानता बाळगावी असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी इंडोनेशियाला दिलेल्या भेटीला 100 वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ इंडोनेशिया सरकारनं येत्या वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशिया दौरा उद्या सुरू होत आहे. त्यादरम्यान या शताब्दी कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे. इंडोनेशियातले भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. गुरुदेवांच्या 3 महिन्यांच्या इंडोनेशिया भेटीत त्यांनी त्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. इंडोनेशियाची मेणाच्या सहाय्यानं वस्त्र रंगवण्याची बाटिक कला त्यांनीच बंगालमध्ये नेली आणि आता ती शांतिनिकेतन बाटिक कला या नावानं प्रसिद्ध आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री की हजार देवांतरा यांनी शांतिनिकेतनच्या संकल्पनेनं प्रभावित होऊन इंडोनेशियामध्ये बागेतल्या शाळा सुरू केल्या होत्या. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशाच्या नव्या नौदलातल्या कांगकोन या युद्धनौकेवरून करण्यात आलेल्या क्रूज क्षेपणा

0: शस्त्रासह विविध शस्त्रप्रणालींच्या चाचण्यांचं निरीक्षण केलं. सरकारी माध्यमांनी आज दिलेल्या वृत्तानुसार 5,000 टन क्षमतेच्या कांकोन या युद्धनौकेवर या चाचण्या शुक्रवारी पार पडल्या. या चाचण्यांचा उद्देश युद्धनौकेच्या लढाऊ प्रणालींची कार्यक्षमता तपासणे हा होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया वामनराव घोरपडे यांच्या स्वरातलं हे भारूड.

0: बिचारीन म्हटलं चांगलं चुंगलं, पण महागाईनं डोकं उलट टांगलं.
1: असं का?
0: अहो काय सांगायचं,
1: काय सांगताय?
0: पगार झाला कमी आणि महागाई झाली जास्त, आणि म्हणून म्हणायचंय
1: काय म्हणायचंय?
0: कधी नव्हतं.

0: जवळाला करीन म्हटलं पुर्याणी भात, अहो कधी नव जवळ आलं आणि काहीतरी चांगलं करावं म्हणून म्हटलं जवळाला करीन म्हटलं पुर्याणी भात, पण बोलता बोलता झाली बघा ही रात, अहो कधी नव तारे जावाई त्यांची विचारपूस करता करता रात्र झाली आणि म्हणून मग काय म्हणायचं,
1: कधी न

अहो जावायला कधी नवत आलेत आणि त्यांना कुठेतरी खाट टाकावे आणि आराम करतील. आणि म्हणून म्हणायचंय, जवळला टाकीन म्हटली खाट पण तिच्या पायाची लागली या वाट. अहो नवऱ्याला मी म्हणत होते कि कुठून तरी तिचा ते पाय तुटलेला आहे, लाकूड तोडून आणा. पण नवरा काय म्हणाला कि महाराष्ट्र शासनाने वनीकरण बंद केलेले पाय लाकूड तोडायचं, तेव्हा ते अधुरच राहिलं. आणि म्हणून काय म्हणायचं, कधी नव्हतं.

0: घडी
1: घडी म्हणजे हातातलं वाजायची का?
0: हो, लग्नाच्या वेळेस जवायला सांगितलं होतं घडी घेईन म्हणून. पण म्हणून काय झालं?
1: काय सांगितलं?
0: जवायला घेईन म्हटलं घडी. अहो, पण जवायाची जात मोठी वेडी. अहो, चार जवाई.
1: चार जवाई?
0: अहो, एका जवायला जर घडी घेतली तर सर्व जवायला घडी घ्यावं
1: लागेल.
0: आणि म्हणून मला काय म्हणायचं?
1: म्हणायचं
0: कधी नव्हता.

0: मला जनार्दनी म्हणे जावय नाही शिकला शाळा, माझ्या पोरीच्या पदरी पडला अडाणी गोळा।
1: अडाणी गोळा?
0: अहो आज प्रौढ शिक्षण मिळालं, त्याचा आधार ते आपण घेतला पाहिजे। आणि म्हणून काय म्हणायचंय?
1: काय म्हणायचंय?
0: अरे एका जनार्दनी म्हणे जवळ नाही शिकला शाळा,
1: शिकला शाळा,
0: माझ्या पोरीच्या पदरी पडला अडाणी गोळा। आणि म्हणून काय म्हणायचंय?
1: काय म्हणायचंय?

श्रोते हो, या लोकगीताबरोबरच आजचा आपला लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. रात्रीचे 8:30 होत आहेत. सादर करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया संजीवनी भेलांडे यांच्या स्वरात शकील बदायुनी यांची ही रचना.

श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा आपला हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. ठीक 8:45 आपण ऐकणार आहात समाचार संध्या. हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.